वैभवी शेटे यांच्या आवाजात नारद विरचित श्री दत्तात्रेय स्तोत्र आत्ताच आपण ऐकलं. मंगलप्रभात कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया नीलाक्षी जुळेकर यांनी गायलेली संत जनाबाई यांची ही रचना.

नीलाक्षी जुवेकर यांनी गायलेली संत जनाबाई यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शशी परळीकर आणि सहगायकांनी गायलेली संत एकनाथ महाराजांची ही रचना.

शशी परळीकर आणि सहगायकांनी गायलेली संत एकनाथ महाराजांची रचना श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायकवृंदाने गायलेली वसंत बापट यांची ही गीतरचना.

0: आकाशवाणी गायकवृंदाने गायलेलं वसंत बापट यांचं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. मंगल प्रभात कार्यक्रम या गीतासोबतच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम जगूया आनंदी.
1: जगूया

नमस्कार श्रोते हो, जगुया आनंदी या कार्यक्रमात मी आपल्यासोबत आहे पद्मजा पापये. मैं मेरी झाशी नहीं दूंगी अशी निडरपणे गर्जना करणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचं आपण पुण्यस्मरण करूया. इंग्रजांचा पाडाव करण्यासाठी रणांगणात रणचंडीचा अवतार धारण करून लढणाऱ्या या राणीनं झाशीच्या प्रजेचं आईच्या मायेने रक्षण केलं आणि सांभाळ केला. या वीरांगणेनं स्त्रियांचं सशस्त्र असं सैन्य दल स्थापन केलं. 1857 स्वातंत्र्य सम्राट नेतृत्व स्वीकारून अद्भुत पराक्रम गाजवला. ग्वाल्हेरजवळ एका भीषण युद्धात त्यांना वीरमरण आलं. राणी लक्ष्मीबाई यांच्यासारखी काही तेजस्वी अशी आयुष्य असतात की ज्यांचं केवळ जीवनच नाही तर मृत्यूही गौरवला जातो. इंग्रजांकडून मिळणारा काही हजारांचा तनखा घेऊन राणीला शांतपणे आयुष्य व्यतीत करता आलं असतं. झाशीचं राज्य, तिचं कुटुंब आणि तिचं स्वतःचं आयुष्यही यामुळे वाचलं असतं. पण असं लाचार आणि मिंध जगणं तिला नामंजूर होतं. चहूबाजूनी कोसळणारी संकट झेलीत ती प्राणपणाने लढली आणि स्वातंत्र्य सम्राट आपल्या प्राणांची आहुती दिली. राणीच्या आणि आपल्या आयुष्यांची बरोबरी किंवा तुलना होणं केवळ अशक्य आहे, पण चुकीच्या गोष्टींना ठामपणे नाही म्हणणं हे एवढं जरी आपल्याला करता आलं ना, तरी त्या तेजाचा अंश आपल्याला मिळाला आणि आपण तो सांभाळला असं म्हणायला हरकत नाही. लाचार होकारापेक्षा ठाम नकार केव्हाही मनाला समाधान आणि आनंद देणारा असाच असतो.

जगुया आनंदी कार्यक्रम श्रोते हो आत्ताचा पण ऐकलात. सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया अस्मिता वाहिनीवरील आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी कार्यक्रमात कोहळा पिकाची लागवड याविषयीची माहिती. सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात योग आणि आसनं यातील फरक याविषयीची माहिती सांगतील योग शिक्षक अविनाश कुमावत. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल भाग दुसरा सहभाग जितेंद्र जोशी. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहेत. सकाळी 7 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेध या मालेमध्ये उत्तम बंडू तुपे यांच्या झुलवा या कादंबरीचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेध. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. 7:45 प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद. सकाळी 9 अज्ञात मुंबई या लेखक नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन. सकाळी 11:05 कार्यक्रम स्वरसंवाद. दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रम गृहकर्ज घेण्यापूर्वी याविषयी सीए मानसी भालेराव यांची मुलाखत आणि आरोग्य संवादमध्ये केसांच्या आरोग्यासाठी याविषयी डॉ श्रद्धा महल्ले यांची मुलाखत. दुपारी 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 5:30 आकाशवाणी नागपूर केंद्रनिर्मित युवावाणी कार्यक्रम प्रासंगिक भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांच्या जन्मदिवसानिमित्त आणि वेदविश्वाचा ही मालिका आणि तरुणाई या मालिकेमध्ये मल्लखांब पटू नीना दीक्षित यांची मुलाखत. संध्याकाळी 6:30 कामगार सभा शारीरिक आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी योग याविषयी डॉ सोनल कुलकर्णी यांची मुलाखत. संध्याकाळी 7:15 कार्यक्रम वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात लंपीग्रस्त जनावरांची घ्यायची काळजी तसंच वासरांमध्ये लंपी आजार टाळण्यासाठी उपाययोजना याविषयी डॉ कीर्ती डोईजोडे यांची मुलाखत. रात्री 7:15 लोकसंगीताचा कार्यक्रम यामध्ये सिद्धार्थ मुकुंद जाधव आणि उत्तम गावंडे यांनी सादर केलेली लोकगीतं. रात्री 9:15 कार्यक्रम स्पॉटलाईट. रात्री 9:30 कार्यक्रम कंट्री वाईल्ड आणि रात्री 9:45 कार्यक्रम इनसाईट. हे तिन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:30 नभोनाट्य एक सायंकाळ हरवलेली भाग दुसरा लेखन सुंदरकुमार भोरण. शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम सकाळी 10:30 पंडित राजेंद्र वर्मन यांचं सतारवादन राग भटियार. दुपारी 2:30 दीपिका भागवत यांचं गायन राग शुद्ध सारंग. संध्याकाळी 5:02 सुनील कट्टी यांचं संतूरवादन राग पुर्या धनश्री. रात्री 10:00 उस्ताद असलम खान यांचं गायन राग हेमंत. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा सांताक्रूज दोन्ही 36 सांताक्रूज 35 किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 29 सापेक्ष आर्द्रता कुलाबा 70% सांताक्रूज 74%. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळ असेल. रात्रीच्या वेळेला हलक्या स्वरूपाची पर्जन्यवृष्टी तसंच मेघगर्जनेसह

0: पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान 35 अंश सेल्सिअस आणि 29 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. 75 किलोमीटरच्या पुढील सागरी क्षेत्रासाठी इशारा. दक्षिण पश्चिम अरबी समुद्र आणि दक्षिण मध्य अरबी समुद्र तसंच ओमानच्या किनारपट्टीलगत समुद्र खवळलेला राहील. वाऱ्याचा वेग 45 ते 55 किलोमीटर प्रतितास असेल. हा वेग 65 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात. वेळ झाली आहे कृषीवाणी कार्यक्रमाची. कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूया कोहळा पिकाची लागवड याविषयीची माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कोहळा पिकासाठी निचरा होणारी भारी जमीन आणि रेताळ मध्यम जमीन चांगली मानवते. चौपणयुक्त जमिनीत फारसं चांगलं पीक येत नाही, मात्र रेताळ जमिनीत हवेल जोमानं वाढतो. उष्ण आणि दमट हवामान चांगलं मानवतं. खरीप हंगामात कोहळा लागवड केली जाते आणि उत्पादनही चांगलं मिळतं. खरीपामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड केली जाते, म्हणजे जून जुलैमध्ये लागवड केली जाते. काही भागात ऑक्टोबरमध्ये लागवड करून बाजारात हे फळ लवकरात लवकर आणलं जातं. पूर्व मशागत करताना आडवी उभी नांगरट करून कुळवाच्या 4 पाळ्या द्याव्या. शेताची मळणी करून जमीन भुसभुशीत करावी. सड आणि पालापाचोळा वेचून शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी 20 ते 25 टन इतकं द्यावं. त्यानंतर पालाश, स्फुरद आणि नत्राचा योग्य हप्ता द्यावा. खरीपामध्ये पाण्याचा प्रश्न फारसा होत नाही. आंतरमशागत करताना वारंवार खुरपण्या करून तणांचा नाश करावा. खुरपण केल्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. वेलीला आधार देऊन मांडव घातला तर उत्तम होतं. कोहळ्यामध्ये कोइंबतूर कृषी संशोधन केंद्रानं विकसित केलेल्या काही जाती असून यामध्ये CO1 ही जात 140 दिवसामध्ये येते. याची फळं आकर्षक, मोठी आणि गोल असतात. वजन 6 ते 8 किलो भरतं. यामध्ये गर जास्त असून बियांचं प्रमाण कमी असतं. हा कोहळा दोन्ही हंगामात लागवड केला जातो. ही फळभाजी अतिशय पौष्टिक असून रुचकर असते. शहर परिसरात या भाजीला अधिक मागणी आहे. या फळामध्ये 96.5% पाणी असून बाकीच्या 3.5% प्रथिनं, कार्बोहायड्रेट, ब जीवनसत्व, क जीवनसत्व, चुना, स्फुरद, लोह, स्निग्ध पदार्थ आणि इतर घटक असतात. कोहळा पक्व झाला की वाळतो, त्यावेळी त्याची तोड करावी. हेक्टरी 200 क्विंटल उत्पादन मिळू शकतं.
0: कोहळा पिकाची लागवड याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2 वाजता ऐकू शकता.
2: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

व्यक्तीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:45 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज योग आणि आसन यातील फरक याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोते हो नमस्कार. योग हा शब्द यूज या संस्कृत शब्दापासून आला आहे. योग म्हणजे जोडणे होय किंवा संयोग होय, जो शरीर आणि मनाला जोडतो, तसेच आत्मा आणि परमात्म्याला जोडतो. योग म्हणजे सुखी आणि समृद्ध जीवनाचा एक प्रभावी राजमार्ग होय. योगविद्या हे एक शास्त्र असून ते धर्म, जात, देश, वय आणि लिंग याबाबत निरपेक्ष आहे. प्रत्येक व्यक्तीस उपयुक्त केवळ उपचाराचे तंत्र नसून ती एक वेगळ्या जीवनक्रमाची पद्धत आहे. मानवी जीवन सुखावह करण्याची क्षमता या विद्येत आहे. मात्र हातपाय हलवणे किंवा जंगलात एकांतात जाऊन बसणे याला योग म्हणत नाही. शरीर स्वास्थ्याशिवाय ज्याप्रमाणे शारीरिक सुख नाही, त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्याशिवाय मानसिक सुख नाही. सुखी जीवनाची समाधानी सुरुवात शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्यात आहे. म्हणून उत्तम स्वास्थ्याकरिता योगच रामबाण उपाय आहे. योग हा चित्तवृत्ती निरोधः, म्हणजे आपल्या चित्ताला, मनाला, त्याच्या इकडे तिकडे भरकटण्याच्या वृत्तीला निरोध करणे म्हणजे योग होय. योग म्हणजे समाधी. मन, इंद्रिये आणि त्यांच्या विषयापासून परावृत्त होऊन आत्म्यात स्थित होणे म्हणजे योग होय. भगवद्गीतेत समत्व भावाने कर्म करण्यालाच योग म्हणतात. महर्षी पतंजलींनी अष्टांग योग सांगितला आहे. यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यातील आसन आणि प्राणायाम याविषयी आपण माहिती घेऊ. आसन ही योगाची तिसरी पायरी होय. सुखपूर्वक निश्चल बैठकीला आसन असं म्हणतात. शरीराला स्थिरता आणि चित्ताला प्रसन्नता प्राप्त करून देणाऱ्या शरीराच्या स्थितीला आसन म्हणतात. यात साधकाने स्वतःच्या शरीराची निरोगी अवस्था निर्माण करून स्थिरता प्राप्त करावायची आहे. जोपर्यंत शरीराचे आंतरबाह्य भाग निरोगी नसतात तोपर्यंत कोणतेही काम चांगल्या प्रकारे करता येत नाही. योगासनांमुळे शरीराच्या आंतरिक भागांना देखील पुरेशा प्रमाणात व्यायाम मिळत असतो. तन मनाच्या आंतरिक शक्तीचा विकास होत असतो. शरीर लवचिक बनते. मात्र त्याकरिता आसने ही श्वासावरच केली पाहिजे. आसनांचे शरीराच्या अवस्थेनुसार तसेच आरोग्याच्या दृष्टीने अनेक प्रकार आहेत. प्राणायाम. प्राणाला ब्रह्म असे म्हटले आहे. प्राण शरीराच्या प्रत्येक भागात व्याप्त आहे. जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत जीवन आहे. प्राण म्हणजे वायू आणि आयाम म्हणजे आळा घालणे, म्हणजेच प्राणवायू स्वतःच्या ताब्यात राहील असे करणे होय. थोडक्यात श्वासोश्वासाचा व्यायाम म्हणजेच प्राणायाम होय. प्राणशक्ती म्हणजेच जीवनशक्ती असल्यामुळे ही प्राणशक्ती वाढवून तिचे नियमन करणे, नियंत्रित करणे आणि संतुलित करणे होय. चंचल अशा चित्ताची एकाग्रता व्हावी, स्वयंप्रकाशित असणाऱ्या चित्तावरील मायेचे आवरण नष्ट व्हावे म्हणून आसन नंतर प्राणायाम ही योगाची चौथी पायरी होय. योगासने आणि प्राणायाम यामध्ये घनिष्ठ संबंध असून प्राणायाम करण्याकरिता साधकाला आसन स्थितीत आसनस्थ व्हावे लागते. योगासनांबरोबर योग्य प्रकारे पूरक, रेचक आणि कुंभक करण्यात आल्यास आसनांचा शरीरावर चांगला परिणाम दिसून येतो. आसन प्राणायाम या युतीमुळे आरोग्य सुधारते. फुफ्फुसांना पुष्कळ प्राणवायू प्राप्त झाल्याने शरीर निरोगी, चित्त प्रसन्न बनते. म्हणून योगासनांचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांनी प्राणायामाच्या अभ्यासाचे ज्ञान प्राप्त केल्यास आसने करणे सुलभ होईल.
0: योग आणि आसन यातील फरक ही माहिती आपण ऐकलीत. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत. कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 ऐकू शकता. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ मानवाकडे आहे. त्यामुळे पर्यावरणातील प्रत्येक घटकांचे संरक्षण करणे, त्याचा काळजीपूर्वक वापर करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. पाऊस पडला नाही तर आपण हवालदिल होतो. जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे कधीच पाऊस पडत नाही. पावसाशिवाय तिथलं जग कसं असेल आणि त्याचा तिथल्या लोकांना किती त्रास होत असेल हा विचारच गंभीर आणि चिंताजनक आहे. जर अशी वेळ आपल्यावर आली तर असे व्हायला नको असेल तर पर्यावरणाचे संवर्धनाचे नुसते संकल्प न करता पर्यावरणाचे संरक्षण करायला हवे. चला तर मग आपण सर्वजण संकल्प करूया की मी यावर्षी नक्की एकतरी झाड लावेल आणि त्याची वर्षभर जोपासना करेल. आपण सर्वांनी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करावे. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन करण्यासाठी इतरांनाही प्रोत्साहित करावे. पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा, देश वाचवा या उक्तीप्रमाणे पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज झाली आहे. पाऊस थांबल्यानंतर परिसर एकदम बदललेला दिसतो. आकाशातले ढग दूर गेले की उन्हाची थोडी किरणे मिळतात आणि सर्वत्र ताजे तवाने वारे वाहू लागतात. पावसापासून बचावलेली हवा थोडीशी ओलसर आणि थंड असते, त्यामुळे श्वास घेताना एक सुखद ताजेपणा जाणवतो. पाणी जमिनीवरून साकळी स्वरूपात खाली वाहत असते. रस्त्यांवर गल्ल्यांमध्ये पाणी एका दिशेने पळताना दिसते. त्या पाण्यामुळे धुळीचे कण वाहून जातात, हवा स्वच्छ होते. त्यामुळे परिसरातील हवा निखळ झाली की मनही प्रसन्न होते. बगीचे आणि मोकळ्या जागा हिरव्यागार दिसू लागतात. गवताच्या पानावर थेंब चकाकतात. पानावरील थेंब सूर्यकिरणांनी चकाकणाऱ्या मोत्यांसारखे दिसतात. झाडाच्या पानावरून पावसाचे थेंब हळूहळू खाली पडतात. हे निसर्गाचे वादळानंतरचे शांत आणि आकर्षक रूप असते. माती ओलसर असल्याने ती नरम आणि काळी दिसते. ओलसर मातीतून उगवणाऱ्या पिकांचे रंग अधिक ताजेतवाने असतात. बागेत किंवा शेतात नवीन फुलं उमलतात किंवा आधीच्या फुलांचा रंग उजळून येतो. फुलांचे केवळ रंग नाही तर सुगंधही अधिक तीव्र होतो. पक्षीही पावसानंतर अधिक उत्साही दिसतात. पाखरांची गुजिरवाणी गाणी पुन्हा सुरू होतात. पक्ष्यांचं झाडावर बसणं आणि भुर्रकन उडून जाणं हा सुंदर नजारा वातावरणात आनंदाची लहर निर्माण करतो. कधी कधी आकाशात इतर पक्षीही उंच उडान करताना दिसतात, त्यामुळे परिसर जणू जागरूक होतो. नद्यात, नाल्यात आणि धरणात पाणी वाढल्यामुळे पाण्याचा प्रवाह वेगाने वाहताना दिसतो. निसर्गात जीवन प्रवाह चालू राहिल्याचं दर्शन होतं. नद्यांचा आवाज, पाण्याच्या इतर छोट्या मोठ्या प्रवाहांचा आवाज वातावरणात निसर्गाची सजीव गाणी म्हणून ऐकायला मिळतो. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे छोटे छोटे तलाव तयार होतात, ज्यात कीटक, बेडूक आणि इतर जलीय जीव दिसतात. लोकही या बदलांचा अनुभव घेताना दिसतात. शाळाकरी मुलं खेळायला बाहेर पडतात. वयोवृद्ध विश्रांतीसाठी ओसरीवर किंवा ओट्यावर बसून हे सारं निसर्ग चक्र पाहत असतात. पावसाळ्यानंतरची गर्दी आणि शांततेचा एकत्रित मिलाप पाहायला मिळतो. लोक घराबाहेर निघून बाहेर बसतात, गप्पा मारतात. काही जण फक्त निसर्ग बघून शांत होतात. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया उत्तम बंडू तुपे यांच्या झुलवा या कादंबरीचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: झुलवा ही कादंबरी आहे. या कादंबरीतील येलू ही मुख्य व्यक्तिरेखा जोगतीन यल्लम्मा देवीला मुखोटा डोक्यावर घेऊन गावभर जोगवा मागणं आणि त्यातून उदरनिर्वाह भागवणं हा तिचा दिनक्रम. यल्लम्मा देवीवर नितांत श्रद्धा असलेली आयुष्यात तिलाच वाहिलेली तीच आपलं भलं करील हा हिशोब विश्वास. येलूला जगन नावाची मुलगी. जगनने आपल्यासारखंच कुणाशी झुलवा लावून जगू नये तर चांगल्या घरी लग्न लावून तिने संसार करावा यासाठी तिची धडपड. परंतु जोगतिनीची मुलगी म्हणून तिला कुठेही तिच्या मनासारखं करता येत नाही. तेव्हा शेवटी नाईलाजाने ती जगनला यल्लमाची आपल्यासारखंच जोगतिनीसारखं आयुष्य जगावं असं सुचवते. जगन ही शाळा शिकू पाहते. गावातल्या तालेवारांसारखं आपणही कुणाशी लग्न लावून संसार करावा आणि आईने स्वीकारलेल्या मार्गापासून दूर राहावं या विचाराची त्यासाठी तिची धडपड. मात्र तिला यश येत नाही. शेवटी जगनला आईचाच मार्ग स्वीकारावा लागतो. जगन देवावर विश्वास ठेवत नाही ना यल्लम्मा देवीवर. देव कधीच कुणाचं वाईट करत नाही तसंच तो चांगलंही करत नाही अशी तिची श्रद्धा. या श्रद्धेला कारण वाट्याला आलेला नशिबाचा भोग देवी दूर करत नाही म्हणून. शेवटी जगन एका मुलीची आई होते आणि घर सोडून निघते. येलू जगनचा पाठलाग करते आणि शेवटी पुराच्या वाहत्या नदीमध्ये देवीसह वाहून जाते. जयंत जगनला स्वप्न दाखवतो तिच्याशी लग्न मात्र करीत नाही. कृष्णा तरुण आणि तालेवार बापाचा तालेवार घराण्यातला मुलगा जगनला नादी लावू पाहतो. जगन त्याला झुलवा लावण्याचा आग्रह करते. तो नकार देतो. जगन त्याला यल्लम्माची देवीची भीती घालते. योगायोग असा आहे की कृष्णा आजारी पडतो. दुसरी जोगतीन रेणुका अंगात येऊन कृष्णाला सांगते की ही सगळी करणी जगन आणि तिची आई येलू यांची आहे. यावर कृष्णाचा विश्वास बसतो. मुलगा मरणाच्या दाराशी आहे पाहून त्याचा बाप संतापतो. परंतु जगन हे सगळं खोटं आहे, तू फक्त माझ्याशी झुलवा लाव इतकाच आग्रह धरते. चार समजुतीच्या गोष्टी सांगते. त्यातूनच कृष्णा आणि त्याचा बाप राजी होतात आणि कृष्णाचा जगनशी झुलवा लावला जातो. परसू हा आणखी एक इथला व्यक्तिरेखेचा भाग. हा येलूचा गुरु. तो सांगेल त्याप्रमाणेच येलूने वागावे अशी त्याची अपेक्षा. त्याप्रमाणे ती वागते देखील. परंतु जगन कधी कधी त्याची ही अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. त्याच्या या अपेक्षांना त्यामुळे तडा जातो. परसू हा तृतीय पुरुषी असून तो येलूच्या आधाराने जगत असतो. जोगतिनीच्या वाट्याला जे आयुष्य येतं ते त्यांना उद्ध्वस्त करणारे असते. या उद्ध्वस्तेचा हा आलेख आहे. या जोगतिनीचा श्रद्धेचा विषय झुलवा लावण्याचा संस्कार गाववाडा गावातील प्रतिष्ठा आणि संधी साधूपणा या सगळ्यांचा यात समावेश आहे. इतरही काही व्यक्तिरेखा आहेत त्यात अपेक्षा ठेवतात की जगनने तमाशात येऊन वेगळं आयुष्य जगावं. परंतु याच आयुष्यात असलेल्यांची काय वाता झालेली आहे ती दाखवणारी पात्रे जशी रेणुका दार्शी यात आहेत. आई मुलगी या दोघींच्या आलेल्या आयुष्याला चढ उताराचे ताणतणाव यल्लम्मा देवीवरची श्रद्धा व अंधश्रद्धा यांचा संघर्ष या कादंबरीत आहे. भाषा ग्रामीण वातावरण ग्रामीण त्याला अनुसरून असणारी भाषा यात आहे. अनेक लहान मोठी पात्रे आणि प्रसंग आहेत जे कथानकाला अनुसरून पुढे घेऊन जाण्यास मदत करतात. जोगतिनीच्या आयुष्यात जे काही परवडीचे असू शकते त्याचा हा आलेख होय. लेखक बंडू तुपे यांची कादंबरी नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. त्याचं कारण

0: या कादंबरीच्या विषयाचं वेगळेपण, त्याच्या मांडणीचं वेगळेपण, तिच्यात असलेलं प्रवाहीपण आणि त्याला अनुसरून लेखकाने निर्माण केलेलं दृश्यमय वातावरण होय.
1: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला उत्तम बंडू तुपे यांच्या झुलवा या कादंबरीचा सांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07:15 झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
3: चिकनगुन्ह्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
4: चिकनगुन्ह्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
3: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
4: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
3: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकनगुन्ह्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहेत.
4: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकनगुन्ह्या टाळा.
3: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
5: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
3: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं.
5: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
3: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
5: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
6: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
7: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे, पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
8: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने.

0: दूरध्वनी खुली ठेवणं महत्वाचं, पंतप्रधानांचं आग्रही प्रतिपादन. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी राज्यात आज मतदान. आणि 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतीय पुरुष संघाचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय. तर महिलांच्या T20 विश्वचषक सामन्यामध्ये भारताचा नेदरलँड्सवर 95 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत व्हिवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होतील. व्हिवाटेक हा युरोपमधल्या तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातला सर्वात मोठा कार्यक्रम आहे. तत्पूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हॉर्मोजची समुद्रधुनी खुली ठेवणं अत्यंत महत्वाचं असल्याचं आग्रही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर काल फ्रान्समधील एव्हियॉन इथं झालेल्या चर्चेदरम्यान केलं. जगाच्या विविध भागांमध्ये लाखो भारतीय खलाशी आपली सेवा बजावत आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेला आपलं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मोदी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारविषयक चर्चा सुरळीतपणे पुढे जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधान मोदी आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्यामध्ये पश्चिम आशियातील परिस्थिती आणि रशिया युक्रेन संघर्ष यासह प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर द्विपक्षीय चर्चा झाली. भारत आणि जर्मनी यांच्यातील राजनैतिक संबंधांना यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत असताना दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, शाश्वत विकास, तंत्रज्ञान, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. केंद्रीय रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते काल पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी करण्यात आली. यावेळी पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिजिटल माध्यमातून सहभागी झाले. हडपसर स्थानकावर चौथा फलाट उभारण्यात आला असून यामुळे दररोज अतिरिक्त 5 रेल्वेगाड्या चालवणं शक्य होणार आहे. आळंदी इथं अत्याधुनिक मेगा कोचिंग टर्मिनल उभारण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून 6 नवीन फलाट उभारले जातील. त्यामुळे स्थानकावरील फलाटांची संख्या 12 होईल. तसंच जुन्या RRI प्रणालीऐवजी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. पुढील 3 वर्षात पुणे रेल्वे विभागाची क्षमता दुप्पट होऊन पुण्यातून सुमारे 20 अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरू होतील असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला. मुंबई पुणे मार्गावर 3री आणि 4थी रेल्वे मार्गिका उभारण्याचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गांमुळे पुणे मुंबई प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं. त्यानंतर मंत्र्यांनी हडपसर रेल्वे स्थानकावरून नवीन पुणे हडपसर पाटणा दानापूर अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्याजवळ रांजणगाव इथं बोलताना सांगितलं की भारत जगातील 6व्या क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश बनला आहे. रांजणगाव MIDC इथं अमेरिकन कंपनी जाबिलच्या नवीन उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर वैष्णव म्हणाले,
1: कुछ वर्षों पहले किसी ने सोचा भी था कि इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट करेंगे इंडिया से. इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट वॉज कंसिडर्ड अनथिंकेबल. शुरू में टॉप 10 में आना एक टारगेट था. लास्ट ईयर 2025 इलेक्ट्रॉनिक्स एज एन एक्सपोर्ट कैटेगरी बिकेम 3rd largest एक्सपोर्ट कैटेगरी इन दी कंट्री. 2nd largest एक्सपोर्टेड कैटेगरी बनना है. जो सपोर्ट चाहिएगा गवर्नमेंट की तरफ से पूरा सपोर्ट मिलेगा. स्टेट गवर्नमेंट का सपोर्ट आपने देखा, सेंट्रल गवर्नमेंट का सपोर्ट रहेगा. आज मैं आने से पहले टैलेंट डेवलप की बात कर रहा था. टैलेंट के लिए व्हाट एवर इन्वेस्टमेंट इज रिक्वायर्ड वी विल मेक दोज इन्वेस्टमेंट.
0: देशातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र आघाडीवर आहे आणि भारतातील एकंदर डाटा सेंटर क्षमतेपैकी सुमारे 60% क्षमता राज्यात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील आकाशवाणीची यंत्रणा अधिक बळकट करण्याचा विचार असून कोणतंही केंद्र बंद केलं जाणार नाही असं आश्वासन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना दिलं. मोहोळ यांनी या संदर्भात एक निवेदन

वैष्णव यांना दिल्यानंतर त्यांनी हे आश्वासन दिलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्र देशामध्ये सर्वात जास्त सामाजिक उत्तरदायित्व निधी मिळवणारं राज्य आहे. या निधीच्या योग्य विनियोगासाठी स्टेट सीएसआर कक्षाची निर्मिती करून त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळवता येण्यासारख्या निधीचा विनियोग करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल वर्षा निवासस्थानी आयोजित 6व्या वित्त आयोगासंदर्भात करण्यात आलेल्या सादरीकरण बैठकीत दिले. ते म्हणाले की केंद्र शासनाच्या बिनव्याजी कर्ज योजनेच्या धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी बिनव्याजी कर्जाची योजना तयार करावी आणि त्यातून विकास कामांसाठी अशा स्वरूपाचं कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत पडताळणी करावी. बैठकीत 6व्या वित्त आयोगाच्या 42 शिफारशींवर विस्तृत चर्चा करण्यात आली. राज्यात मध्य रेल्वेच्या सुमारे 3.5 किलोमीटर लांबीच्या सोमाटणे चिखली कॉर्डलाईन या 172 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. नव्या कॉर्डलाईनमुळे चिखली आणि सोमाटणे यांना थेट जोडणी मिळणार असून पनवेल स्थानकावरचा ताण कमी होणार आहे. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना अशा या 11 जागा आहेत. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभेतले खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई तसंच राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी काल लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची नवी दिल्लीत भेट घेतली आणि पक्षबदल विरोधी कायद्यातील तरतुदींकडे लक्ष वेधणारं निवेदन सादर केलं. देसाई यांनी पत्रकारांना या भेटीची माहिती दिली. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत असल्याचं वृत्त आहे. मात्र राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो, त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती सभापती बिर्ला यांना करण्यात आल्याचं देसाई यांनी सांगितलं. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी दणदणीत विजय मिळवला. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी दिली. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिलला सामनावीर घोषित करण्यात आलं. महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धांमध्ये काल लीड्स इथं भारतीय महिलांनी नेदरलँड संघाचा 95 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून नेदरलँड संघानं क्षेत्ररक्षण निवडलं. भारतीय संघाच्या 209 धावांना प्रत्युत्तर देताना नेदरलँडचा संघ सर्वबाद 114 धावा करू शकला. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. G7 बैठकींच्या दरम्यान फ्रान्समधील एव्हियॉन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हॉर्मुझची समुद्रधुनी खुली ठेवणं महत्वाचं, पंतप्रधानांचं आग्रही प्रतिपादन. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी राज्यात आज मतदान. आणि 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतीय पुरुष संघाचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय. तर महिलांच्या T20 विश्वचषक सामन्यामध्ये भारताचा नेदरलँड्सवर 95 धावांनी विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडी तर तिकडे.
1: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
0: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
1: आता मी पण घेते.
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
5: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
6: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 झाली आहेत. श्रोतेहो, फ्लाइंग सिख म्हणून ओळखले जाणारे भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचा आज स्मृतिदिन आहे. फाळणीचं दुःख उराशी घेऊन ते दिल्लीत आले. अनेक प्रयत्नांनी ते भारताच्या लष्कराच्या सेवेमध्ये दाखल झाले. लष्करामध्येच त्यांच्यातील धावपटू उदयाला आला. 1958 झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये त्यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. भारतासाठी राष्ट्रकुल स्पर्धेतलं हे पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक ठरलं. 58 आणि 62 सालच्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठीही त्यांनी 200 मीटर आणि 400 मीटर या दोन्ही शर्यतींमध्ये सुवर्णपदकं पटकावली. 1960 सालच्या रोम ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांचं कांस्य पदक अगदी थोडक्यात हुकलं. 1959 साली त्यांना पद्मश्री या सन्मानाने गौरवण्यात आलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या काळात पदकांची वानवा होती त्या काळात आपल्या अविरत अशा प्रयत्नांनी भारतासाठी ज्यांनी पदकांची कमाई केली त्या महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. शेतकरी बांधवांनो, खरीप हंगामासाठीची तयारी आपण सुरू केली असेलच. खरीप हंगाम म्हटलं की शेतीची मशागत, बियाण्यांची निवड, खतांचं नियोजन अशा अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. बदलत्या हवामानाचा विचार करून खरीप हंगामाच्या तयारीच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सर, राज्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टींवर विशेष भर द्यायला हवा?
1: भारतीय हवामान विभागानं दूरगामी जो काही हवामानाचा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यामध्ये साधारण 92% पर्जन्यमान होईल अशा स्वरूपाचं अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामध्ये मध्य भारत आणि महाराष्ट्रामध्ये साधारण थोडस पर्जन्यमानामध्ये तूट येण्याची शक्यता आहे. तर ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला सामोरं जाताना शेतकरी बंधूंसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे उत्पादकता वाढवणं, आणि ते वाढवताना उत्पादन खर्च कमी करणं, आणि जे काही उत्पादनाची एकूण जी प्रक्रिया आहे ही जोखीम ज्या वेगळ्या प्रकारच्या आहेत त्या जोखीमेचे संरक्षण करणं, ह्या तिन्ही बाबीवरती आपल्याला काम करणं आवश्यक आहे. शेतकरी बंधू अनेक समस्यांमध्ये वेगळ्या प्रकारच्या शेती करत असतो आणि ह्या यामध्ये चालू वर्षी जे काही दरवर्षी जे काही वाढता उत्पादन खर्च असू दे किंवा घटणारं उत्पादन, वाढणारा खर्च आणि याच मजुरांची टंचाई आणि ह्याच बरोबर आता ह्या वर्षीचं हवामान बदलाच्या अनुषंगानं एल निनो फॅक्टर जो आहे त्या अनुषंगानं जो काही हवामान विभागानं जो काही अंदाज वर्तवलेला आहे त्यामध्ये साधारणपणे 92% पर्जन्यमान होईल अशा प्रकारचा अंदाज दूरगामी व्यक्त केलेला आहे. मध्य भारत आणि महाराष्ट्र यामध्ये साधारणपणे पर्जन्यमानाची तूट येण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंना विनंती आहे की ह्या पूर्ण परिस्थितीमध्ये आपल्याला काम करताना एक आहे की उत्पादन खर्च कमी करणं आणि तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करून उच्चतम उत्पादकता गाठणं, आणि हे करताना जी काही आपण उत्पादनाची प्रक्रिया आहे ती जोखीम संरक्षण ही जोखमीपासून संरक्षण करणं अशा तिन्ही पातळीवरती काम करण्याची आवश्यकता वाटते. तर ह्यासाठी आपल्याला उत्पादनाची शासनानं आता कृषी विभागामार्फत विविध प्रकारच्या मोहिमा सुरू आहेत. तर ह्यामध्ये शेतीला जे काही जसं बियाणं, खतं, कीटकनाशक जरी किंवा अवजार आहेत, मजूर आहेत, ह्या गोष्टी आपण भागभांडवल जे काय आहे, जे काही भांडवल आहे हे आपण कमी अधिक प्रकारानं पूर्ण राज्यातला सर्व शेतकरी प्रत्येक पिकासाठी वापरत असतो. पण हे वापरताना जे काही ज्ञान आहे, माहिती आहे, कौशल्य आहे ह्या गोष्टीचा जर त्यामध्ये अंतर्भाव केला तर निश्चितपणे आपण प्रत्येक गोष्टीचा कार्यक्षम वापर करू शकतो. आणि हा वापर केल्यामुळं कार्यक्षम वापर झाल्याशिवाय आपल्याला उच्चतम उत्पादकता गाठणं, उत्पादन कमीत कमी खर्च ठेवणं आणि जे काही उत्पादन आहे ते दर्जेदारपणे येईल अशा स्वरूपामध्ये काम करता येईल.
0: हो, खरंय सर. सर, शेतीची मशागत, बियाणं आणि खतांची निवड करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी?
1: मशागत ही गोष्ट जर बघितलं तर पिकांच्या गरजेनुसार आपल्याला मशागत आपण शेतकरी बंधू करतच असतो. तर यामध्ये प्रामुख्यानं जे काही पिकं बेबेप आहे, रुंदसरी वापा जो आहे ह्या पद्धतीनं किंवा सरी वरंबा ह्या दोन पद्धतीनं प्रामुख्यानं ह्या जे काही आता हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवरती किंवा एल निनोच्या फॅक्टरच्या पार्श्वभूमीवरती कृषी विभागाने विशेष चळवळ घेतलेली आहे. याचं कारण असं की यामध्ये जर पाऊस अतिरिक्त जादा झाला तर त्यामध्ये निचऱ्याची पाणी सोय असते, त्याचबरोबर जर कमी पाऊस पडला तर अशा सरळ वरंबाच्या पद्धतीमधून किंवा रुंद गादीवाफा ह्या दोन्ही पद्धतीमध्ये पाणी जलसंधारण करण्याची किंवा पाणी साठवण्याची क्षमता असते. त्यामुळं जे काही सलग लागवड केल्यानंतर साध्या सलग वाफ्यामध्ये जे आपण लागवड करतो किंवा पारंपरिक लागवड करतो यापेक्षा दोन्ही तंत्रज्ञानाचा लागवड केली तर आपल्याला जे काही पर्जन्यमानामधले काही जे चढ उतार आहेत ह्यापासून काही अंश आपल्याला संरक्षण मिळण्यामध्ये मदत होऊ शकते. दुसरा भाग आहे तो बियाणं खताच्या बाबतीतलं. बियाणं खत आता खतं आणि कीटकनाशक हे तिन्ही गोष्टीचे वेगळ्या टप्प्यामध्ये शेतकरी खरेदी करत असतो. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत सर्व निविष्ठांचा सुरळीत पुरेसा

0: पुरवठा होईल आणि तो गुणवत्तापूर्ण होईल. आवश्यक खबरदारी यापूर्वीच घेतलेली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तालुका पातळीवर असू दे किंवा जिल्हा पातळीवर भराचे पथक असू देत, दुकानांची तपासणी असू दे, ह्या सर्वच गोष्टीवरती गुणवत्ता नियंत्रणाचं काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचं काम सुरू आहे. याचबरोबर प्रत्येक ठिकाणी जे काही शेतकऱ्यांना कुठल्याही शेतकऱ्यांना अडचण कुठल्या पद्धतीची आली त्यामध्ये आपल्याला त्याचं संकेत निरसन करण्यासाठी आपल्याला तिथं पथक ही देखील नेमलेलं आहे. तक्रार निवारण कक्ष पण आहेत तालुका लेवल आणि जिल्हा लेवल. तिथं शेतकरी संपर्क साधून आपल्या तक्रारीचं निवारण करू शकतो. दुसरी गोष्ट आहे की बियाणं खतं करताना खरेदी करताना किंवा कीटकनाशक खरेदी करताना सर्व शेतकरी बंधूंना नम्र विनंती आहे की आपल्याला वाटेल की त्या पद्धतीनं आपल्या मर्यादित ज्ञानावरती आपण काम न करता किंवा अज्ञानपोटी काम न करता खरेदी न करता तज्ञांच्या सल्ल्यानं आपल्या हवामान जमीन आणि त्याचबरोबर जी काय आपल्याकडे पाण्याची उपलब्धता आहे आणि ही अशा प्रकारचे हवामान बदल आहे या पार्श्वभूमीवरती जी काय आपल्याला स्थानिक परिस्थितीनुसार जे काही वाहन आहे ते पटणं शिफारस केलेलं संशोधन संस्थांनी शिफारस केलेलं अशाच प्रकारच्या वाहनाची निवड करावी. दुसरी गोष्ट आहे की आणि हे खतं रासायनिक खतं जी आहेत ती देखील तज्ञांच्या सल्ल्यानंच खरेदी करावी. दुसरा महत्वाचा भाग आहे जर स्वतःच्या कडचं बियाणं वापरत असू तर ती साधारण 3 वर्षानंतर बियाणं बदल करावा. आणि आपण बियाणं स्वतःच घरातलं जर बियाणं वापरत असेल तर तिची बियाणं पेरणीपूर्वी तिची उगवण क्षमता तपासणी करावी आणि उगवणीच्या प्रमाणात उगवण क्षमतेच्या प्रमाणामध्ये बियाणाचं जे प्रमाण आहे ते कमी देखून बियाणाची नासाडी थांबवेल आणि रोपांची पुरेशी संख्या देखील शेतामध्ये मेंटेन होईल आणि उत्पादकता अपेक्षित आहे ती गाठली जाईल. यासाठी आपल्याला काम करता येईल. ज्या काही निविष्ट आपण खरेदी करू बियाणं असू दे किंवा खत असू दे किंवा कीटकनाशक हे तर एकतर अधिकृत दुकानातून खरेदी करावं आणि दुकानातून खरेदी करताना ती जी पावती जी आहे ते आपण पूर्ण हंगामामध्ये जपून ठेवणं आवश्यक आहे.
1: सर, हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकांचं नियोजन कसं करावं?
0: फार महत्वाचा प्रश्न आहे. आज सध्या आपण एरवी नेहमीच येतो पावसाळा ही आपण पावसाळ्याला सहज गृहित धरणारं आपण वाक्य किंवा वाक्प्रचार वापरतो पण आज आपण रोजच्या जी काही जीवनशैली आहे त्यातून जे काही हवामानाचा दुर्गमी बदल झाला आहे त्याला आपण हवामानावरती विपरीत परिणाम होतो आणि त्याचा परिणाम पाऊस जे काही नेहमीचं पर्जन्यमान आहे त्यावर देखील होत आहे. तर ह्यातलाच एक भागातला जे एल निनो जो आहे तो देखील एक हवामान बदलाचा एक भाग आहे. तर अशा परिस्थितीमध्ये काम करताना शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पीक पद्धती जी आहे एक पीक पद्धतीच्यावरची पीक पद्धतीमध्ये विविधता आवश्यक आहे. तर त्यामध्ये वेगवेगळी पिकं आपल्या शेतावरती वेगवेगळी पिकं वेगवेगळ्या प्लॉटमध्ये घेणं हा एक महत्वाचा भाग आहे. किंवा क्षेत्र कमी असेल तर आपल्याला आंतरपिकाच्या माध्यमातून किंवा मिसर पिकाच्या माध्यमातून देखील पिकाची विविधता मेंटेन करता येईल. दुसरी गोष्ट आहे की आपल्याला हंगामी पिकाबरोबरच बहुवार्षिक पिकं जसं की फळ पिकांच्या माध्यमातून देखील आपल्याला काही अंशी जोखीम कमी करता येऊ शकेल. त्यासाठी आपल्याला बांधावर किंवा सलग फळबाग लागवड आपली जी काही पडीक जमीन असेल किंवा बांधावरती देखील वृक्ष फळबाग लागवड करून यामध्ये आपण काही प्रमाणात जोखीम व्यवस्थापन करू शकतो, उत्पादनाची खात्रीशीर साधन निर्माण करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला जी काही पिकं आहेत पीक म्हणजे फळपीक असू दे किंवा हंगामी पिकं असू देत ह्यासाठी शासनानं पीक विमा योजनांचं अंतर्भाव केलेला आहे. तर यामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात म्हणजे हवामान आधारित फळपीक विमा योजना असू दे किंवा हंगामी पीक विमा योजना असू दे तर या दोन्हीच्या माध्यमातून देखील आपल्याला जोखीम मोठ्या प्रमाणात व्यवस्थापन करता येते. तर याबाबतीत येणाऱ्या हंगामामध्ये जर एकूणच हवामानाचा जो काही बदल आहे किंवा गेल्यानुच्या अनुषंगानं होणारा परिणाम आहे याचा विचार करता प्रत्येक शेतकऱ्यांना हवामान पीक विमा योजनांमध्ये सहभागी होणं आवश्यक आहे. आणि नुसतं शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय जे आहेत त्यावर देखील भर देणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला पर्यायी उत्पादन साधन होऊ शकतं. आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेतीचा जो भाग आहे किंवा सेंद्रिय शेतीचा शक्यतो चार बांधाच्या जे काही आपल्याला साधन सामुग्री आहे ती मग कुठल्या प्रकारचं जे काही पिकांचे अवशेष आहेत ते न जळता पिकांमध्ये त्या जमिनीमध्येच पुन्हा रिसायकल करणं किंवा आच्छादन करणं, सेंद्रिय पद्धतीनं जीवामृत बीजामृत जनावरांचं शेण मलमूत्रांचा वापर करणं, सेंद्रिय खत असू दे किंवा गांडूळ खत असू दे याचा देखील आपल्याला वापर करून मी स्वयंपूर्ण शेतीच्या माध्यमातून आपल्याला कमीत कमी खर्च ठेवता येऊ शकेल. आणि तंत्रज्ञानाचा उच्चतम वापर करून जे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा वापर करून उच्चतम पद्धत गाठली तर निश्चितपणे आपल्या परिस्थितीला आपण सामोरं जाणं सशक्य होईल.
1: हो खरंय सर.
0: आणि मर्यादित पाऊस जो आहे पाणी जे ते पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी आपण जमिनीमध्ये जमिनीवर आच्छादन करणं त्याचबरोबर ठिबक सिंचन आणि शेतकऱ्याच्या माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी देखील आपल्याला मदत होऊ शकेल.
1: सर, राज्य शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना आणि मार्गदर्शनपर उपक्रमांबद्दल आपण माहिती द्याल का श्रोत्यांना?
0: निश्चितपणे. शासन अनेक विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला कृषी उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देत असतं किंवा उभारी देण्यासाठी प्रयत्न करत असतं. तर यामध्ये अनेक योजना आहेत. आता खरीपच्या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर अनेक जी काही पिकं आहेत, सोयाबीन असू दे, कापूस असू दे, भात असू दे, कडधान्य असू दे, तेलबी असू दे, अशा वेगवेगळ्या पिकांचे किंवा भात पीक असू दे, या प्रत्येक पिकाच्या बाबतीत प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून असेल किंवा प्रमाणित बियाणाच्या वाटपाच्या अनुषंगानं जे काही मोठ्या प्रमाणात मदत करत असतं, त्याचबरोबर त्यासाठी जो काही प्रशिक्षण असेल किंवा तंत्रज्ञान विस्तारासाठी अशा पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी जे काही आवश्यक तंत्रज्ञान मिळावं आवश्यक करणं, यासाठी शेतीशाळा आहेत किंवा प्रशिक्षणाचा देखील अंतर्भाव करत असतो. हंगामी पिकांच्या योजनांच्या बरोबरच फळबाग लागवडीची देखील मोठ्या प्रमाणात नरेगाच्या माध्यमातून असेल किंवा मान्य भाऊसाहेब फोंडकर किंवा फळबाग लागवड योजना आहे, त्याचबरोबर यांत्रिकरण देखील म्हणजे जे काही राज्यभराची किंवा देशभरात जी मोठ्या प्रमाणात मजूर टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात यांत्रिकरणाच्या माध्यमातून शासनानं गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात पाठबळ दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर जलसंधारणाच्या अनुषंगानं शेततळीची योजना आहे, तर अशा विविध योजना आहेत. तर ह्या सर्व योजनांचा त्याचबरोबर जे काही फलोत्पादन आहे त्यासाठी देखील चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशानं शासनानं राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि महाराष्ट्र राज्य फलोत्पादन अभियान या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात मोहीम स्वरूपामध्ये काम घेतलेलं आहे. तर त्यात देखील आपल्याला फुलांची लागवड असू दे, फळांची लागवड असू दे, किंवा क्षेत्र विस्ताराचा कार्यक्रम असू दे, किंवा प्रक्रिया असू दे, टिश्यू कचरची लॅब असू दे, तर अशा विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून देखील शासन त्यांना शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत करत असतं. आता अर्थात ही सर्वांना ही सर्व योजना ज्या शासनाच्या थेट प्रत्यक्ष लाभ जसं की डीबीटी पोर्टल म्हणतो त्या माध्यमातूनच होत असल्या कारणानं तर सर्व शेतकऱ्यांना आपल्या गावातल्या सीएससी सेंटरच्या माध्यमातून जर आपण ह्याला अर्ज केला तर आपण सर्व गोष्टीचा फायदा घेण्यासाठी आपण अर्ज दाखल करू शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की यावर्षी शासनानं प्रत्येक योजनाचा लाभ घेण्यासाठी महाकृषी ॲग्रीस्टॅक जसं की शेतकरी फार्मर आय डी जो आहे तो बंधनकारक केलेला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपला जो ॲग्रीस्टॅक नंबर आहे की जसं की आपला प्रत्येकाचा आधार नंबर आहे त्याच धर्तीवरती शेतकऱ्याचं देखील एक फार्मर आय डी शासनानं एक वेगळ्या पोर्टलवरती तयार केलेलं आहे. आपण जवळपास 72% शेतकऱ्यांनी 70-80% शेतकऱ्यांनी राज्यातल्या यावरती नंबर आपला तयार केलेला आहे. जो बाकीचे शेतकरी ज्यांना लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी आपला नंबर फार्मर आय डी काढावा जेणेकरून आपल्याला लाभ घेण्यास सोयीस्कर होईल.
1: अच्छा श्रोते हो, आजच्या भागात आपण यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कशी करावी, शेतीची मशागत, बियाणं आणि खतांची निवड करताना कोणती काळजी घ्यावी, त्याचबरोबर बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पिकांचं नियोजन कसं करावं याविषयी कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परिटसरांकडून अत्यंत उपयुक्त अशी माहिती जाणून घेतली. धन्यवाद सर. शेतकरी बांधवांनो, आजच्या भागातील ही माहिती आपल्याला खरीप हंगामाचं नियोजन करण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरेल. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढील भागात सुद्धा असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार.
2: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागे वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
3: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय याने अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
2: ओके.
3: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूपमध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
2: अच्छा.
3: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
3: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
2: अच्छा.
3: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100 कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
2: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
3: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
2: अच्छा.
3: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
2: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
3: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
0: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आताच आपण ऐकलात. ऐकूया आणखीन एक ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम, श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.

0: सूचना या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती देत असतात. आजच्या भागात आपण डोळ्याच्या पडद्याला वारंवार येणारी सूज आणि ती सूज कशामुळे येते, त्याची कारणं काय आहेत याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात प्रथम आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमात स्वागत.
2: नमस्कार मॅडम.
1: डॉक्टर, गेल्या भागामध्ये आपण सूज याच विषयीची माहिती दिली होती. आता डोळ्याच्या पडद्याला ही जी सूज येते त्याबद्दलची माहिती सांगू शकाल का?
2: खरं तर डोळ्याच्या पडद्याच्या सूजेबद्दलच बोलतोय, पण इन जनरल ती मूळ सूज का येते ह्याचा आपला खरं तर विषय आहे. जसं मागच्या भागात सांगितलं की ज्या वेळेला ते टॉक्झिन्स शरीरात साठायला लागतात आणि पर्यायानं म्हणजे घाम, लघवी, स्टूल याच्यातून ते बाहेर पडत नाहीत, तेव्हा ते सॅच्युरेट होऊन सूजीच्या स्वरूपात आपल्याला दिसायला लागतात. मुळात हे असं का होत असावं बरं? जनरली पडद्याची सूज येण्याची कारण खूप आहेत. म्हणजे त्यातलं एक प्रमुख कारण आपण डायबिटीस किंवा मधुमेह पकडला तर त्याच्या बाबतीत आपल्याला बोलता येईल. कसं होतं, मधुमेह हा सर्व शरीर बाधा करणारा, बऱ्याचदा आपल्या रेडिओच्याच ह्या वेगळ्या मुलाखतींमध्ये हे मी वारंवार सांगतोय, मधुमेह हा सर्व शरीर बाधा करणारा विकार आहे. आणि मग जे खूप दिवस राहायला लागला ह्या विकार शरीरात, त्याचं निदान केलं गेलं नाही. निदान या अर्थी म्हणतोय, निदान म्हणजे रक्ताच्या लघवीच्या तपासण्या, रक्त शर्करा, मूत्र शर्करा तपासणं, 3 महिन्याची शुगर चेक करणं म्हणजे तपासण्या नाही, त्या तर महत्वाच्या आहेत, त्या केल्याच गेल्या पाहिजेत. पण आयुर्वेदाच्या पद्धतीनं त्याचं निदान नाही केलं गेलं, आयुर्वेदिक पद्धतीनं मूत्रपरीक्षण नाही केलं गेलं, आयुर्वेदिक पद्धतीनं केस टिकिंग नाही केली आणि त्याचा हेतू काय आहे तो शोधला नाही गेला, तर मग मात्र त्या आजारांचं निदान होत नाही आणि आपण सततची औषधं घ्यायला लागतो. ह्याच्यात गंमत अशी होते, ज्या वेळेला कोणत्या मधुमेह आहे, हायपरटेन्शन आहे, थायरॉइड आहे, किडनीचे आजारपण आहेत, पोटाचे आजारपण आहेत, त्वचा विकार आहेत, कोणत्याही विकारांची औषधं घेताना ज्यावेळेला आपण त्याचं निदान करत नाही आणि आधुनिक शास्त्राची औषधं घ्यायला लागतो त्यावेळेला त्या गोष्टी सप्रेस करायला लागतो. गंमत अशी आहे, शरीरानं तुम्हाला सिम्पटम दाखवले, ते सिम्पटम एका आजाराचं आहे, शरीर सांगते ते मूळ आजाराचं जे कारण आहे ते शोधा आणि ते बरं करा. जर तुम्ही त्याचे लक्षणं बघत बसलात तर शरीराला ते कळतं आणि मग शरीर दुसरी लक्षणं वेगवेगळ्या ठिकाणी उत्पन्न करतं. हे सपोज आता सुरुवातीला आपण शुगरचं घेऊ, शुगरची लक्षणं तुम्हाला रक्त शर्करा वाढली, मूत्र शर्करा वाढली, तुम्ही त्याचा उपचार येतोच ना, तर त्याचा उपचार करताना तुम्ही फक्त रक्त शर्करेची वेळ जर आपण ट्रीटमेंट करायला लागलात तर मग त्या औषधाचा परिणाम शरीरावरती सूजेच्या हिशोबानं भविष्यात होऊ शकतो. तो कसा, थोड्या वेळानं सांगतो.
1: तर डॉक्टर, आता तुम्ही डोळ्याच्या पडद्याची सूज सांगता सांगता इतरही सगळ्या अवयवांना सूज का येते त्याच्याबद्दलची कारणं सांगताय. अजूनही ती कारणं जाणून घ्यायची आहेत, पण एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98265 261 99. तर डॉक्टर, मग आता तुम्ही डायबिटीस किंवा मधुमेहामुळे येणारी सूज सांगत होता, ती पण बऱ्याच लोकांना माहिती असते कारण हा आजार इतका कॉमन झालाय, तर त्याविषयी अजून काही सांगतो.
2: जसं मी सांगितलं, फॉर एक्झाम्पल एखाद्याला स्ट्रेस शुगर आहे. स्ट्रेस शुगर म्हणजे काय? खरं तर हे ताणतणावातून येणारी शुगर असते. बऱ्याचदा आयुर्वेद त्याला शुगर किंवा मधुमेह प्रमेह असं मानत नाही.
1: अच्छा.
2: तणावामुळे बऱ्याचदा तुमच्या शरीरात म्हणजे रक्त शर्करा ही वाढलेली दिसते ताणाच्या स्वरूपामुळे. ताणात बऱ्याचदा लोक कॉफी पितात, प्रचंड ताण असताना सततचे खातात, त्यांची लाईफस्टाईल खराब असते, त्यांची झोप व्यवस्थित नसते, त्यांचं दुपारचं बऱ्याचदा झोप होतं, त्यांची पूर्ण दिनचर्या खराब असते. आणि अशा वेळेला एखाद्या व्यक्तीचं सततचं ताणतणाव आहे, एखाद्या व्यक्तीचे सततचं पोट खराब झालेलं आहे, एखाद्या व्यक्ती सतत वर्षानुवर्ष तुम्ही रात्री जागरण करताय, तर तुमचं लिव्हर फंक्शन कमी व्हायला लागतं. तर लिव्हर फंक्शन म्हणजे काय, लिव्हर नेमकं काय काम करतं, तर लिव्हर हे आयुर्वेदानुसार चेकपोस्ट आहे. आणि लिव्हरला एवढं का महत्व आहे? लिव्हरला महत्व असण्यामागचं कारण, आयुर्वेदात रक्ताला जीवन म्हटले, जीवन म्हणजे तुमचं जे आयुष्य

0: आहे, तुमचं जे श्वास चालतोय तो रक्तामुळे चालतोय हे लक्षात घ्या. आणि ते रक्त तयार करायचं काम कोण करत असेल तर ते लिव्हर आहे. जोपर्यंत लिव्हर आहे तोपर्यंत बाकीच्या शरीरातल्या कुठल्या अवयवावरती एखाद्या फंक्शन ऑफ व्हायटल ऑर्गनवरती परिणाम जरी झाला असला तरी तो रिव्हर्स करायची शक्यता जास्त असते, किंबहुना बऱ्याचदा करता येते. पण लिव्हरच तुमचं डॅमेज झालं तर मग मात्र फार अवघड होऊन बसतं. तर सांगायचं कारण की लिव्हर ज्या वेळेला ह्या कारणाने म्हणजे कुठल्या तर सततच लाईफस्टाईल खराब झाल्यामुळं शरीरानं पहिले सिम्पटम दाखवले, फॉर एक्झाम्पल शुगर आहे किंवा हायपर टेन्शन आहे, त्याच्या वेळेला काय होतं अशा वेळेला काही लोकांना चक्कर येते, चेहऱ्याला सूज आहे, पायाला सूज आहे, किंवा लघवी वारंवार होते, भूक वारंवार लागते, किंवा बीपीच्या पेशंटमध्ये चक्कर यायला लागते. ही सगळी लक्षणं दिसताना त्या त्यावेळी तपासण्या आधुनिक शास्त्राच्या केल्या गेल्या की मग त्याचं काहीतरी हायपर टेन्शन किंवा मधुमेह असं डायग्नोस होतं आणि त्याची औषधं लगेच चालू होतात. औषधं लगेच चालू व्हायला पाहिजेत ते चुकीचं आहे असं अजिबात म्हणणं नाही, पण ती औषधं चालू करायच्या अगोदर त्याचं निदान व्हायला पाहिजे. त्याचं निदान आपण ज्यावेळेस हायपर टेन्शन करतो, ज्यावेळेस शुगर करतो, त्यावेळेस ती सगळ्यात मोठी चूक असते. कारण आपण हे निदान करून आपण ती औषधं घेऊन भविष्यात मोठ्या आजाराला आमंत्रण देत असतो.
1: त्यामुळे नीट चिकित्सा होणं सुद्धा खूप गरजेचं आहे उपचार.
0: अगदी बरोबर.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर, आता तुम्ही लिव्हरच्या सुजेबद्दल सांगत होतात आणि लिव्हरचं किती महत्व आहे आपल्या शरीरामध्ये त्याबद्दलची माहिती देत होतात, तर अजूनही या सुजेविषयी काही वेगळी माहिती?
0: नाही, जसं मी आता सांगितलं की रक्ताचा रोल हा फार महत्वाचा आहे. ज्या वेळेला हे निदान नाही झालं, म्हणजे जसं मी सांगितलं हायपर टेन्शन आणि मधुमेह केले, आणि मग तुम्ही आपण काय करतो, तुम्ही आम्ही जी कोणी हायपर टेन्शन, थायरॉइड, शुगर आहे ते लगेच औषध चालू करतो. मग ही ट्रीटमेंट म्हणजे ही लाक्षणिक चिकित्सा झाली. लाक्षणिक म्हणजे काय, शरीरानं एखादा पार्ट, एखादा अवयव, एखादा दोष, एखादा धातू, एखादा मल कुठला तर खराब झाला आणि ते शरीर काही ते सिम्पटम दाखवतं. खरी ट्रीटमेंट काय, ती लक्षण का दाखवले, तो दोष काढणं आणि तो दोष काढून टाकणं. आधुनिक शास्त्रानुसार त्या लक्षणाची चिकित्सा केली जाते, म्हणजे शुगर वाढली त्या शुगरची चिकित्सा, बीपी वाढली ती बीपीची चिकित्सा, त्याच्या मूळ कारणाची चिकित्सा होत नाही. मग अशा वेळेला एका बाजूला आपण लक्षणाची चिकित्सा करताना जो मूळ कारण आहे ते तसंच राहतं आणि ते निबिड व्हायला लागतं, ते जुनं व्हायला लागतं आणि मग एखादा दोष तसाच पडून राहायला लागल्यानंतर ज्या अवयवाशी निगडीत तो दोष आहे ते अवयव त्याचं फंक्शन कमी करायला लागतं किंवा त्याच्यावरती मोठा परिणाम व्हायला लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्या, एखाद्याचा पायाला जखम झाली आणि त्याचे उपचार नाही केले, तुम्ही त्याच्याकडे सोडून दिलं आणि पाय ठणकतो म्हणून पेन किलर घ्यायला लागला तर चालेल का? तुम्हाला त्या जखमीची ट्रीटमेंट करायला लागेल ना, नाही तर पाय सडून जाईल, नुसती पेन किलर घेऊन कशी चालेल? हेच मर्म आयुर्वेदिक चिकित्सेचं आहे. खरं तर ह्या गोष्टींचे ज्यावेळी आपण बीपी शुगरचे औषध घेतो आधुनिक शास्त्राची घ्यायला अजिबात हरकत नाही. मूळ न निदान केल्यामुळं, फक्त लाक्षणिक चिकित्सा करताना मूळ दोष चिकित्सा न झाल्यामुळं ते पण धातू परिपोषण, ते चयापचय त्या अवयवाशी त्या धातूशी निगडीत कमी व्हायला लागते. मग अशा वेळेला मग वेगवेगळ्या पद्धतीने शरीरात दोष उत्पन्न होतात आणि वेगवेगळ्या अवयवांशी निगडीत आपल्याला सूज दिसायला लागते. म्हणून मूळ आजाराचं निदान करणं तितकंच महत्वाचं आहे जे फक्त आणि फक्त आयुर्वेदाच्या माध्यमातून करता येतं.
1: बरोबर. डोळ्याच्या पडद्याच्या सुजेपासून म्हणजे आपण सुरुवात केली, पण आपण इतरही सूज त्या निमित्ताने जाणून घेतली, कारण त्याचा पण परिणाम डोळ्याच्या पडद्यावर होत असतो. त्यामुळे सुजेविषयीची खूप चांगली माहिती गेल्या दोन भागात डॉक्टर आपण दिलीत. आता आपल्याला डोळ्याच्या पडद्याच्या सुजेबद्दलही बोलायचंय, पण ते आपण पुढच्या भागात ऐकूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
2: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्री विश्व वल्लभ आयुर्वेद आताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. भावधारा कार्यक्रमामध्ये ऐकूया आकांक्षा नगरकर यांनी गायलेलं नीलकृष्ण देशपांडे यांचं गीत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 आणि 10 सेकंद झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांच्या दरम्यान 14 कलमी सामंजस्य करारामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळण्यास सुरुवात. खनिज तेलाच्या किमतीत घट. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान. आणि संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित प्रसाद सावकार यांचं वृद्धापकाळानं निधन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत विवाटेक या शिखर परिषदेत सहभागी होतील. विवाटेक हा युरोपमधल्या तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातला सर्वात मोठा कार्यक्रम आहे. तत्पूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी होर्मुझची समुद्रधुनी खुली ठेवणं अत्यंत महत्वाचं असल्याचं आग्रही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर काल फ्रान्समधील एव्हियॉन इथं झालेल्या चर्चेदरम्यान केलं. जगाच्या विविध भागांमध्ये लाखो भारतीय खलाशी आपली सेवा बजावत आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेला आपलं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मोदी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारविषयक चर्चा सुरळीतपणे पुढे जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्यामध्ये पश्चिम आशियातील परिस्थिती आणि रशिया युक्रेन संघर्ष यासह प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर द्विपक्षीय चर्चा झाली. भारत आणि जर्मनी यांच्यातील राजनैतिक संबंधांना यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत असताना दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, शाश्वत विकास, तंत्रज्ञान, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. या करारामुळे भारतीय शेतकरी, कामगार तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र आणि स्टार्टअपसाठी अनेक संधी उपलब्ध होतील. त्यामुळे विकसित भारत 2047 उद्दिष्ट साध्य करण्यात मोलाची मदत होईल असं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात नमूद केलं आहे. केंद्रीय रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते काल पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी करण्यात आली. यावेळी पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिजिटल माध्यमातून सहभागी झाले. हडपसर स्थानकावर चौथा फलाट उभारण्यात आला असून त्यामुळे दररोज अतिरिक्त 5 रेल्वेगाड्या चालवणं शक्य होणार आहे. आळंदी इथं अत्याधुनिक मेगा कोचिंग टर्मिनल उभारण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून 6 नवीन फलाट उभारले जातील. त्यामुळे स्थानकावरील फलाटांची संख्या 12 होईल. पुढील 3 वर्षात पुणे रेल्वे विभागाची क्षमता दुप्पट होऊन पुण्यातून सुमारे 20 अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरू करता येतील असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला. मुंबई पुणे मार्गावर 3री आणि 4थी रेल्वे मार्गिका उभारण्याचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गांमुळे पुणे मुंबई प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं. त्यानंतर मंत्र्यांनी नवीन पुणे हडपसर पाटणा दानापूर अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. भारत जगातील 6व्या क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश बनला आहे असं मत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं. ते काल पुण्याजवळ रांजणगाव इथं अमेरिकन कंपनी जाबिलच्या नवीन उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. यावेळी वैष्णव म्हणाले,
2: कुछ वर्षों पहले किसी ने सोचा भी था कि इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट करेंगे इंडिया से. इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट वॉज कंसिडर्ड अनथिंकेबल. शुरू में टॉप 10 में आना एक टारगेट था. लास्ट ईयर 2025 इलेक्ट्रॉनिक्स एज एन एक्सपोर्ट कैटेगरी बिकेम थर्ड लार्जेस्ट एक्सपोर्ट कैटेगरी इन द कंट्री. सेकेंड लार्जेस्ट एक्सपोर्टेड कैटेगरी बनना है. जो सपोर्ट चाहिएगा गवर्नमेंट की तरफ से पूरा सपोर्ट मिलेगा. स्टेट गवर्नमेंट का सपोर्ट आपने देखा, सेंट्रल गवर्नमेंट का सपोर्ट रहेगा. आज मैं आने से पहले टैलेंट डेवलपमेंट की बात कर रहा था. टैलेंट के लिए व्हाट एवर इन्वेस्टमेंट इज रिक्वायर्ड वी विल मेक दोज इन्वेस्टमेंट.
1: देशातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र आघाडीवर असून देशातील एकंदर डाटा सेंटर क्षमतेपैकी सुमारे 60% क्षमता राज्यात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी 14 कलमी सामंजस्य करारावर दूरस्थ पद्धतीनं स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळू लागला आहे. खनिज तेलांच्या किमतींमध्येही लगेच घट झाली आहे. दोन्ही देशांमधील शत्रुत्व संपवणं, हुरमुची सामुद्रधुनी पुन्हा खुली करणं आणि निर्बंध तसंच इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत अंतिम करारासाठी 60 दिवसांची वाटाघाटी प्रक्रिया सुरू करणं हा या कराराचा उद्देश आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी दुजोरा दिला की या सामंजस्य कराराचा मसुदा अंतिम करण्यात आला असून दोन्ही बाजूंनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना अशा या 11 जागा आहेत. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. झारखंडमध्ये राज्यसभेच्या 2 जागांसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाचे बैद्यनाथ राम, काँग्रेसचे उमेदवार प्रणव झा आणि अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी रिंगणात आहेत. सध्या सत्ताधारी आघाडीला 56 आमदारांचा पाठिंबा आहे. 24 आमदारांचा पाठिंबा असलेल्या विरोधी पक्षानं अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. मिझोरममधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान होणार असून सत्ताधारी झोरम पीपल्स मुव्हमेंट आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंट यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसनं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं 1,70,000 अधिक आयोजकांनी योग संगम पोर्टलवर आपल्या कार्यक्रमांची नोंदणी केली असल्याचं केंद्रीय आयुष मंत्रालयानं सांगितलं आहे. देशभरात योगाचा संदेश पोहोचवण्यात विविध संस्था, संघटना आणि समुदाय यांचा वाढता सहभाग या उत्साही प्रतिसादातून दिसून येतो असं मंत्रालयानं म्हटलं आहे. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, अभिनेते, पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित पंडित प्रसाद सावकार यांचं काल गोव्यात राहत्या घरी निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. मराठी संगीत नाट्यसृष्टीतील एक सुवर्णयुग पंडित प्रसाद सावकार यांच्या जाण्यानं संपल्याची भावना नाट्यसृष्टीतून व्यक्त होत आहे. प्रसाद सावकार यांनी आपले वडील रघुवीर सावकार यांच्या नाट्यसंस्थेतून संशय कल्लोळ या संगीत नाटकाद्वारे रंगभूमीवरील कारकिर्दीला सुरुवात केली. पंडितराज जगन्नाथ, कट्यार काळजात घुसली, जय जय गौरीशंकर, मंदारमाला, सुवर्णतुला, अमृत मोहिनी, लग्नाची बेडी यासारख्या अजरामर संगीत नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. रंगभूमीवरील त्यांचा दमदार अभिनय आणि सुरेल गायकी यांचा अनोखा संगम त्यांनी साधला होता, तो रसिकांच्या सदैव स्मरणात राहील. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी दणदणीत विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिलला सामनावीर घोषित करण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांच्या दरम्यान 14 कलमी सामंजस्य करारामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळला. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित प्रसाद सावकार यांचं वृद्धापकाळानं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. मृणाल पुराणिक यांनी गायलेलं सुधाकर नार्वेकर यांचं गीत ऐकूया.

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो, दर दिवशी आपण काय करतो, त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
3: नमस्कार, मी केतकी थत्ते.
2: आता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक

0: आकाशवाणीसाठी वाचतोय. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
1: मुंबईतल्या व्यापारी घराण्यात जन्मलेल्या माणिकजी यांचं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. तेच त्यांना इंग्रज राज्यकर्त्यांच्या जरा अधिकच जवळ घेऊन गेलं.
0: मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून माझगावचा उल्लेख यायला सुरुवात होते ती मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरू झाला त्या काळापासून.
1: हे तुम्ही आकाशवाणीवर रोज ऐकू शकता. FM रेनबो वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9
0: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर या दोन्हीचं लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही ऐकू शकता
1: दोन्ही वेळेला.
0: तर नक्की ऐका
1: अज्ञात.

महेंद्र कपूर यांनी गायलेलं इंदुमती ठक्कर यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते बाळ चावरे. भावधारा कार्यक्रमात यानंतर ऐकूया श्यामा चित्तार यांनी गायलेलं बाबासाहेब सौदागर यांचं गीत.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: सात जन्मासाठी बांधली गदोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AIR ॲप वरही.

whatever.

और अब आज का रंग तरंग कार्यक्रम अब संपन्न होता है।

0: ऐसा हम मानते हैं। वहीं एक श्रोता लिखते हैं कि माँ जी तेरी कश्ती के तलबगार बहुत हैं, इस पार कुछ मगर उस पार बहुत हैं, जिस शहर में तूने खोली है शीशे की दुकान उस शहर में पत्थर के खरीदार बहुत हैं। बहुत सुंदर। वहीं एक श्रोता का कहना है कि इस कश्ती की भी अजब बात है, अक्सर दूसरों को पार करवा कर खुद पानी में ही रह जाती है, इंसान और नाव में बस इतना ही फर्क है। क्या खूब बात कही है आपने। एक श्रोता लिखते हैं कि नदी के किनारे घाट पर बैठकर चांदी से चमकती लहरों के बीच धीमे धीमे चलती नाव देखने का जो सुख है वो अवर्णनीय है। ये पल बिल्कुल ऐसा है जैसे दिन और ढलती शाम के बीच कोई मीठी सी बात हो जो सिर्फ शांत लहरों के बीच सुनी जा सकती है। नदी की लहरों पर नाव में बैठे हुए अपनी परछाई इस खूबसूरत पल को चुपचाप निहारती रहती है। सब कुछ सादा और प्यारा, पेड़ों की धुंधली सी दिखाई देती पंक्तियां, गीली घास की गंध अंधकार को चीरता हुआ नदी किनारे स्थित मंदिर का कलश, ये सब नदी के हृदय है और चप्पू चलाता मांझी पानी के सुर से सुर मिलाकर पूरी कायनात को जैसे संगीत से भर देता है। बहुत सुंदर क्लासिक लिखी है आपने इबारत। वहीं एक श्रोता लिखते हैं कि रामायण में जब भगवान श्री राम जी केवट की नाव में जाते।
1: आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार। महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित। आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट। आजच्या भोगवादी आणि चंगळवादी जगात प्रत्येक समुदायाला आध्यात्मिक उन्नती गरजेची असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या। त्या आज मध्य प्रदेशात बेतूल इथं आध्यात्मिक जागृतीद्वारे समाजाचं सक्षमीकरण या विषयावरच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या। सध्याच्या युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक आहे, विकसित भारतासाठी प्रत्येक समुदायाची उन्नती गरजेची असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या।
2: 2047 विकसित भारत बनाने के लिए हम सोचे हैं। पूर्वतन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी कहते थे, ये देश एक जमीन का टुकड़ा नहीं है, जीता जागता राष्ट्र पुरुष है। राष्ट्र पुरुष का प्रत्येक अंग हिमालय से लेकर के कन्याकुमारी तक अक्षत होना चाहिए, क्षति नहीं होना चाहिए। ऐसे ही ये भारत में रहने वाले जनता, कोई भी समाज पीछे ना रह जाए।
1: मध्य प्रदेशातल्या आपल्या दौऱ्यात त्या उद्या आंतरराष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत। तसंच येत्या रविवारी जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमातही त्या सहभागी होतील। त्या राणी दुर्गावती विद्यापीठाच्या 36व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील। त्यानंतर नवी दिल्लीला परतण्यापूर्वी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील। फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्समधल्या विविध उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत। भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट आहे। प्रधानमंत्री मोदी सेंट गुबिनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांच्यासोबत बैठक घेतील। हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर यावेळी चर्चा होईल। त्याचप्रमाणे अर्लस्टॉमच्या कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही प्रधानमंत्री चर्चा करतील। रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला जाईल। तसंच मिस्ट्रल एआयचे सहसंस्थापक अर्थूर मेंश यांच्याबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नॉन मेश याबाबत प्रधानमंत्री चर्चा करणार आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले। यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं। या टप्प्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत विव्याटेक या जागतिक संमेलनात सहभागी होतील। ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 मधल्या ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे। यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे। याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे। झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे। गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहताना समाज माध्यमावर म्हटलंय की राणी लक्ष्मीबाई यांनी 1857 स्वातंत्र्य संग्रामाचं मोठ्या धाडसानं नेतृत्व केलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलं आहे. झारखंडमधली महिला नक्षलवादी पुष्पा महतो हिनं शस्त्र खाली ठेवून कोलकाता पोलिसांसमोर शरणागती पत्करली. तिच्यावर 10 लाखांचं बक्षीस होतं. पुष्पा महतो झारखंडमध्ये पूर्व सिंगभूम आणि सारंडा भागात सक्रिय होती. जेएमएमचे माजी खासदार सुनील महतो यांची हत्या आणि बुरडीह येथील भूसुरुंग स्फोट यासारख्या अनेक घटनांमध्ये तिचा सहभाग होता. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. मिझोराममधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान होणार असून सत्ताधारी झोरम पीपल्स मुव्हमेंट आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंट यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसनं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या 6ही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून 15% केल्यानंतर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट होऊन तिचं प्रमाण 25 ते 30 टनावर आलं आहे. गेल्या 13 मे रोजी सोनं आणि चांदी या धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% करण्यात आलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर अधिक असल्यानं मे महिन्यात सोने आयातीच्या मूल्यात 34% वाढ दिसून आली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिल सामनावीर ठरला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ग्रुप के मध्ये आज मेक्सिको सिटी इथं कोलंबियानं उझबेकिस्तानचा 3-1 असा पराभव केला. ग्रुप एलच्या सामन्यात घानानं पनामावर 1-0 अशी मात केली. आर्लिंग्टनमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडनं क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला. अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 असा पराभव करत जोरदार सुरुवात केली. या सामन्यात स्टार खेळाडू लिओनेल मेसीनं ऐतिहासिक हॅट्रिक नोंदवत विश्वचषकात सर्वाधिक 16 गोल करण्याच्या मिरोस्लाव क्लोजच्या विक्रमाशी बरोबरी केली असून तो विश्वचषकात हॅट्रिक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे ग्रुप के मध्ये पोर्तुगाल आणि कॉंगो यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. ऑस्ट्रियानं जॉर्डनचा 3-1 असा पराभव केला तर नॉर्वेनं इराकवर 4-1 मात केली. आज ग्रुप ए मध्ये झेकियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी तर मेक्सिकोचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. एफआयएच महिला हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं उरुग्वेवर 3-2 अशी मात केली. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचा हा सलग 3रा विजय असून अ गटात भारत अग्रस्थानी आहे. भारताचा उपांत्य फेरीत सामना चिली विरुद्ध कोरिया सामन्यात जिंकणाऱ्या संघाशी येत्या शनिवारी म्हणजे 20 जूनला होणार आहे।

सुमारे 70% घट. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे. सकाळी 8 मतदानाला सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात 9 मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. 619 मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. दुपारी 12 61 उमेदवारांनी आपलं मतदान नोंदवलं. नांदेड मतदारसंघात दुपारी 12 57 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर लातूर, बीड, धाराशिव मतदारसंघात 53% मतदान झालं. परभणी, जालना मतदारसंघांसाठी 466 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मात्र इथं दुपारी 12 केवळ 27% मतदारांनी मतदान झालं. त्यामुळे मतदारांना मतदान करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. अमरावती मतदारसंघात महानगरपालिकेतल्या काँग्रेसच्या 17 नगरसेवकांना तटस्थ राहण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. मात्र इतर नगर परिषदांमधल्या नगरसेवकांना असा कोणताही आदेश दिलेला नाही. भंडारा गोंदिया मतदारसंघात मतदानासाठी भंडारा जिल्ह्यात 2 आणि गोंदिया जिल्ह्यात 2 अशी एकूण 4 मतदान केंद्र उभारली आहेत. 457 मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान सुरू आहे. 836 मतदार मतदान करणार असून त्यासाठी 14 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे. दरम्यान राज्यातल्या सर्व जागांवर महायुती मोठ्या मताधिक्याने विजयी होईल असा विश्वास भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ आज वाशिम शहरात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या आयुध कारखान्यात 10,000 टनाच्या अल्युमिनियम एस्ट्रोजन प्रेस या यंत्राची पायाभरणी उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एस्ट्रोजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अल्युमिनियम एस्ट्रोजन बनवण्याची क्षमता या एस्ट्रोजन प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहा.

0: झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहताना समाज माध्यमावर म्हटलंय की राणी लक्ष्मीबाई यांनी 1857 स्वातंत्र्य संग्रामाचं मोठ्या धाडसानं नेतृत्व केलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. आयआयटी दिल्ली 118 तर आयआयटी मुंबई 134 क्रमांकावर आहे. आयआयटी मद्रास 170 क्रमांकावर आहे. सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून 15% केल्यानंतर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट होऊन तिचं प्रमाण 25-30 टनावर आलं आहे. गेल्या 13 रोजी सोनं आणि चांदी या धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% करण्यात आलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर अधिक असल्यानं मे महिन्यात सोनं आयातीच्या मूल्यात 34% वाढ दिसून आली. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. त्यामुळे सलग 3 हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 ठेवीदारांना होणार आहे. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे बैठकीचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांच्यासोबत बैठक घेतील. हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर यावेळी चर्चा होईल. त्याचप्रमाणे अल्स्टॉम कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही प्रधानमंत्री चर्चा करतील. रेल्वे आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला जाईल. तसंच मिस्ट्रेल एआयचे सहसंस्थापक आर्थर मेंच यांच्याबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष याबाबत प्रधानमंत्री चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्री मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या टप्प्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याबरोबर विवाटेक या जागतिक संमेलनात सहभागी होतील. झारखंडमधली महिला नक्षलवादी पुष्पा महतो हिने शस्त्र खाली ठेवून कोलकाता पोलिसांसमोर शरणागती पत्करली. तिच्यावर 10 लाखांचं बक्षीस होतं आणि ती झारखंडमध्ये पूर्व सिंगभूम आणि सारंडा या भागात सक्रिय होती. जेएमएमचे खासदार सुनील महतो यांची हत्या आणि बुरुडिया येथील भूसुरुंगस्फोट यांसारख्या अनेक घटनांमध्ये तिचा सहभाग होता. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 जोरावर भारतानं 402 डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 करू शकला. शुभमन गिल सामनावीर ठरला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ग्रुप के मध्ये आज मेक्सिको सिटी इथं कोलंबियाने उझबेकिस्तानचा 3-1 पराभव केला. ग्रुप एलच्या सामन्यात घानाने पनामावर 1-0 अशी मात केली. आर्लिंग्टनमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने क्रोएशियाचा 4-2 पराभव केला. अर्जेंटिनाने अल्जेरियाचा 3-0 पराभव करत जोरदार सुरुवात केली. या सामन्यात स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने ऐतिहासिक हॅट्रिक नोंदवत विश्वचषकात सर्वाधिक 16 करण्याच्या मिरोस्लाव क्लोजच्या विक्रमाशी बरोबरी केली असून तो विश्वचषकात हॅट्रिक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे ग्रुप के मध्ये पोर्तुगाल आणि कॉंगो यांच्यातला सामना 1-1 बरोबरीत सुटला. ऑस्ट्रियाने जॉर्डनचा 3-1 पराभव केला तर नॉर्वेने इराकवर 4-1 अशी मात केली. आज ग्रुप ए मध्ये झेकियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी तर मेक्सिकोचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या 11 मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तो उनके साथ भी ऐसा हुआ कि जब वो सिर्फ 15 साल की उम्र थी तो उनका विवाह हो गया और तोपखाने के एक सैनिक में जो थे उनके साथ उनका विवाह हुआ और जीवन का अधिकांश समय एक गृहिणी के रूप में ही उन्होंने अपना बिताया. पेशेवर संगीत करियर की शुरुआत उन्होंने की जब वो 40 बरस की हो गई थी और अपने पति के साथ जब वो जालंधर गई तो वहां उन्होंने एक प्राचीन कला केंद्र में फिर से एक बार संगीत सीखने की शुरुआत की और उनकी बेटी ने उनके शिक्षक के तौर पर हारमोनियम बजाने की शुरुआत की.
2: हाँ, उनकी बेटी के शिक्षक से उन्होंने उन्हें सिखाया था बजाना. तो यहीं से उनके करियर की शुरुआत भी हुई. बाद में उन्होंने भजन, फिल्मी गीत, त्योहारों जैसे सार्वजनिक कार्यक्रमों में गाना शुरू किया. इसके बाद उनके पति सेवानिवृत्त हो गए और परिवार देहरादून में जाकर बस गया. बाद में उन्होंने 1996 में नजीबाबाद स्थित अखिल भारतीय रेडियो स्टेशन में काम करना शुरू किया. यानी वो रेडियो से भी जुड़ी हुई थी
1: और वो
2: कलाकार थी. देखिए, मतलब जमीनी स्तर से उन्होंने अपना काम करना शुरू किया.
1: और साल 1996 की हम बात कर रहे हैं तब वो पहली महिला प्रधान भी बन गई अपने क्षेत्र की. हाँ. और कुछ समय के बाद जब उनको लगा कि बचपन में अपनी माँ और गांव के अन्य बुजुर्गों से जो संगीत की अनूठी शैली की जो प्रतिभा उन्हें मिली है जिसे जागर गायन कहा जाता है, तो उन्होंने महसूस किया कि लोग इसको गा ही नहीं रहे, इसे भूल रहे हैं और शास्त्रीय गीतों को खोज करने के लिए अपनी पुरानी धुनों में प्रस्तुत करने का दायित्व इन्होंने फिर संभाल लिया.
2: जी, और बसंती देवी बिष्ट की गायकी थोड़ी नाक से निकलने वाली आवाज और लय की धीमी गति के लिए जानी जाती है जो उत्तराखंड की गढ़वाली गायन शैली का विशिष्ट रूप माना जाता है. बसंती देवी बिष्ट की सबसे प्रसिद्ध रचनाएं हैं गोरिया रे, धोखेबाज दगड़िया, न्योली, प्यारी सुमना, दाजीव बॉर्डर और फोन करना, ओ स्याली साली रुकमा, पारा भीरा जादियो और देवारा जारेजू और भी बहुत सारी हैं.
1: तो हमारे जितने भी सुनने वाले हैं, अगर वो सुन रहे हैं और इस क्षेत्र के वो लोग हैं तो वो जरूर जानते होंगे इन पंक्तियों को जो तो आपने बताई भी कि उनके प्रसिद्ध गीत कौन से हैं और ये किस तरह गाए जाते हैं, वो इस बारे में भी जानते होंगे.
2: ये रुकमा वाला तो मैंने सुना हुआ है
1: जी. और बसंती देवी की जो उपलब्धियां हैं, उनके जो पुरस्कार हैं, अगर इनकी बात करें तो बहुत सारे पुरस्कार इन्हें मिले और मध्य प्रदेश सरकार के द्वारा राष्ट्रीय मातोश्री अहिल्या देवी सम्मान से उन्हें नवाजा गया. लोक संगीत के क्षेत्र में जो उनका योगदान रहा इसके लिए उन्हें पद्मश्री से भी सम्मानित किया गया. तो बात लोक धुनों की हो रही है, एक ऐसा गीत सुने जिसमें कुछ लोक धुन जैसी झलक मिलती है.
2: बिल्कुल बिल्कुल सुनते हैं.

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत होतात मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. आपण ऐकताय आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 28 ज्येष्ठ 1948, दिनांक 18 जून 2026. संध्याकाळचे 5 वाजतात. आमच्या आजच्या प्रसारणसभेत मी शिल्पा निगुडकर सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. आज प्रसारित होणारे कार्यक्रम आता थोडक्यात जाणून घेऊया. या रूपरेषेनंतर हिंदी चित्रपट संगीत प्रसारित करू. 5:30 साहित्य संवादमध्ये लेखिका वैशाली पंडित यांच्याशी गीतांजली जाधव यांनी साधलेल्या संवादाचा उर्वरित भाग प्रसारित करू. सादरकर्ते डॉ सुनील गायकवाड. 6:00 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 6:05 सुगम संगीताचा कार्यक्रम. 6:25 उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचा सुविचार ऐकू शकाल. 6:30 भक्तीसंगीताचा कार्यक्रम. 7:00 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 मुंबईच्या अस्मिता वाहिनीचेही कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम प्रसारित करू. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा आपल्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आपण ऐकताय आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. आणि श्रोते हो, आता वेळ झाली आहे हिंदी चित्रपट संगीताची. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कुमार सनू, अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीतकार समीर यांचं गाणं. संगीत नदीम श्रवण यांचं आहे आणि चित्रपट आहे हम हे राही प्यार के.

0: सायकल दिशा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदी विषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 18 जून रोजी सायंकाळी 5:30 नक्की ऐका मुलाखतीचा उर्वरित भाग. लेखिका वैशाली पंडित यांच्याशी साधलेला शब्दांपलीकडचा संवाद.
2: मी आशावादी आहे की माध्यम बदलली ना तरी सुद्धा ज्याला साहित्याची आवड आहे तो कधीही साहित्यापासून लांब जाणार नाही.
1: बर,
2: तो माध्यम कुठलाही बदलू दे. त्यामुळे हा जरी फरक झाला तरी पिढी अनुरूप आहेच आहे की तो
1: अवश्य ऐका. आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. संवादिका गीतांजली जाधव, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड.
3: मंडळी, हमे राही प्यार के या चित्रपटातलं हे पिकनिक सॉन्ग आपण ऐकलं कारण आज आहे 18 जून. हा दिवस जगभर जागतिक पिकनिक दिवस म्हणून साजरा केला जातो. तुम्हा सर्वांना आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हा दिवस साजरा करण्यामागची संकल्पनाही अतिशय सुंदर आहे. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी, ताजी हवा अनुभवण्यासाठी आणि आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत बाहेर जेवण्याचा आनंद घेण्यासाठी, दैनंदिन धावपळीच्या जीवनातून काही क्षण आनंददायी करण्यासाठी आजचा दिवस मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. तर बोलूया याविषयी. त्याआधी ऐकूया आणखी एक पिकनिक सॉन्ग. किशोर कुमार आणि आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा स्वर आहे, गुलजार यांचे शब्द आहेत, आर डी बर्मन यांची चाल आहे, चित्रपट आहे परिचय.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: मुक्त भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते, टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जी और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: मंडळी, एकत्र बसून गप्पा मारण्यात, आणलेला खाऊ वाटून खाण्यात, जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आणि निसर्गाच्या समृद्ध सहवासामध्ये काही क्षण घालवण्यात पिकनिकची मजा असते। मग ते ठिकाण हिरव्यागार झाडांच्या सावलीत असू दे, नदीकाठी असू दे, समुद्रकिनारी असू दे किंवा डोंगर माथ्यावर असू दे, किंवा एखाद्या निवांत ठिकाणी आपली कुटुंबीय, आपली मित्रमंडळी आणि आपल्या आत्मस्वकीय सोबत मनाला रिफ्रेश करणारं आवडतं ठिकाण असू शकेल, जिथे धड्याचे घाटे आपल्याला विसरता येतील, मोबाईलचा स्क्रीन नकोसा वाटेल, बरोबर ना? तर निसर्गाच्या सान्निध्यातलं एक गाणं हेमा सरदेसाई आणि मलेशिया वासुदेवन यांनी गायलेलं आपण आता ऐकणार आहोत। जावेद अख्तर यांचे बोल आहेत, ए आर रहमान यांचं संगीत आहे, चित्रपट आहे सपने।

0: श्रोते हो, शंकर महादेवन यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच जागतिक पिकनिक दिवसाच्या निमित्तानं हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपला. आपल्यासोबत आहे मी शिल्पा निगुडकर आणि आपण ऐकताय आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण FM 83.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. 5:30 झाली आहेत. आता ऐकूया साहित्य संवाद. या सदरामध्ये लेखिका वैशाली पंडित यांच्याशी गीतांजली जाधव यांनी साधलेल्या संवादाचा उर्वरित भाग सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड.
1: श्रोते हो, पहिल्या भागात आपण वैशाली पंडित यांच्या शैक्षणिक कार्याविषयी जाणून घेतलं. या भागात त्यांच्या साहित्य प्रवासाचा, साहित्यिक उपक्रमांचा, विविध माध्यमातील लेखनाचा आणि आजच्या पिढीसाठीच्या संदेशाचा वेध घेणार आहोत. वैशालीताई, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या लेखनाचा आवाका खूप व्यापक आहे आणि विविध साहित्य प्रकारांमध्ये आपण समर्थपणे लेखन केलं आहे. तर कथा, ललित लेख, चरित्र कादंबरी आणि संतचरित्रात्मक कादंबरी अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये लेखन करताना आपला लेखनाचा दृष्टिकोन काय होता वैशालीताई?
2: आता मग सांगू का की प्रत्येक लेखनाचा बाज वेगळा आहे. हां, म्हणजे ललित लेखन असेल तर तिथे मन मोकळं असे आपले अनुभव सांगणं, म्हणजे आपण बोलतो एकमेकांना.

0: त्यामधनं. आणि तो मला जास्त आवडतो. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये मला खूप अभिव्यक्त व्हायला व्हायला वाव आहे, त्यामुळे ललित लेखन हे मला जास्त आवडतं. त्यानंतर कथा, कथा ही थकवणारी आहे. म्हणजे एखादा प्रसंग दिसला आणि तो जसाच्या तसा लिहिला म्हणजे कथा नाही. आणि कथांच्या बाबतीमध्ये मला खूप चांगले मार्गदर्शक गुरु लेखक मिळालेले आहेत.
1: अच्छा.
0: म्हणजे आनंद यादव होते, विजया राजाध्यक्ष होत्या, आणि अनिल अवचटांसारखे लेखक होते. तर ह्या सगळ्यांचं मला इतकं छान मार्गदर्शन मिळालं आहे. आणि सगळ्यात जवळचं म्हणजे सुहास शिरवळकर. सुहास शिरवळकरांनी तर अगदी ते काही काळासाठी आमच्या घरी सुद्धा आलेले होते, आणि आमच्या घरी कार्यक्रम आम्ही घेतला तेव्हा, तर तेव्हा पहिली कथा जी माझी होती आगीन झाड, ही सुहास शिरवळकरांच्या मार्गदर्शनाखाली मी लिहिलेली होती. त्यांनी सांगून नव्हे, पण त्यांनी जे मला मार्गदर्शक तत्व सांगितली होती त्याच्याप्रमाणे नंतर मग अंतर्नाद मध्ये ती आली आणि तिथून कथेच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. पण दृष्टिकोन म्हणशील तर कथा लिहिताना स्वतःतलं सगळं जे लेखकत्व आहे ते पणाला लावायला लागतं असा माझा अनुभव आहे. कारण कथा म्हणजे तो एकच प्रसंग नाही, त्या प्रसंगाने निर्माण झालेले अनेक आवर्तनं आपल्या मनामध्ये असतात. त्या आवर्तनांचं कुठेतरी एक स्वरूप येतं, आवर्तनांच्या प्रतिमा उमटतात, त्या प्रतिमांच्या अनुषंगाने पात्र निर्मिती होते, आणि मग तो मूळ प्रसंग आणि आपली कथा ह्याच्यामध्ये खूप वेगळेपणा असतो. पण ती कथा थकवणारी असते. आणि नंतर तो जो सृजनाचा थकवा असतो तो सुद्धा म्हणजे गोड असतो. थकवा जरी झाला तरी त्याच्यातनं एक छान वाटतं. जसं आपल्याला डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ बघितल्यावर कसं छान वाटतं, तसं कथा बघितल्यानंतर आपण लिहिलेली कथा उतरली आहे. पण ह्याच्यासाठी सुद्धा मी वैयक्तिक अनुभव सांगते, हा काय प्रत्येकाने करावा असं नाही. मी माझी समीक्षक मीच होते. मी जर वाचायला घेतली कथा तर मला काय वाटतं या कथेत काय हवं होतं अजून, अशा तऱ्हेने मी एक कथा, तरीही नावाची एक कथा होती माझी तन्नात मध्ये आलेली होती, 18व्या वेळेला लिहिलेली कथा माझी माझ्या मनाला उतरली. त्यामुळे माझ्या मनातला जो समीक्षक आहे तो लाल पेन्सिल घेऊन बसलेला असतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की निर्दोषता येणं आपल्या लेखनामध्ये हे माझ्यातल्याच समीक्षकाला पटलं पाहिजे, माझ्यातल्या वाचकाला पटलं पाहिजे. तो समोर लेखकाला ठेवूनच विचारत असतो, लाल पेन्सिल हातात असतेच असते. आणि हाच दृष्टिकोन आहे. संत साहित्यावर लिहिताना ते संत होऊन गेलेत, त्यांचा सामाजिक दृष्टिकोन काय होता ह्यावर मी जास्त भर दिला. म्हणजे आध्यात्मिक आणि धार्मिक विषयावर बोलणे आहेत की माझी उंची नाहीये, पण त्यांनी त्यांच्या पातळीवर अध्यात्म आणि समाज यांची सांगड कशी घातली होती हे बघण्याचा माझा दृष्टिकोन होता. म्हणून ही मालवण जवळचे आमचे वायंगणी गावातले जे संत विठ्ठल प्रभू हे त्यांच्या जीवनावर कल्याण कटोरा आहे. आणि गजानन महाराजांच्या जे गजानन विजय ग्रंथ ह्या जो ग्रंथ आहे दासगणूंनी लिहिलेला, त्याच्यावरती साहित्यिक पारायण या दृष्टिकोनातून मी लिहिलेलं आहे. पारायण करणं म्हणजे वाचणं आणि नैवेद्य दाखवणं, आरती करणं, मला तो अपेक्षित नव्हता पारायण. मला पारायण दासगणूंचा जो ग्रंथ लिहिलेला आहे, दासगणूंची जी प्रतिभा आहे आणि गजानन महाराजांचं सामाजिक काम काय आहे त्यावर मला विचार करायचा होता, त्यावर मी लिहिलं. कारण 50 वर्ष मी ही हा ग्रंथ वाचते आहे, तरी सुद्धा मला तो शिळा वाटला नाही. पुन्हा वाचावं, 21 अध्याय झाल्यानंतर तो पुन्हा पहिल्यापासून वाचावा अशी एक आनंद ओर मी असते. मग ह्याच्या मागे काय कारण असेल, फक्त गजानन महाराज का? नाही, तर ते गजानन महाराज ज्यांनी आणले त्या दासगणू या कवीचा मला जास्त आदर वाटतो.
1: बरोबर.
0: की त्यांच्यामुळे कळले मला गजानन महाराज. मग त्यांनी वेगवेगळ्या उपमा वापरल्या आहेत, वेगवेगळे अलंकार वापरलेत, आणि ओवी छंदात लिहिलेला आहे.
1: अच्छा.
0: तो दृष्टिकोन माझा त्याच्यात होता दोन्ही संतांच्या बाबतीमध्ये, की मला त्यांचं सामाजिक भान आणि त्यांचं आध्यात्मिक कार्य ह्यांची सांगड कशी घातली ते मला पाहायचं होतं.
1: बरं, साहित्य निर्मिती बरोबरच साहित्य चळवळीतही आपला सक्रिय सहभाग राहिला आहे. वैशालीताई, तर कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्षपद सांभाळताना राबवलेल्या कोणत्या उपक्रमांचा विशेष अभिमान वाटतो?
0: कोकण मराठी साहित्य परिषदेने तर खूप दिलेलं आहे, कारण मधुमंगेश कर्णिक यांना तर आम्ही आमचा साहित्यातला वडीलधारा आमचा माहेर मानतो. कोमसापला आणि त्यावेळेला जेव्हा नवीन चळवळ सुरू झाली तेव्हा मालवणचे काही वर्ष मी अध्यक्ष होते, काही वर्ष सेक्रेटरी होते आणि माझे पती खजिनदार होते आणि आम्ही वेगवेगळे उपक्रम घेतलेले होते. त्याच्यामधला आठवणारा आणि अभिमान असणारा काव्य मंजुषा हा कार्यक्रम आम्ही मुलांसाठी घेतलेला होता. म्हणजे विद्यार्थी केंद्रित उपक्रमाबरोबर कोमसापचा सुद्धा आम्हाला जे व्यासपीठ मिळत गेलं ते करायला. काव्य मंजुषामध्ये आम्ही मालवण तालुक्यामधले विद्यार्थी बोलावले होते शाळांमधले आणि पहिली ते दहावीच्या कविता निवडलेल्या होत्या आणि मग प्रश्नमंजुषा जसा असतात तसा फेऱ्या, प्रश्नांच्या फेऱ्या घेतलेल्या होत्या. त्यामुळे काय झालं की पाचवीच्या मुलांना सुद्धा दहावीच्या कविता वाचायला लागल्या होत्या आणि दहावीच्या मुलांना पहिलीच्या वाचायला लागल्या होत्या. तर ते एक असा सुंदर उपक्रम झाला होता. आमचे आता दिवंगत साहित्यिक डॉक्टर विद्याधर करंदीकर कणकवलीचे हे त्याला अध्यक्ष म्हणून होते आणि तेही आमचे चांगले त्या काळामधले मार्गदर्शक होते कोकण मराठी साहित्य परिषदेच्या उपक्रमांमध्ये. तर त्यामुळे तो एक चांगला उपक्रम होता आमचा आणि एरवी मग मुलाखती वगैरे हा होतच होत्या. जैन साहित्याबद्दल आम्ही चर्चा केली होती. जैन साहित्याची नुकतीच वाटचाल सुरू झालेली होती. जैन मराठी कथासंग्रह असे तीन भागात आलेले होते आणि महाराष्ट्रभरातले जैन लेखक मालवणमध्ये आलेले होते आणि त्यांच्या कथांवर चर्चा घेतली होती. तो एक वेगळा उपक्रम झालेला होता. असे दोन उपक्रम तरी मला आता असं वाटतंय की आम्ही त्या काळातले झालेले अभिमान वाटतो असे आहेत.
1: तर नवोदित लेखिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं महत्वपूर्ण कार्य आपण केलं आहे. ऐलमा पैलमा अक्षर देवा, सिंधुदुर्ग महिला साहित्य समूहाच्या स्थापनेमागील प्रेरणा काय होती आणि उपक्रमातून काय साध्य झालं ताई?
0: हा एक अगदी माझ्या काळजाजवळचा प्रश्न आहे. कारण ऐलमा पैलमा अक्षर देवा हा जो समूह आहे तो आमचा सिंधुदुर्गामधला 30 जणी आम्ही आहोत आणि लिहित्या हातांच्या वाचक आहेत आणि उत्तम जाणकार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात त्या डॉक्टर आहेत, वकील आहेत, त्यानंतर आमच्या शिक्षिका आहेत, गृहिणी आहेत. तर ह्या सगळ्या ह्याच्यातल्या की नाही ह्यांना नवोदित लेखिकांना प्रोत्साहन म्हणून नव्हे तर आपण एकमेकींना ओळखूया, आपण एकमेकींचं वाचूया. कारण आपल्याच जिल्ह्यामधल्या आपल्याला माहिती नसतात. आज काय झालंय की व्यासपीठं भरपूर झालेली आहेत, माध्यमं भरपूर झालेली आहेत. त्यामुळे 11 वर्षांपूर्वी जेव्हा हा समूह स्थापन झाला त्यावेळेला हेतू हाच होता की आपण जमूया एकत्र महिन्यातनं एकदा आणि काय नवीन लिहिलं आहे ते वाचूया आणि त्याच्यावरती आपण रसग्रहण करूया. टीका करायची असेल तर तिथे टीकाही करूया, पण ती टीका सुद्धा व्यक्तीवरची टीका नाही, लेखनावरची टीका आहे आणि टीका ही चांगल्या अर्थाने सुद्धा घेतली जाते. म्हणजे ज्ञानेश्वरांनी टीका लिहिली तर तशी टीका याचा अर्थच रसग्रहण आहे, त्याच्यावरचं आपलं मत व्यक्त करणं आहे. त्यामुळे त्या तशा टीका करणं म्हणजे एखाद्याला सुधारणा सुद्धा त्याच्यामध्ये सुचवल्या जातात आणि अटच ही आहे आमच्या समूहात येण्याची की तुमच्यावरती टीका केल्यानंतर तुम्ही चिडता कामा नाहीये.
1: बरोबर.
0: हा म्हणजे आपल्या हे चांगल्यासाठी आहे हे मान्य असेल तरच आपण इथे यावं असं. तर त्याच्यानंतर खूप बदल आणि सगळ्या जणी तशा अगदी मोकळ्या मनाच्या आहेत, एकत्र भेटतो आम्ही, टॉनिक आहोत एकमेकींचं. इतक्या सुंदर तऱ्हेने आमचा एकमेकींची बॉन्डिंग आहे. जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळे जे तालुके आहेत आपले तिथल्या वेगवेगळ्या लेखिका आहेत आणि त्याच्यामधली एक आठवण म्हणजे दोन उपक्रम असे घेतले गेले होते की आमची एक अक्षर पाठवणी म्हणून आम्ही एक रुखवत तयार केलं होतं.
1: अच्छा.
0: म्हणजे आमच्यातलीच एक सखी आहे, तिच्या मुलीचं लग्न होतं आणि त्या मुलीने आईला सांगितलं होतं की रुखवतात मला तू पुस्तकं दे.
1: अरे वा.
0: हा मग ते तिने मला सांगितलं तर म्हटलं आपण काय करूया, आपण आपल्या ग्रुपवरच्या सगळ्यांनाच लिहायला सांगूया तिला काहीतरी. मग त्याला थीम घेतली आम्ही. थीम अशी घेतली होती की लग्नानंतर येणारी नाती. नाती बदलतात की नाही लग्नानंतर, कितीतरी नवीन नाती निर्माण होतात. मग त्या नात्यांची नववधूने कसं जमवून घ्यायचं, कसं त्या नात्यांना वाढवायचं, फुलवायचं फुलवायचं, कारण नवरा सासू सासरे हे नाती असतातच, त्याच्याही पलीकडचे नाते असतात. हे सांगायचं होतं तर आम्ही प्रत्येकीने विषय वाटून घेतलेला होता आणि इतकं सुंदर लिहिलं गेलं ना. मग असं त्याचं प्रदर्शन मांडलं तिच्या लग्नाच्या हॉलमध्ये आदल्या दिवशी, त्याचं प्रदर्शन भित्तीपत्रिका तयार केल्या होत्या. अक्षर पाठवणी असंच त्याचं नाव होतं. आणि त्या रुखवतामध्ये म्हणजे तिच्या सासरचे लोक सुद्धा इतके प्रभावित झाले होते की त्यांनी सांगितलं अरे असं मुलांसाठी सुद्धा लिहा म्हणे तुम्ही, फक्त तुम्ही नवरीसाठी लिहिलंय तर नवऱ्या मुलासाठी सुद्धा असं तयार करा. पण तो एक चांगला उपक्रम आमचा झाला होता, त्यातल्या प्रत्येकीने सहभाग घेतला होता आणि उत्कृष्ट लिहिलेलं होतं की अजूनही तिला तिचा उपयोग होतो असं तिने सांगितलंय. आणि त्याचा असा छान अल्बम तयार करून तिला आम्ही भेट म्हणून दिला होता, रुखवतातच ठेवलं होतं ते.
1: खरंच खूपच सुंदर.
0: आणि दुसरा होता तो आमच्या माझं पुस्तक 5 दशक 9 सुटे याचा प्रकाशन लोकार्पण सोहळा होता. तो सोहळा आम्ही दिशा शेख या तृतीयपंथी व्यक्तीच्या हातून केला होता.
1: वैशालीताई मला सांगा, दिशा शेख त्यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन करण्याचं का तुम्हाला सुचलं?
0: हां, त्याच्या मागे सुद्धा एक छान आठवण आहे. दिशा शेख ही कवयित्री आहे, ती अतिशय प्रगल्भ अशी कवयित्री आहे. हो, आणि खूप अभ्यास केलाय तिने, सगळ्या धर्मांचा अभ्यास केलाय आणि त्याच्यातून ती स्वतःला सिद्ध करत असते. तिचं एक एक वाक्य ऐकण्यासारखं असतं आणि ही ओळख मला, मी मिळून साऱ्या जणी या विद्याताई बाळांचं जे मासिक आहे त्याची मी प्रतिनिधी आहे आणि त्याच्यातून मला तिची ओळख झाली. त्या मासिकामध्ये लेख आला होता तिच्याबद्दल आणि मला असं वाटलं की अरे हिच्या आणि तिच्या कविता वाचनात आल्या, म्हणजे तिच्या समाज माध्यमांवरती सुद्धा तिच्या कविता आहेत. आणि मग असं वाटलं की आपण हिला बोलावूया का. आता हा तसं म्हणशील तर एक नवीन विचार होता आणि थोडा वेगळा, म्हणजे सगळ्यांनाच तो रुचणारा नव्हता.
1: कारण प्रत्येक ठिकाणी खूप मोठ्या मोठ्या व्यक्तींना तिथे
0: बोलवलं जातं, पण आमच्या ऐलमा पैलमा अक्षर देवा ह्या समूहाने मात्र स्वागत केलं होतं या कल्पनेचं. आणि कणकवलीमध्ये हा कार्यक्रम झाला, पहिल्यांदा दिशा शेख सिंधुदुर्गामध्ये आली. आणि आता त्याच्या मागचं सुद्धा कारण सांगते की जेव्हा म्हणजे विद्याताई बाळांनी ओळख करून दिली, त्याच्यातनं दिशा शेख आम्हाला कळली, तिच्या वेगवेगळ्या भाषणातनं कळली वगैरे सगळं झालं, पण माझ्या मनामध्ये या समूहाबद्दल किती तिरस्कार होता ही आठवण मला आली जेव्हा मी माझ्या पहिल्या बाळणपणासाठी माहेरी गेले होते मुंबईला. तर तिथे असे समूह हिंडतात आणि ज्या प्रेग्नंट स्त्रिया आहेत, गर्भवती आहेत, त्यांच्या मागावर असतात त्या. आताच मला माहिती नाही, मी हे सांगते 50 वर्षांपूर्वीची गोष्ट, माझा मुलगा आता 50 वर्षांचा आहे, मोठा मुलगा. तर त्यावेळेला तिथे गेल्यानंतर मी बाहेर पडले ना की माझ्या मागनं दोघं तिघं यायचे असे आणि त्यांच्या त्या टाळ्या, त्यांचा तो घोगरा आवाज आणि त्यांचं ते असं बिंधास बोलणं, तर मला भीती वाटायची त्यांची. तर मी आईला सांगायची, तर आई म्हणायची अगं त्या काय त्या शोधत, मला त्यांनी विचारलं कधी आहे तिची डिलिव्हरीची तारीख वगैरे, तर मी म्हटलं कशाला, तर नाही म्हणे त्या येतात नाचगाणी करतात आणि जातात, त्यांना काहीतरी द्यावं लागतं पैसे वगैरे.
1: अच्छा.
0: आणि झालं, माझी डिलिव्हरी झाली, घरी आले बाळाला घेऊन, आणि तिसऱ्या का चौथ्या दिवशी ह्या आल्या आहेत. जवळजवळ 10-12 जणांचं टोळकं होतं आणि मुंबईला आमच्या समोर अंगण होतं चाळीच्या समोर, तिथे येऊन ते वाजवायला वगैरे लागल्या, धड म्हणजे मला धडधडायलाच लागलं. त्यातले मी एक जण आली आणि पाळण्यातनं तिने उचललं बाळाला आणि घेऊन गेली बाहेर.
1: अरे.
0: आणि अशी हिच्याकडनं तिच्याकडे, तिच्याकडे हिच्याकडे असं त्या बाळाला हे करत होत्या. माझा जीव इथे कासावीस व्हायला लागला की कोण आपल्या बाळाला नेत आहे, तसं मला भीती वाटायला लागली. आणि मी म्हटलं हा तरी जोरात रडेल की नाही यांच्या हातात, तो मस्त हसत होता, काहीही नव्हता अजिबात त्याने काही म्हणजे त्याला काही
1: प्रतिक्रिया
0: नाही, म्हणजे तो असा नॉर्मल होता. पण मलाच मी रडून रडून आतमध्ये लाल झाले होते, आई तू त्यांना त्या बाळाला घेऊन ये माझ्या, नको त्याला त्यांच्याकडे देऊ नको. आणि त्या गाणीबिणी म्हणत होत्या काय, त्या जोर जोरात घोगऱ्या आवाजात त्यांच्या म्हणत त्या वाजवत होत्या, अगदी आनंदोत्सव म्हणजे आशीर्वाद देत होत्या त्याच्या दृष्टीने त्याला. 40 वर्षानंतर जेव्हा मिळून साऱ्या जणीमध्ये दिशा शेख बद्दल मी वाचलं तेव्हा एक भयानक आयुष्य त्यांच्या वाट्याला आलेलं असतं. तर हे वाचल्यानंतर असं वाटलं की माझ्याकडून अन्याय झाला तिच्यावरती, म्हणजे त्या समूहावरती. मग आमच्या अक्षरदेवा समूहाने काय केलं होतं, वेगळ्या पद्धतीने प्रकाशन केलं होतं ते. असं की त्या पुस्तकाला आम्ही असं झबलं टोपडं घातलं होतं, दुपट्यात गुंडाळलं होतं आणि एका पाळण्यात ठेवलं होतं आणि दिशाला सांगितलं, दिशा आता उचल हे माझं बाळ,
1: अरे वा
0: आता नाही मला राग येणार. आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी तिला आधी सांगितली होती मी, तर ती म्हणाली मला खरंच आवडेल ही जी. आणि मग त्या समूहाच्या मी जवळ गेले
1: बरोबर,
0: मला जाणून घ्यावंसं वाटायला लागलं. आणि एवढंच नव्हे तर आमचा आईलामा पहिलामा अक्षर देवा पूर्ण समूह हा जेशा शेखशी जोडला गेला.
1: अच्छा,
0: म्हणजे हा एक एक मोठी त्याच्यामधनं निष्पत्ती झालेली आहे की त्या समूहाकडे बघण्याची दृष्टी निवळली.
1: बरोबर,
0: सह अनुभूतीची झाली. जसं स्त्री आणि पुरुष असं सांगताना आपण म्हणतो, अरे मला सांगायला, मी स्त्री आहे म्हणून सांगायला आहे, त्यांनी काय सांगायचं. ती जी सहभावना आहे त्यांच्या बाबतीतली, ती भावना त्यांच्याशी येताना आपल्या मैत्रीत आड येता कामा नये. म्हणजे हात पुढे करायचा, म्हणजे आम्ही हात पुढे करणारे कोण?
1: बरोबर,
0: समाजाकडून त्यांना सामावून घेणारे आम्ही कोण? ते आमच्या समाजाचाच भाग आहेत, त्यांना आम्ही सामावून नाही घ्यायचं, आम्ही त्यांना फक्त हात पुढे करायचा आहे त्यांच्यासाठी. हे बघ, त्याच्यामध्ये सुद्धा बरेच जण सांगतील की नाही त्यांच्यात दुर्गुण आहेत. कोणात नाहीयेत?
1: सगळ्यांमध्ये.
0: आपल्याकडे नाहीयेत दुर्गुण कोणामध्ये, त्यांच्यातच आहेत. फक्त दुसरे काही प्रश्न त्यांना विचारले गेले होते की त्या असं बिभत्स टाळ्या वाजवतात, त्यांच्या प्रोफेशनचा भाग आहे, त्यांना कोण देणार आहे आता दुसरा प्रोफेशन, कोण देणार आहे त्यांना. त्यांच्यातल्या काही जणी आता राजकारणात उतरले आहेत, त्यांच्यातल्या काही जणी आता पीएचडी करतायत, ग्रेसच्या कवितांवरती पीएचडी करते एक जण. म्हणजे हळूहळू त्यांना शिक्षणाची दारच नव्हती उघडलेली ना. आपण त्यांच्यासाठी काय करतो हे महत्वाचं आहे. मुळात ते आपल्यामध्ये मिसळणं महत्वाचं आहे. आणि म्हणून मला आणि दिशा शेख आजही माझ्याशी जोडली गेलेली आहे, आमचे फोन होतात, त्यामुळे ही एक चांगली निष्पत्ती आहे असं मला वाटतं. आईलमा पहिलमा अक्षर देवा, तर आईलमा पहिलमा याचा अर्थच असा आहे की पहिलं नमन. पहिलं नमन अक्षर देवाला आहे ना, तर जर श्रद्धेने आम्ही अक्षर देवाला नमन करतो आहे, तर तिथे नुसतं लिहिणं म्हणजे साहित्यिक नव्हे. तुम्ही उतरवलं किती, तुम्ही तुमचे विचार कागदावर उतरवलेत का मनात उतरवलेत, हे याच्यातून निष्पन्न झालेलं आहे.
1: बरं, ताई, काळानुसार माध्यमे बदलली तशी वाचकांची अभिरुचीही बदलत गेली,
0: हो ना.
1: तर आकाशवाणी, वृत्तपत्रे, मासिके आणि सोशल मीडियावर लेखन करताना वाचकांच्या अभिरुचीमध्ये कोणते बदल जाणवले तुम्हाला?
0: खूप बदल जाणवले. मोठं लेखन वाचण्याचा पेशन्स उरलेला नाही, किंवा त्याच्यामध्ये उतरून जे डोळसपणाने वाचलं पाहिजे, भर भर भर भर वाचायचं, इमोजी टाकायच्या, खूप छान म्हणायचं, झालं. म्हणजे नुसतं गिळायचं, समोर आलेलं बका बका गिळायचं, असा मला त्याचा जाणवतो वाचनाचा. काही जण सिरियस आहेतही, कारण समाज माध्यमांवर सुद्धा चांगले लिहिणारे लोक आहेत, त्यामुळे त्याचाही उपयोग, अर्थात मी करते त्याचा उपयोग, तर त्यामुळे असेही लोक आहेत. म्हणजे अगदीच काही वाया गेलंय सगळं असं म्हणण्याचं कारण नाहीये. मी आशावादी आहे की माध्यमं बदलली ना तरी सुद्धा ज्याला साहित्याची आवड आहे तो कधीही साहित्यापासून लांब जाणार नाही.
1: बरोबर,
0: तो माध्यम कुठलंही बदलू दे. त्यामुळे हा जरी फरक झाला तरी पिढी नुरूप आहेच आहे की तो प्रत्येक पिढी हा आरोप आधीच्या पिढीवर करते, नव्या पिढीवर करते, त्यामुळे ते होणारच आहे.
1: बरं, शिक्षिका, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या या तिन्ही भूमिकांमधून आजच्या पिढीला काय सांगू शकाल ताई?
0: हे अगं सांगणं एवढं खरं म्हणजे मी काय फार मोठे अधिकारी व्यक्ती नाहीये, तरी सुद्धा शिक्षिका म्हणून असं मी सांगेन की शिक्षिका आहेत वर्गात गेल्यानंतर जो शिक्षक, तो स्वतः सुद्धा त्याने विद्यार्थी पण असावं.
1: बरं,
0: विद्यार्थ्यांकडून सुद्धा शिकता येतं. आणि विद्यार्थ्यांना शिकवायला जायचं आहे तर त्याची पूर्वतयारी आधी पूर्ण झाली पाहिजे. त्यांना आपल्याला काय द्यायचंय ह्याची पूर्ण जाणीव आपल्या मनात हवी, पूर्ण भान हवं आपल्याला, आणि मग त्यातली मजा अनुभवावी. काम म्हणून बघू नये त्याच्याकडे. आणि लेखकांच्या बाबतीत काय काय सांगणार हो, आता नाही आवडत कोणाला काही सांगितलेलं जास्ती, तरी पण एवढंच सांगेन की स्वतः लिहिलेलं, स्वतः वाचून स्वतःच समाधान झालं तर ते चांगलं लेखन आहे. आणि मला काय, माझी सगळीच मुलं आवडतात, ते कसंही असलं तरी, पण मग ते कसंही या सदरात आपण बघतो का त्याच्याकडे, आपल्या लेखनाकडे, की कसदार बघतो, कसही आणि कसदार यात फरक आहे.
1: खूप फरक.
0: मग तो स्वतःच स्वतःला ओळखता आला की झालं, आणखीन काय सांगायचं. तुम्ही जर इमोजींवरती, लाईक्स वरती किंवा असे जर प्रसन्न असाल तर तुम्ही तुमच्या योग्य ट्रॅकवर आहात. सगळ्यांनी तुमच्या ट्रॅकवर व्हावं असा तर काही आग्रह नाही ना, त्यामुळे चाललंय ते चालू दे सुखासमाधानाने.
1: बरं, कार्यकर्त्या म्हणून काय, या भूमिकेमधून काय सांगू शकता?
0: कार्यकर्ता याच्यामध्ये साहित्यिक क्षेत्रामध्ये कार्यकर्ता म्हणून कोमसापामध्ये काम केलेलं आहे, किंवा ह्याच्यात सुद्धा आम्ही सगळ्या कार्यकर्ते आहोत. जबाबदारी ओळखणं आणि उचलायला शिकणं आणि निभावणं हे महत्वाचं आहे. हा जर वेळ देता असेल तर कार्यकर्ता म्हणावं स्वतःला. कार्य करतो आहे, नुसताच कार्यकर्त्याचा बिल्ला नको लावायला.
1: बरं,
0: तर माझ्या जबाबदाऱ्या मी योग्य तऱ्हेने निभावतो, याला सुद्धा म्हणजे हे भान सुद्धा असणं महत्वाचं आहे असं मला वाटतं.
1: तर श्रोते हो, आजच्या या मनमोकळ्या संवादातून वैशाली पंडितताई यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू जाणून घेतले. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे प्रयोगशील कार्य, विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ, साहित्य निर्मितीची अखंड साधना आणि समाजाशी जोडलेली संवेदनशील नाळ यांचा परिचय आपल्याला झाला. लेखन हे केवळ अभिव्यक्तीचे माध्यम नसून समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे याची प्रचिती त्यांच्या कार्यातून येते. नव्या पिढींमध्ये वाचन, लेखन आणि संवेदनशीलतेची जपणूक करण्यासाठी त्यांचे योगदान प्रेरणादायी आहे. तर ताई, तुम्ही आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या तर्फे तुमचे आभार आणि धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, साहित्य संवादमध्ये लेखिका वैशाली पंडित यांच्याशी गीतांजली जाधव यांनी साधलेल्या संवादाचा उर्वरित भाग आत्ताच आपण ऐकला आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. मंडळी, मराठी संगीत रंगभूमीवरील सदाबहार ज्येष्ठ आणि लोकप्रिय गायक नट पद्मश्री पंडित प्रसाद सावकार यांचं काल 98व्या वर्षी वृद्धत्व म्हणून निधन झालं. त्यांना आपल्या आकाशवाणीतर्फे विनम्र श्रद्धांजली. आणि ऐकूया त्यांनी गायलेलं एक लोकप्रिय पद. वसंत देसाई यांचं संगीत आहे, विद्याधर गोखले यांची ही पदरचना आहे आणि नाटक आहे पंडितराव जगन्नाथ.

0: स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.

0: श्रोते हो, ऐका ललित लेख बाहेरचं खाणं एक आठवण।
1: काय छान वाटते हो, तुमच्या घरी नुसती चपाती हातात धरून खाल्ली तरी मासाचं जेवण जेवल्यासारखं वाटेल।
0: लेखन आणि वाचन वैशाली पंडित यांचं अवश्य ऐका शुक्रवार दिनांक 19 जून रोजी सायंकाळी 5:30 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच News on AIR या मोबाईल ऍप वर। सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड।
2: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव, भक्ती संगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच News on AIR या मोबाईल ॲपवर। ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज नवलाईन सजलेलो सह्याद्रीचा साज, श्रोत्यानो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz आणि News on AIR या मोबाईल ऍप वर। आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी।
3: येरे येरे पावसा रुसलास का, माझ्या अशी गट्टी फू केलीस का। मंडळी, रचना खडीकरने म्हटलेलं हे प्रत्येकजण आपल्या मनात म्हणतोय नाही का। पाऊस हा शब्द जरी ऐकला ना तरी या भर उन्हामध्ये आपल्याला थोडंफार नाही जास्तच गार वाटून जातं, पण यावर्षी त्याचं काहीतरी बिनसलंय बहुतेक। मृग नक्षत्र तर कोरडं गेलंच, जेमतेम 2-3 दिवस शिल्लक आहेत। आता आर्द्रा नक्षत्रात तरी तो येईल अशी आपल्या शेतकऱ्यांसह सर्वच जण लहानांपासून थोरांपर्यंत आस लावून बसलोय आपण ते त्याच्या वाटेकडे। तर ऐकूया या पावसाच्या रुसरव्याची गाणी, त्याच्या आर्जवाची गाणी। यानंतरचं गाणं आरती प्रभू यांनी लिहिलेलं, आशा भोसले यांनी गायलेलं आणि चाल दिली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी।

0: जिथे शब्द होतात नाटक आणि स्वर होतात अभिनय, मराठी रंगभूमीचा अभिमान म्हणजे नाट्यसंगीत, भावनांचा सुरेल आविष्कार, प्रेम, भक्ती, विरह आणि नाट्याचा संगम। रसिक श्रोते हो, ऐका नाट्यसंगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज, श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी।
2: मंडळी, पावसात भिजायला आवडत नसणारी माणसं या जगात बहुतेक नसावीत। खिडकीतून बाहेर पावसाकडे बघणारा माणूस सुद्धा ना पावसात भिजत असतो असं म्हणतात। त्याचं शरीर जरी भिजत नसलं तरी त्याचं मन भिजत असतं, कारण त्यानं मनातच ही भिजण्याची मजा घेतलेली असते। पाऊस आला की किती बेथाकले जातात ना आपल्याकडे। त्या सगळ्या गोष्टींची यादी जर मी सांगायला आत्ता गेले ना तर वेळ जाईल, त्यापेक्षा तुम्ही ती यादी करायला घ्या ना, बघूया त्यामुळे तरी तो यायचं मनावर घेतोय का ते ऐकूया। दशरथ पुजारी यांची चाल असलेलं राम मोरे यांचं गाणं, स्वर आहे उषा मंगेशकर यांचा।

मंडळी, सर्वदूर पाऊस पडावा, सांदी कोपऱ्यात दगडाधोंड्यात उडून गेलेल्या बियांना अंकुर फुटावेत, रानवेली ढगाकडे जाव्यात, रानं वनं सगळी हिरवी गार होऊ देत, शेतकऱ्याची शेतं बहरात येऊ देत, प्राण्या पक्ष्यांना आनंद होऊ दे, सर्व जीवांची तृष्णा भागू दे आणि सर्वांचं समाधान होऊ दे, हा पाऊस सगळ्यांच्याच जीवनात आनंद घेऊन येऊ दे, या सदिच्छा देऊन, त्याला आमंत्रण देऊन या पावसासाठी एक गोड गाणं गाऊया, एक गाणं ऐकूया, एक गाणं ऐकवूया. शब्द आहेत सौमित्र यांचे, स्वर आणि संगीत मिलिंद इंगळे यांचं.

श्रोते हो, मिलिंद इंगळे यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथंच संपला. 6:25 झाली आहेत. FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकताय. आता ऐकूया उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या शुक्रवार 19 जून प्रातःकालीन प्रसारण नेहमीप्रमाणे 5:51 सुरू होईल. मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून संकेतधून, प्रसारण उद्घोषणा आणि विशेष समन्वित आणि इतर कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम तर 9 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 3 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आपल्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राची प्रसारण सेवा सुरू होईल सायंकाळी 5 वाजता. 5:02 मराठी चित्रपट संगीत, 5:30 ललित लेख, बाहेरचं खाणं एक आठवण, लेखन आणि वाचन वैशाली पंडित, निर्मिती सहाय्य गीतांजली जाधव, सादरकर्ते डॉ सुनील गायकवाड. 6:00 दिल्ली केंद्रावरून

व मुंबई विविध भारतीचे कार्यक्रमही आपण ऐकू शकाल. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा उद्याच्या म्हणजेच शुक्रवार दिनांक 19 जूनच्या कार्यक्रमांची. आता ऐकूया आजचा सुविचार. आयुष्य आधी सोपं झालं, सहज झालं की मग प्रगती सुरू होते असं क्वचितच घडतं. उलट अनेकदा प्रगतीची सुरुवात होते आणि त्यानंतर आयुष्य हळूहळू सोपं होत जातं. खरंय मंडळी, म्हणून

मंडळी आपल्या जीवनाला अर्थ आणि दिशा देणाऱ्या सर्वोच्च आध्यात्मिक तत्वाचा मनापासनं आणि प्रामाणिकपणे स्वीकार एखाद्यानं स्वीकारून ते आचरणात आणण्याची तयारी म्हणजे हे केवळ विश्वासापेक्षा बरंच काही आहे का, जी ज्यानं त्यानं स्वतः अनुभूती घेण्याचीच गोष्ट आहे. तर ऐकूया एक सुंदर रचना आहे जगन्नाथ माटेगावकर यांची, केतकी माटेगावकर यांचं म्हणजे त्यांची नात आहे ती, तिचं संगीत आहे आणि गायली आहे पंडित रघुनंदन पणशीकर यांनी. ऐकूया.

0: नमस्कार निकेता
1: मंडळी. श्रद्धा म्हणजे असा उच्च सत्यावरचा असलेला विश्वास आहे की जे आपल्याला समजत नाही, जे माहीत नाही, त्याच्या जवळ आहोत असं आपल्याला वाटणं आणि ते समजून घेऊन विकसित करत जाणं, आणि ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. उषा मंगेशकर यांनी गायलेल्या संत तुकारामांचा अभंग, अण्णा जोशी यांचं संगीत ऐकूया.

मंडळी, स्वातंत्र्य लढ्यातील पहिल्या महान वीरांगना महाराणी लक्ष्मीबाईसाहेब गंगाधरराव नेवाळकर, ज्यांना आपण झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखतो, त्यांचा आज स्मृतिदिन आहे. 1857 स्वातंत्र्य समरामध्ये त्यांनी अतिशय शौर्यानं लढा दिला होता. घोड्यावर बसून हातात तलवार घेऊन त्यांनी युद्धाचं नेतृत्व केलं होतं आणि 18 जून 1858 रोजी ग्वाल्हेरजवळील कोटा की सराय इथं लढताना त्यांना वीरमरण आलं. भारतीय स्त्री शक्ती, धैर्य, देशप्रेम आणि स्वाभिमानाचं प्रेरणादायी प्रतीक अशा या राणी लक्ष्मीबाई यांना आपल्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरीतर्फे विनम्र श्रद्धांजली आणि मानाचा मनपूर्वक सलाम. मंडळी, राणी लक्ष्मीबाई यांच्या चरित्रावर निर्माण झालेला 2019 मणिकर्णिका द क्वीन ऑफ झासी या चित्रपटातलं गाणं आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमात शेवटी आपण गाणं ऐकतो देशभक्तीने प्रेरित झालेलं. हे गाणं प्रसून जोशी यांनी लिहिलंय, शंकर महादेवन यांनी गायलंय आणि संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं. ऐकूया.

0: मंडळी शंकर महादेवन आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या प्रसून जोशी यांच्या या रचनेबरोबरच आपला भक्ती संगीताचा कार्यक्रम आता इथंच संपवण्याची मला परवानगी द्या. आपण ऐकताय आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण एफएम बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर सुद्धा. सायंकाळचे 5:55 होत आहेत. आता काही संदेश आणि जाहिरातींनंतर ठीक 7 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करतोय. दरम्यान रात्री 9 ते 10 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रमही आपण ऐकू शकाल. तर मंडळी आपली आणि आपल्या जवळच्यांची योग्य अशी काळजी घ्या. उद्याचा दिवस आपणा सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंदाची बरसात करणारा येवो या सदिच्छेसह मी शिल्पा निगुडकर आता आपल्या सर्वांचा निरोप घेतीये. पुन्हा भेटू नवीन विषय आणि नवीन गाण्यांसह. तोपर्यंत नमस्कार.
1: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.

0: आली। प्रसाद कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलं, संगीतकार आणि गायक मिलिंद इंगळे। या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या।
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार। पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते। आणि हुकुम सिंग ही पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर।
2: हर घर सूर्यघर।
3: यार कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो।
4: PLI है ना?
5: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल, ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा, और साथ में पोस्टल डिपार्टमेंट का भरोसा भी। अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से आज ही संपर्क करें या लॉगिन करें indiapost.gov.in पर।

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फ्रान्स मधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडे मागणी. आणि शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 मध्ये IIT मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं. नाशिक मतदारसंघात 619 पैकी 618 मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. नांदेडमध्ये 452 पैकी 451, अमरावतीमध्ये 451 पैकी 427, धाराशिव, बीड, लातूर मतदारसंघात 988 पैकी 983, तर भंडारा गोंदियामध्ये सर्वच्या सर्व 457 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परभणी हिंगोली मतदारसंघात 466 पैकी 465, सांगली सातारा मतदारसंघात 895 पैकी 894, जळगावमध्ये 630 पैकी 616, सोलापूरमध्ये 616 पैकी 614, तर छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात 637 पैकी 630 मतदारांनी मतदान केलं. नागपूर मतदारसंघात 98.44% मतदान झालं. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठका घेतल्या. उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सागरी पायाभूत सुविधा आदी विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा झाली. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकांचं उद्दिष्ट होतं. मोदी यांनी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांची भेट घेतली. यावेळी हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर चर्चा झाली. सेंट गोबेनमुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. तर हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा एक महत्त्वाचं उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं बेझिन म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी मिस्ट्रल AIचे CEO आर्थुर मेंच यांच्यासोबतही बैठक घेतली. आपली कंपनी भारतीय भाषांवर काम करायला तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातली भागीदारी वाढवायला उत्सुक असल्याचं मेंच यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. CMA CGMचे कार्यकारी अधिकारी रोडॉल्फ सादे म्हणाले की भारत हा हरित नौवहन क्षेत्रात झपाट्यानं प्रगती करत आहे. CMA CGM कंपनी भारतीय जहाज बांधणी कंपन्यांसोबत मिळून LNG चालणारी 6 जहाजं बनवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अल्स्टॉमचे कार्यकारी अधिकारी मार्टिन सायमन यांच्याशीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला गेला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश अष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे यांचा समावेश आहे. या 6ही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ आज वाशिम शहरात आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. गडचिरोलीतलं लोहखनिज उत्तम दर्जाचं असल्यानं ते महत्वाचं औद्योगिक आणि पोलाद उत्पादन केंद्र म्हणून विकसित होईल. या खाणींमधून 2030 पर्यंत 5 कोटी टन लोहखनिज उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवलं आहे. पोलाद उद्योगासाठी राज्यात अनुकूल परिसंस्था असून यातून 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि लाखो रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. लिलाव प्रक्रियेत उच्च प्रीमियममुळे अनेक खाणी व्यवहार्य राहत नाहीत म्हणून राज्य खनिज महामंडळानं त्या चालवल्या तर खनिज उत्पादन वेगानं होऊ शकेल असं फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली.

0: हवी असल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा मुंबईतला रोड शो हा इतिहासाची पुनरावृत्ती असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं मुंबईत आयोजित केलेल्या रोड शोच्या वेळी ते बोलत होते. या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी उपस्थित होते. गॅसिफिकेशनचा मुंबईतला इतिहास यावेळी मुख्यमंत्र्यांनी उलगडला. मुंबईत 1862 बॉम्बे गॅस कंपनीची स्थापना झाली होती. त्या काळात जे तंत्रज्ञान उपलब्ध होतं त्याचा वापर करून 450 किलोमीटर लांबीची गॅस पाईपलाईन सुरू केली होती. मुंबईच्या पथदिव्यांसाठी या गॅसचा वापर केला जात होता आणि 120 वर्ष ही पाईपलाईन सुरू होती असं फडणवीस यांनी सांगितलं. विकसित भारतासाठी ऊर्जा क्षेत्र महत्वाचं असल्याचं ते म्हणाले.
1: विकसित भारत की ओर जाने का रास्ता ये आत्मनिर्भर भारत की ओर से जाता है और विकसित भारत बनाने के लिए सबसे महत्वपूर्ण कोई चीज होगी तो एनर्जी सिक्योरिटी है. एनर्जी के क्षेत्र में आत्मनिर्भरता तैयार करना यही विकसित भारत का सबसे बड़ा कार्य है.
0: जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. IIT दिल्ली 118व्या तर IIT मुंबई 134व्या क्रमांकावर आहे. IIT मद्रास 170व्या क्रमांकावर आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध चषक स्पर्धेत भारताच्या मीनाक्षी हुडा हिनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या 51 किलो गटात पोलंडच्या नतालियावर तिनं 5-0 असा विजय मिळवला. उद्या होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये मीनाक्षी, स्नेहा, प्राची आणि निखिल या 4 मुष्टियोद्ध्यांची गाठ आपापल्या प्रतिस्पर्ध्यांशी पडणार आहे. दैवी शक्ती असल्याचा दावा करून एका महिलेवर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका भोंदू बाबाला आणि त्याच्या 7 साथीदारांना पुण्यात अटक करण्यात आली. त्यात 6 महिलांचा समावेश आहे. पुण्यात खराडी भागातल्या या बाबाच्या आश्रमाची झडती घेऊन पोलिसांनी विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक सामुग्री, 15 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने आणि 6.5 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडे मागणी. आणि शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 IIT मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: यानंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, अनेक जागतिक आव्हानांच्या सावटाखाली G7 शिखर परिषद नुकतीच फ्रान्समधल्या एव्हियन शहरात संपन्न झाली. रशिया युक्रेन युद्ध आणि मध्य पूर्वेतील तणाव यांसारख्या गंभीर आव्हानांच्या सावटाखाली पार पडलेल्या या परिषदेत जागतिक आर्थिक असंतुलन कमी करणं या मुख्य मुद्द्यावर उपस्थित देशांच्या प्रमुखांनी मंथन केलं. विशेष म्हणजे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत जागतिक हिताचे आणि सागरी व्यापाराच्या सुरक्षेचे मुद्दे प्रभावीपणे मांडले. या परिषदेत नेमके कोणते महत्वाचे निर्णय झाले, जागतिक राजकारणावर त्याचे काय परिणाम होतील आणि भारताच्या दृष्टीनं या परिषदेचं महत्व काय, या संदर्भात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अक्षय रानडे यांच्यासोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: नमस्कार सर, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, फ्रान्समधील एव्हियन शहरात नुकत्याच पार पडलेल्या G7 शिखर परिषदेची पार्श्वभूमी पाहता यंदाच्या परिषदेचं

0: जागतिक राजकारणात नेमकं काय महत्व सांगाल? या परिषदेचं घोषवाक्य आहे की प्रमुख आंतरराष्ट्रीय आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्र काम करणं. तर या घोषवाक्याचा मतितार्थ थोडक्यात काय सांगाल?
1: एव्हियन मध्ये यंदाची जी शरण परिषद झाली ती दोन तीन कारणांसाठी महत्वाची ठरते. पहिलं म्हणजे एकंदरच जगातील सत्ता संतुलनाची रचना आता बदलताना दिसते. म्हणजे युक्रेनचं युद्ध असेल, पश्चिम आशियातील अस्थिरता असेल, पूर्वा बाजारातील अनिश्चितता असेल किंवा इव्हन एआय सारख्या तंत्रज्ञानामुळे होणारी जी काही स्पर्धा आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही परिषद झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यात जे एजेंडाज आहेत ते पण याच अनुषंगाने घेतलेले आपल्याला लक्षात येतात. दुसरं म्हणजे यावेळेचं जे अध्यक्ष म्हणजे फ्रान्स खरेदी अध्यक्ष होते त्यांनी या परिषदेचा जो मूळ हेतू होता तो सांगितला की जागतिक असमानता कमी करण्यासाठीची ही परिषद आहे आणि भागीदारी आधारित विकास हा त्यांचा हेतू आहे अशा याची परिषद त्यांनी केली होती. याचा एक स्पष्ट अर्थ असा आहे की जी श्रीमंत देशांचा क्लब न राहता किंवा तेवढ्या पुरतं सीमित न ठेवता तसं ग्लोबल साऊथलाही चर्चेच्या मध्यवर्ती आणण्याचा प्रयत्न या परिषदेत करण्यात आला असं आपल्याला म्हणता येईल. तुम्ही आता जे परिषदेचं घोषवाक्य म्हणाला की आंतरराष्ट्रीय एकत्र सामोरं जाण्याचं याचा अर्थ सरळ आहे. म्हणजे आजच्या अनेक समस्या अशा आहेत ज्याला एकत्रे सामोरे जाऊ शकत नाही. त्याच्यामध्ये हवामान बदल असेल, कर्ज संकट असेल, पुरवठा साखळी असेल, सायबर सुरक्षा असेल, दहशतवाद असेल किंवा अगदी न्यायापर्यंतचे सगळे प्रश्न असतील सगळे आता सीमापार झालेले आहेत. त्यामुळे एकत्रितपणे सामायिक मानक कुठपर्यंत येत नाही किंवा सगळे राष्ट्रपतींमध्ये येत नाही कुठपर्यंत या प्रश्नांना एकत्रितपणे उत्तर देता येणार नाही किंवा कुठपर्यंत संयुक्त जबाबदारी राष्ट्र घेत नाही तोपर्यंत या प्रश्नांना उत्तर देता येत नाही. याच्याच मागे कुठेतरी ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे राष्ट्राध्यक्षाखाली जी काही अमेरिकन अस्थिरता आहे किंवा त्यांच्याबद्दलची साशंकता ती पण आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेली दिसते आणि त्याही पार्श्वभूमीतून सगळ्या राष्ट्रांना एकत्र घेऊन या सगळ्या समोर जायचं हे देखील कुठेतरी त्याच्या मागे असावं असं मला वाटतं. जी सेवांची परिषद होती ती कुठेतरी कलेक्टिव्ह लीडरशिपची मागणी आणि त्याची एकंदर चाचणी ह्याच्यावर आहेत असं मला वाटतं.
0: तर जी सेवन परिषदेत जागतिक अर्थव्यवस्था आणि शाश्वत विकासाच्या मुद्द्यांवर प्रगत राष्ट्रांनी कोणती ठोस धोरणं स्वीकारली आहेत?
1: जागतिक अर्थव्यवस्थेबाबत जर आपण बघितलं तर जी सेवन राष्ट्रांनी काही महत्वाचे मुद्दे स्पष्ट केले. एक महत्वाचा म्हणजे आर्थिक सुरक्षेचा ज्याच्यामध्ये फक्त जीडीपीचा वाढ न बघता एकंदरच पुरवठा साखळी ज्याला आपण म्हणतो किंवा व्हॅल्यू चेन्स म्हणतो त्याला सुरक्षित ठेवणं आणि विशेषतः क्रिटिकल मिनरल्स आणि सेमीकंडक्टर सारख्या क्षेत्रात कुठल्या विशिष्ट देशांवरतीच अवलंबून न राहता त्याचं डायव्हर्सिफिकेशन करणं त्याचं विविधीकरण करणं ह्याच्यावरती आपल्याला एक महत्वाचा जोर दिलेला दिसतो. दुसरा भाग ह्या परिषदेत आपल्याला समोर आणलेला दिसतात म्हणजे विकासाचा जो मॉडेल आहे त्यालाच काही प्रमाणात बदलण्याची इच्छा आपल्याला पुढे आलेली दिसते. म्हणजे यंदाच्या संयुक्त निवेदनात एड डिप्लोमसी कमी करून खासगी गुंतवणूक असेल, कर्ज शाश्वतता असेल किंवा जे काही भागीदार राष्ट्र आहेत त्यांची आर्थिक स्वावलंबनासाठी प्राधान्य गोष्टी करण्यासाठी बद्दलची मांडणी असेल या सगळ्या गोष्टींची त्याच्यामध्ये समावेश झालेला दिसतो. जी पारंपरिक गोष्ट जी मदत असायची त्याच्यापेक्षा जास्त म्युच्युअली बेनिफिशियल पार्टनरशिप कडे वळण्याचा प्रयत्न आपल्याला या परिषदेत पुढे आलेला दिसतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट शाश्वत विकास आपण म्हणतो त्याच्यामध्ये हवामान बदलाच्या संदर्भातल्या गोष्टी असतील, नेट झिरो अर्थव्यवस्थेकडे जाण्यासाठीचे प्रयत्न किंवा त्याच्यासाठीचे व्यापारी धोरण असतील, कर सुधारणा असेल किंवा आर्थिक जे काही गुन्हे होतात या संदर्भातले कॉर्पोरेटच्या ह्याच्यामध्ये त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे प्रयत्न असतील ह्या सगळ्या गोष्टी जरी परिषदेत बोलल्या गेल्या असल्या तरी एक गोष्ट आपल्याला थोडी लक्षात ठेवावी लागते कारण ह्या सगळ्या गोष्टींना ऐकताना छान वाटतं नेहमी हे जे प्रगत राष्ट्र आहेत त्या या विषयांबद्दल बोलत असतात पण ग्लोबल साऊथला खरोखरच किती ह्या सगळ्या याच्यामध्ये स्पेस आहे किंवा किती फायनान्सेस मिळणार आहे ह्याच्यावर अजूनही त्याची क्लॅरिटी नाही आहे.
0: भारताच्या दृष्टीनं जी सेवन परिषद महत्वाची मानली जाते आणि भारतानं या जागतिक मंचावर ग्लोबल साऊथ मधील देशांचं प्रतिनिधित्व केलंय. तर जागतिक निर्णय प्रक्रियेत केवळ आर्थिक मदतीऐवजी या देशांना समान हक्क आणि भागीदारी मिळायला हवी अशी भूमिका भारतानं मांडली आहे, काय सांगाल?
1: आपण जर का बघितलं तर या जी सेवन परिषदेमध्ये भारत इन्व्हायटेड गेस्ट म्हणून होता पण आपण जर का प्रत्यक्षात बघितलं तर एकंदर ग्लोबल साऊथचा प्रवक्ता म्हणून भारत तिथे गेला होता असं म्हणायला हरकत नाही. अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर भारताचा एक मुद्दा निश्चित आहे जो की त्यांनी ठामपणे मांडलेला आपल्याला दिसतो की एकंदरच ग्लोबल साऊथला फक्त आर्थिक मदत नकोय तर निर्णय प्रक्रियेमध्ये या पूर्ण ग्लोबल साऊथला समान जागा असावी अशा प्रकारची भूमिका भारताने घेतलेली आपल्याला दिसते. म्हणजे कर्जमाफी झालं किंवा विकास वित्त यावरची चर्चा करताना किंवा आफ्रिका, एशिया, लॅटिन अमेरिका यांचे हित केंद्रस्थानी ठेवून या सगळ्या भूमिका भारत मांडताना आपल्याला दिसतो. म्हणून ग्लोबल साऊथचा प्रवक्ता म्हणून या परिषदेमध्ये

0: भारत पुढे गेलेला आहे निश्चित आहे. आणि मगाशी आपण जसं म्हणालो की G7ची एकंदरच व्याप्ती काही प्रमाणात ग्लोबल साऊथ कडे करण्याचा प्रयत्न या परिषदेत दिसला आणि म्हणूनच भारताची ही भूमिका पण काही प्रमाणात महत्वाची ठरते. मोदींनीचा विशेष हा एकंदर कर्जा खाली दबलेल्या विकसनशील राष्ट्रांच्या बाबत बोलताना सस्टेनेबल डेट सोल्युशन्सची मागणी केलेली आहे. कारण आपण बघतो की काही राष्ट्रांच्या कर्ज देण्याच्या काही पॉलिसीजमुळे अनेकदा वेगवेगळ्या राष्ट्रांना त्याचा त्रास झालेला आहे. तर सस्टेनेबल डेट सोल्युशन काय असू शकतात, त्याच्यानंतर खासगी गुंतवणुकींसाठी काय काय संधी असू शकतात, ह्या गोष्टींवरती भर दिलेला दिसतो. त्या दृष्टीने सगळ्या ग्लोबल साऊथचे पॉलिसीज डिझाईन करण्याची मागणी भारताने केलेली दिसतो. पण भारताला इथे आपण एक ब्रिज स्टेट म्हणू शकतो. म्हणजे एका ठिकाणी G7 चे हे सगळे प्रगत राष्ट्र आहेत आणि दुसऱ्या बाजूला ग्लोबल साऊथ म्हणजे जे प्रगतीशील राष्ट्र आहे, भारत त्या दोघांमधला ब्रिज आहे असं म्हणायला हरकत नाही. दोघांची हित चिंता आणि भाषांमध्ये एकमेकांपर्यंत पोहोचवण्याची भूमिका आपण घेतलेली दिसून येते आणि ही या परिषदेची एक मोठी राजनैतिक कमाई आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: नक्कीच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानव केंद्रित AI सर्वसमावेशकता आणि अर्थपूर्ण मानवी नियंत्रण यावर भर दिला. या बैठकीमध्ये AI विकासाचा पाया मानवी मूल्यांवर आधारित असला पाहिजे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. काय सांगाल?
0: AI संदर्भातला सत्र हा या परिषदेचा एक त्यातला त्यात सगळ्यात फ्युचरिस्टिक भाग होता असं म्हणायला हरकत नाही. जिथे पंतप्रधानांनी आपली भूमिका खूप स्पष्ट मांडली आहे, त्यांनी मानव केंद्रित AI हा शब्द वापरून 2 ते 3 मुख्य मुद्दे अधोरेखित केले असं मला वाटतं. एक म्हणजे सर्वसमावेशकता असेल आणि सुरक्षितता आणि मानवी नियंत्रण पण, म्हणजे ह्या 3 गोष्टींवरती पंतप्रधान मोदींनी भर दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यांची प्रामुख्याने 4 सूचना मांडलेल्या दिसतात. एक म्हणजे AI ला स्टेप बाय डिझाईनच करायचं, म्हणजे सुरुवातीपासूनच सुरक्षता आणि नैतिकता ही लक्षात घेऊन तंत्रज्ञान तयार करायचं. तो आफ्टर थॉट नसावा, म्हणजे डिझाईनच त्याचं सेफ असावं, ह्याच्याबद्दलची काही सामान्य मानकं असावी, त्याच्याबद्दलचे काही टेस्टिंग फ्रेमवर्क्स असावेत, काही रेग्युलेटरी फ्रेमवर्क्स असावेत, अशी सूचना देखील त्यांनी जागतिक पातळीवर केलेली दिसते. त्यांनी डीप फेक ह्या सगळ्या ह्याच्यामुळे जे की मिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन चालतो त्याच्याबद्दल सजग करण्याचं आवाहन केलेलं दिसतं. काही सायबर फसवणूक असेल ह्याच्यावर देखील सामूहिक कारवाई व्हावी. त्याचबरोबर AIचं जी फळं आहे ती ग्लोबल साऊथ पर्यंत पोहोचायला हवी, याच्यावर देखील आग्रह मोदींनी केलेला आपल्याला दिसतो. मोदींचा जर का आपण बघितलं तर मूलभूत संदेश असा जाणून येतो की AI ही फक्त कॉर्पोरेट प्रॉफिट मिळवण्याची किंवा लष्करी स्पर्धेची साधनं नसून मानवाच्या क्षमता कशा यांनी वाढवता येतील किंवा मानवी प्रतिष्ठा कशी वाढवता येईल किंवा त्याचं रक्षण करता येईल आणि एकंदरच लोकशाही मूल्यांचा सन्मान करणारी AI व्यवस्था निर्माण व्हावी अशा प्रकारचं आव्हान आपल्याला मोदींनी केलेलं दिसतं.
1: G7 शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेली बैठक अत्यंत महत्वपूर्ण ठरली आहे आणि जागतिक राजकारणाच्या दृष्टीनं या भेटीचं एकूण महत्व आपण कसं अधोरेखित कराल?
0: मोदी आणि ट्रम्प यांची जी द्विपक्षीय बैठक झाली ती फक्त द्विपक्षीय बैठक असेल असं म्हणता येत नाही. त्याला 3 स्तरांवर बघायला हवं. पहिला म्हणजे एक तर भारत अमेरिका सामरिक संबंध असतो, ज्याला आता आपण ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणतो. जवळपास मला वाटतं 1.5 वर्षानंतर हे दोन्ही पुढारी एकत्र समोरासमोर भेटले. त्यामध्ये व्यापार, सुरक्षा आणि पश्चिम आशियातील घडामोडींवर सविस्तर चर्चा निश्चितपणे झाली. तर त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक महत्वाची ठरते. दुसरा स्तर म्हणजे थोडासा प्रादेशिक स्तर आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम आशिया, त्यात स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ संदर्भातल्या चर्चा असतील. सध्या अमेरिका इराण समीकरण किंवा प्रतिबंध आणि समुद्रिक सुरक्षेच्या प्रश्नांमुळे संपूर्ण ऊर्जा बाजार जे अस्थिर झालेले आहे, ह्या पार्श्वभूमीवरती भारताने भारतीय समुद्री कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करणं आणि आपली समुद्र आणि ऊर्जा सुरक्षा या दोन्ही गोष्टींना पुढे करणं हे महत्वाचं असतं. कारण त्याला एक पार्श्वभूमी आहे, म्हणजे भारतीय नागरिक काही आता एक हल्ल्यात गेली तर त्या पार्श्वभूमीवरती ही चर्चा अतिशय महत्वाची ठरते. आणि तिसरा स्तर म्हणजे एकंदरच जागतिक राजकारणाचा जो करायचे, म्हणजे G7 सारख्या मंचावरती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान एकत्र येऊन रूल बेस्ड ऑर्डर, मुक्त नौवहन आणि ग्लोबल साऊथ ठिकाणची चर्चा करतात, तेव्हा याचा संदेश चीन आणि इतर प्रादेशिक खेळूंनाही निश्चितपणे जातो. त्या थोडक्यात ही काही प्रमाणात किंवा फोटो भेट नव्हती, तरी भविष्यात ह्या संबंधांना फक्त द्विपक्षीय पातळीवर नाही तर प्रादेशिक आणि जागतिक पातळीवरती कशा प्रकारची रचना आणि वाटचाल होईल ह्याचे महत्वपूर्ण विषय याच्यावरती निश्चितच बोलल्या गेले असतील. पण हे लक्षात घ्यायला हवं की एकंदर ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली काही प्रमाणात अमेरिकन परराष्ट्र धोरणाबद्दलची अनिश्चितता निर्माण झालेली आहे आणि त्याचा काही प्रमाणात भारताला देखील परिणाम भोगावे लागतात. ते पण कुठेतरी मेंटेन व्हावं, स्थिरता यावी किंवा निदान पुढे काय वाटचाल असेल याचा एक आराखडा पुढे यावा, याच्यासाठी पण ही द्विपक्षीय चर्चा महत्वाची होती.
1: जी शिखर परिषदेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली आणि या सर्व युरोपीय नेत्यांसोबतच्या बैठकीचा एकत्र परिणाम म्हणून बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये युरोपियन बाजारपेठेत भारतीय उत्पादनाची आणि सेवांची मक्तेदारी निर्माण होण्याच्या दृष्टीनं या सर्व बैठकांचं एकूण फलित आपण काय सांगाल?

भारताला आता एक विश्वसनीय लोकशाही भागीदार म्हणून अधिक गंभीरपणे बघू लागला आहे. इथे एक महत्वाचा घटक असा आहे की जसं मी मगाशी म्हटलं की ट्रम्पच्या काळात अमेरिकेच्या धोरणात येणारी टोकाची वळणं म्हणजे ती नेटोचा विषय असेल, व्यापार कराराचा विषय असेल, क्लायमेट फंडिंगचा विषय, वेगवेगळ्या विषयांमुळे युरोपला पण काही प्रमाणात याचा त्रास किंवा अडचण जाणवते. म्हणून युरोप पण डायव्हर्सिफिकेशनचा प्रयत्न करतो, पार्टनर्स त्यांचे डायव्हर्सिफाय व्हावे या प्रयत्नात आहे. आणि इथे मात्र भारताची भूमिका खूप महत्वाची ठरते, कारण भारतासारखा मोठा बाजार असलेला आणि लोकशाही देश नैसर्गिक दृष्ट्या त्यांना

0: पुढे येतो आणि त्या अनुषंगाने या चर्चा महत्वाच्या ठरतात. भारताला प्राधान्य भागीदार बनवण्यासाठी ही खूप मोठी ऐतिहासिक संधी आपल्याला निश्चितपणे आहे. म्हणजे अमेरिकेबद्दलची अनिश्चितता, चीन बद्दलची संभ्रमता आणि भारताचं स्थिर असणं हे या सगळ्या गोष्टी सध्या ऐतिहासिक दृष्ट्या एकाच वेळेस आल्या असल्यामुळे आपल्याला मोठी संधी डेफिनेटली आहे. युरोपला देखील ते महत्वाचं वाटतं आणि म्हणून हे म्युच्युअली बेनिफिशियल असल्यामुळे आपल्याला या वाटाघाटी वाढलेल्या दिसतात. मोदींच्या या भेटीत झालेल्या वेगवेगळ्या द्विपक्षीय चर्चांमधून व्यापार करार, इन्व्हेस्टमेंट करार, तंत्रज्ञानाबद्दलच्या भागीदारींबद्दलची चर्चा असेल, ज्या पुढच्या दशकामध्ये आपल्याला मेक इन इंडिया, मेड इन इंडिया किंवा मेड इन इंडिया फॉर युरोप अशा काही महत्वाच्या ट्रेंड पुढे येऊ शकतात. विशेषतः सेवा क्षेत्रामध्ये आणि डिजिटल पब्लिक गुड्स मध्ये याचं अतिशय महत्वाचं योगदान असेल असं मला वाटतं. आणि म्हणून ह्या ज्या काही आता चर्चा आपल्याला झालेल्या दिसतात, म्हणजे EU युरोपमधल्या राष्ट्रांबरोबर आणि EU बरोबर एकत्रित, या अतिशय महत्वाच्या दृष्टीला बघायला हवं.
1: नक्कीच सर, पण G7 परिषदेसंदर्भात आणि या परिषदेमध्ये झालेल्या भेटी, चर्चा आणि करारांसंदर्भात सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना दिली आहे, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करते. आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 28 ज्येष्ठ शके 1948 दिनांक 18 जून 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत लंपीग्रस्त जनावरांची घ्यावयाची काळजी, तसंच वासरांमध्ये लंपी आजार टाळण्यासाठी उपाययोजना, याविषयी डॉक्टर कीर्ती डोईजोडे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूयात. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, लंपी हा काय आजार आहे, त्याची लक्षणं काय आहेत आणि त्यासाठी कोणकोणती उपाययोजना केली पाहिजे या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. आणि या संदर्भात आपल्याला अधिक माहिती करून देणार आहेत मुरबाड येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर कीर्ती डोईजोडे मॅडम. आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
0: सगळ्यात आधी आम्हाला सांगा की लंपी हा आजार काय आहे.
1: लंपी हा आजार विषाणूजन्य आहे आणि हा आजार म्हणजे पसरवणारा आजार आहे. त्याच्यामुळे एका जनावराला हा आजार झाला तर आपल्या गोठ्यामध्ये दुसऱ्या जनावरांना पण याची लागण होऊ शकते. त्याच्यामुळे लक्षणे दिसून आली तर त्वरित आपण यावरती उपाययोजना केल्याच पाहिजेत.
0: हा आजार कोणत्या जनावरांमध्ये दिसून येतो?
1: हा आजार मुख्यत्वे गायींमध्ये आणि वासरांमध्ये दिसून येतो.
0: या आजाराची लक्षणं कोणकोणती आहेत?
1: जेव्हा लंपी आजार होतो जनावरास तेव्हा खूप ताप येतो जनावराला आणि त्यांच्या सर्व अंगावर 1 ते 5 सेंटीमीटरच्या गाठी येतात. त्यांचं खाणं खूप कमी होऊन जातं, पाणी पिणं कमी होतं, दूध उत्पादन कमी होतं, जनावरांच्या नाकातून आणि डोळ्यातून पाणी गळतं.
0: प्रसार याचा कशामुळे होत असतो?
1: या आजाराचा प्रसार कीटकांद्वारे होतो. म्हणजे गोठ्यामध्ये कीटक मच्छर असतात, त्याच्यामुळे हा प्रसार एक बाधित जनावर

0: असेल आणि त्याच्यावरती तो कीटक बसला असेल तर तो दुसऱ्या जनावरांना त्याचा प्रसार करण्यामध्ये सहभागी होतो. म्हणून रोगी जनावरांच्या म्हणजे गोचिड गोमाशा इथे असतात त्यांचा त्रास कमी होण्यासाठी दर 3 ते 4 दिवसांनी कीटकनाशकांची औषधांची फवारणी करून घेण्यात येते आणि तसेच अंगावरती हर्बल किंवा वनस्पतीजन्य कीटकनाशक औषधांचा नियमित वापर करावा. यासाठी 1 लिटर पाण्यामध्ये 10 मिली निंबोळी तेल, 10 मिली करंज तेल, 10 मिली निलगिरी तेल आणि 2 ग्रॅम अंगाचा साबण मिसळावा आणि हे मिश्रण फवारणीसाठी म्हणजे वापरण्यात येते
1: जनावरांच्या अंगावर,
0: गोठ्यामध्ये आणि अंगावरती.
1: अच्छा,
0: अशा प्रकारे जर आपण गोठा वगैरे साफ करून घेतला आणि जनावरांची व्यवस्थित काळजी घेतली तर हा नक्कीच बरा होण्यास मदत होते.
1: रोगग्रस्त गाई पशुपालकांच्या गोठ्यामध्ये आढळल्या तर मग त्यांची कशी काळजी घेतली पाहिजे?
0: जेव्हा ही लक्षणे दिसून येतील त्वरित आपण नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा पशुवैद्यकीयांना दाखवून दिलं पाहिजे किंवा मग स्वतःच आपण त्या जनावराला वेगळं केलं पाहिजे दुसऱ्या जनावरांपासून जेणेकरून लागण नाही होणार.
1: याचं निदान कसं केलं जातं?
0: यासाठी निदान म्हणजे अंगावरती ज्या गाठी येतात ते गाठी बघितल्यानंतरच लक्षात येतं की हा लंपी रोग आहे. म्हणून संपूर्ण शरीरावरती 1 ते 2 सेंटीमीटरच्या गाठी येतात आणि तसेच आपण रक्त जल नमुने आपण घेऊन प्रयोगशाळेमध्ये पण निदान करू शकतो.
1: अच्छा,
0: हा ते प्रयोगशाळेमध्ये त्याचं निदान करण्यात येते.
1: त्याच्यावर प्रभावी उपचार असे काही आहेत का?
0: प्रभावी उपचार म्हणता नाही येणार. त्यासाठी लंपीचे जनावर जेव्हा आपल्याला निदर्शनास येतात की बाबा सदर जनावरास लंपी रोग आढळून आलाय तेव्हा आपण सिम्प्टोमॅटिक उपचार आपण करतो त्यांच्यावरती. म्हणजे जसं की आता त्यांना ताप आला तर मग लगेच आपण तापीचं औषध देतो, जखमा झालेल्या आहेत तिथे आपण त्यांना लोशन वगैरे लावायला देतो. पण असं औषध दिलं की हा कमी होईल असं आपल्याकडे नाहीये.
1: या आजारामध्ये जनावराच्या संपूर्ण शरीरावर गाठी येतात.
0: आणि त्या म्हणजे गोल आणि 1 ते 2 सेंटीमीटरच्या गाठ्या म्हणतो आपण तशा टाईपमध्ये त्या गाठ्या दिसून येत.
1: प्रतिबंधात्मक काही यावर उपाय आहेत का?
0: जनावरांचं लसीकरण करून घेणे, आपल्या पशुसंवर्धन विभागामार्फत आपलं लसीकरण आहे चालू, त्या लसीकरण करून घेणे हा एकच याच्यावरती ठोस उपाय म्हणता येईल आपल्याला.
1: अच्छा, कधी करायचे असतं हे लसीकरण?
0: वासरू जेव्हा 4 ते 6 महिन्याचं असेल तेव्हा हे लसीकरण करून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे सुरुवातीच्याच काळामध्ये आपल्याला हे लसीकरण करून घेतलं म्हणजे हा रोग होणार नाही. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ह्याचा आपण वापर करू शकतो.
1: अच्छा, रोगग्रस्त जनावर असतील तर अशा जनावरांच्या आहारामध्ये काय बदल करणं अपेक्षित आहे?
0: सदर आजारामध्ये अल्सर होतात त्याच्यामुळे आजारी जनावरांना हिरवा बहु व लुसलुशीत चारा तसेच चांगल्या प्रतीचे प्रथिने व ऊर्जायुक्त खुराक म्हणजे मका आदी देण्यात यावे. तसेच रोगी जनावरांची प्रतिकार शक्ती उत्तम राहण्यासाठी संतुलित आणि सकस आहार नियमित देण्यात यावा. त्याचप्रमाणे त्यांचा आहार व पाणी पिणे उच्चतम राहील याची पशुपालकांनी काळजी घ्यायची आहे. तसेच पिण्याचे स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात 4 ते 5 वेळा उपलब्ध करून देण्यात यावे. पाण्यामध्ये मीठ व गूळ टाकून दिल्यास जनावर आवडीने पाणी पिते तसेच खनिज क्षार व ऊर्जा मिळते त्यांना. जर थंडीचे दिवस असतील तर त्या काळामध्ये कोमट पाणी करून दिल्यास जनावर आवडीने पाणी पितात आणि पाणी पिणे चालू राहिल्यास त्या जनावरांना सुद्धा थोडी ऊर्जा मिळते, एनर्जेटिक वाटतं त्यामुळं.
1: बरं,
0: आणि ज्या बाधित जनावरांना मानेवर किंवा छातीवर सूज आलेली असते गाठींमुळे वगैरे त्यांना असं मान खाली करता येत नाही किंवा मग हालचाल करता येत नाही तशा जनावरांना चारा व पाणी तोंडाच्या उंचीवर उपलब्ध करून द्या. म्हणजे खाली मान करून घालून घेण्यात त्यांना त्रास होतो ना, त्या काळात ते पाणी आणि त्यांचं खाणं
1: थोडं उंचावर ठेवा.
0: आणि गरजेप्रमाणे जर त्यांना खाणं होतच नसेल तर हाताने ते पाणी किंवा चारा खाऊ घातल्यास तो व्यवस्थित प्रमाणात खातात.
1: बरं,
0: आणि तसेच त्या आजारी जनावरांच्या खाणे कमी होतील अशा जनावरांना ऊर्जावर्धक औषधे तोंडावाटे देण्यात यावी.
1: बरं,
0: तसेच रोग प्रतिकार शक्ती चांगली ठेवण्यासाठी आहारात नियमितपणे खनिज क्षार मिश्रण देण्यात यावे. जनावरे आजारातून बरी होईपर्यंत त्यांना जीवनसत्वे प्रतिकार शक्तीवर्धक तसेच यकृतवर्धक औषधे नियमितपणे देण्यात यावे. रक्तक्षय झालेल्या जनावरांना रक्तवर्धक औषधे सकाळ संध्याकाळ किमान 21 दिवस देण्यात यावे.
1: अच्छा,
0: तसेच ह्या जनावरांच्या ओटीपोटामधील पचनासाठी आवश्यक जीवजंतू सुस्थितीत राहण्यासाठी प्री व प्रोबायोटिक औषधे तसेच भूक वाढीसाठी आवश्यक असणारी औषधे त्या जनावरांना देण्यात यावे. आजारी जनावरांना औषध पाजणे शक्यतो टाळावे कारण त्यांना पिता येत नाही. त्यांना ते जे औषध असतं ते पावडर किंवा पातळ म्हणजे औषध असतं ते कणिक किंवा मग पीठ असतं गूळ असतं त्याच्यामध्ये ते मिक्स करून पाण्यातून देण्यात यावं म्हणजे ते पिलं जातं. म्हणजे ते औषध वेस्ट पण नाही होणार आणि त्यांना

0: इझिली खाता येईल.
1: शरीरावर पूर्ण गाठी असतात तर मग त्यांना म्हणजे शरीराच्या वरती काही उपचार करण्याची पद्धती आहेत.
0: जिथे जखमा वगैरे झालेल्या आहेत, गाठी वगैरे झालेल्या आहेत, त्यांना हलक्या कोमट पाण्याने धुवून घेणे आणि स्वच्छ कापडाने ते पुसून वगैरे घेणे आणि जे पशुवैद्यकाने दिलेले लोशन किंवा क्रीम असतील ते लावणे. अंगावरती गाठी आल्यामुळे त्यांना त्रास होतो, त्याच्यामुळे बसण्यासाठी थोडंसं त्यांना गवत वगैरे टाकून दिलं तर ते बसायला व्यवस्थित होईल त्यांना गोठ्यामध्ये. ही काळजी घ्यावी त्यांनी.
1: अशा रोगग्रस्त गायी असतील गोठ्यामध्ये तर त्यांच्या दूध उत्पादनामध्ये काही फरक पडतो का?
0: हा, तर आता हे जनावर कसं विषाणूजन्य हा आजार आहे, त्याच्यामुळे त्या जनावरांमध्ये ताप, नंतर गाठी, नंतर खाणं कमी होतं त्यांचं, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली दूध त्यांचं कमीच होतं.
1: काय उपचार आपल्याला करता येतात यासाठी?
0: जर आपल्याला हा आजाराचे लक्षणं दिसली तर आपण लगेचच त्या जनावराला वेगळं करायचं आहे, दुसऱ्या गोठ्यामध्ये बांधायचं आहे, कारण तर हा संसर्गजन्य रोग आहे. त्याच्यामुळे एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला हा आजार झाला तर प्रसार खूप जास्ती वेगाने होतो. सदर जनावरच आपण पहिले वेगळं करायचं, नजीकच्या पशुवैद्यकाला बोलवून त्या जनावरांना दाखवून त्याचं उपचार करून घ्यायचे. नंतर त्या जनावरांना जिथे सूज आलेली आहे म्हणजे पोळी पायावरती, त्या जनावरांच्या त्या ग्रंथीवरती जनावरांना बसताना उठताना वगैरे त्रास होतो किंवा जी पोळी आहे तिथे त्यांना घासलं जातं, म्हणून त्या जनावरांच्या तिथे मिठाच्या पाण्याने सुती कापडाच्या सहाय्याने दिवसातून 2 वेळा उत्तम शेक द्यावा पोळीवरती. तसेच मॅग्नेशियम सल्फेट आणि ग्लिसरीन या संयुगाचा लेप त्या सुजेवर सकाळ संध्याकाळी लावल्यास सूज कमी होण्यास मदत होते. तसेच त्या अंगावरील गाठी व सूज कमी करण्यासाठी उन्हाच्या वेळेत घालावी व अंग कापडाने असं कोरडे स्वच्छ करून घ्यावे म्हणजे सर्दी नाही होत. लहान वासरांच्या चेहऱ्यावर ती गाठी असतील म्हणजे दुखऱ्या गाठीमुळे तोंडाची हालचाल करायला अवघड होते म्हणून दूध पिता येत नाही त्या वासरांना.
1: बरोबर.
0: म्हणून त्यासाठी त्या वासरांच्या चेहऱ्यावर ते गरम पाण्याने शेक दिला तर त्या वासरांना थोडा दिलासा मिळतो. तसेच बसू पडलेल्या जनावरांना सिमेंट कॉन्क्रीटची जमीन टाळावी शक्यतो, कारण ते त्यांना ते घासलं जातं म्हणून. मग त्या जनावरांच्या अंगाखाली मऊ गवत किंवा तुसाची गादी करावी. तसेच दर 2-3 तासांनी त्यांची बाजू बदलावी, म्हणजे कसं ते एकाच ह्याच्यावर बसून राहिले तर त्यांना उभा टाकायला अवघड होईल, म्हणून दिवसातून 2-3 वेळा मदतीने त्यांना उभे करावे आणि त्यांचे पाय वगैरे चोळून द्यावे.
1: अच्छा.
0: तसेच त्यांच्या तोंडातील व्रण झालेले असतात, अल्सर म्हणतो आपण त्यांना, ते तोंडात जखमा आढळून आल्यास त्यांचे तोंड पोटॅशियम परमँगनेट हे असं द्रव मिळतं आपलं, त्याच्याने धुवून घ्यावे. पोटॅशियम परमँगनेट पाण्यात टाकून ते द्रव तयार करून त्याच्याने 3-4 वेळेस ते धुवून घ्यावे स्वच्छ, म्हणजे त्या जखमांना जनावरांना खाण्यास आणि दूध पिण्यामध्ये मदत होते. तसेच नाकाची स्वच्छता व वाफ घ्यायची आहे, कारण नाकामध्ये पण रोगी जनावरांच्या विशेषतः लहान वासरांच्या नाकामध्ये बऱ्याच वेळा अल्सर किंवा जखमा तयार झालेल्या असतात, तर नाक चिकट किंवा स्रावणी भरलेली असते, काही वेळा ते घट्ट व कडक होतं, त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. त्यासाठी कोमट पाण्याने नाकपुडी नियमितपणे स्वच्छ करावी. तसेच दोन्ही नाकपुड्यात बोरोग्लिसरीन किंवा कोमट खोबरेल तेल किंवा बोरिक पावडरचे मिश्रण 4-4 थेंब टाकावे, जेणेकरून मऊपणा टिकून राहील व त्या
1: नाकामध्ये
0: त्यांच्या जखमा भरून येतील व त्यांना श्वास घेण्यास पण त्रास नाही.
1: बरं.
0: तसेच सर्दी असेल त्या जनावराला तर निलगिरीच्या तेल किंवा विक्सची वाफ दिली तर अजून चांगला फायदा होतो.
1: बरं.
0: तसेच डोळ्यामधून पण स्त्राव येतो, डोळ्यात व्रण असतील तर डोळ्यातून पाणी येते व पुढे पांढरेपणा येतो, त्यासाठी बोरिक पावडरचं द्रावण तयार करायचं आणि त्याच्याने धुवून घ्यावे किंवा कोमट पाण्याने पण साफ करून त्यांचे डोळे ते साफ करून घ्यावे. तसेच त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत होईपर्यंत किंवा ह्या आजारातून बरे होईपर्यंत त्यांना कामाला लावू नये, म्हणजे कसं आपल्याला वाटलं की बाबा आता थोडं कमी झालंय तर आपण लगेच त्यांना शेतात वगैरे कामाला लावतो, पण तसं न करता पूर्ण बरं होईपर्यंत त्यांना आराम करू द्यायचा आहे. तसेच त्या जखमा ज्या होतात प्रामुख्याने ज्या अंगावर सूज आलेल्या भागामध्ये त्या गाठी आढळून येतात किंवा पायावरती पण त्या जखमा होतात, त्या जखम्यावरती 0.1% पोटॅशियम परमँगनेट चे द्रावण घेऊन धुतल्यानंतर त्याच्यावर पोविडिन आयोडिन मिळतं किंवा टिंक्चर आयोडिन ते लावावे. त्यानंतर त्या जखम्यावर मॅग्नेशियम सल्फेट आणि ग्लिसरीनचे मिश्रण लावून बँडेजने हळूवार बांधावे. सोबत जखमावर माशा व इतर बाह्य परजीवी बसू नये त्यासाठी दिवसातून 2 वेळा हर्बल स्प्रे ते जखम जेथे आहे त्याच्या परिसरात असं फवारण्यात यावे. तसेच जखमेमध्ये आळ्या पडतात, अळ्या पडण्याची शक्यता असते.
1: बरं,
0: म्हणून तिथे टर्पेंटाईनचं तेलात भिजवून कापसाचा बोळा ठेवावा.
1: अच्छा,
0: म्हणजे त्या आळ्या वगैरे नाही होत. त्यानंतर मृत आळ्या बाहेर काढून घ्याव्यात. त्याच्यात आळ्या असतील तर ते काढून पण साफ करून लावा, नाहीतर मग ते अजून थोडं जास्त प्रसार होऊ शकतो. जखमा जास्त खोल व दूषित प्रकारच्या असल्यास हायड्रोजन परॉक्साईडचा वापर करून अशा जखमांचा उपचार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करून घेण्यात यावा.
1: लंपी आजाराची जर साथ पसरली किंवा जनावरांमध्ये याचं प्रमाण वाढलेलं आढळलं तर शासनाकडून काही उपाययोजना किंवा अनुदान दिलं जातं का?
0: लंपीग्रस्त जनावर दगावल्यास अनुदान दिलं जातं, शासनाकडून भरपाई दिली जाते. नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये त्याचे उपचार चालू असतात आणि त्या पशुवैद्यकाकडून सदरची नोंद घेतली जाते. त्याचं शासनाकडून जे काही भरपाई येईल ते दिली जाते.
1: बरं, भविष्यात हा आजार होऊ नये म्हणून काय करता येईल?
0: हा मुख्यत्वे आजार आपण होऊ नये म्हणून लसीकरण करावायचे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा वासरू 4 ते 6 महिन्याचे आहे तेव्हा ते लसीकरण करावे. पण हा आजार होऊ नये म्हणून मी नवजात वासरामध्ये जन्मल्यानंतर जे 2 तासाच्या आत चीक पाजवायचं असतं ते चीक त्यांना पाजवण्यात यावे, जेणेकरून त्यांच्यामध्ये रोग प्रतिकार शक्ती निर्माण होते. कोणत्याही परिस्थितीत नवजात वासरांची उपासमार होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. साधारणपणे वजनाच्या 10% दूध नियमित पाजण्यात यावे त्यांना.
1: बरं,
0: म्हणजे आहारात प्रथिनयुक्त अशा द्विदल चाऱ्याचा समावेश होतो. वासरांना खुराक काप स्टार्टर रेशन वयाच्या 4th आठवड्यापासून देण्यात यावे. काप स्टार्टर रेशन मध्ये प्रोबायोटिक असले तर महत्वाचे आहे. वासरांना सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये काही वेळ ठेवल्यास आवश्यक प्रमाणात विटामिन डी जीवनसत्व निर्मिती होते आणि त्यांना प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच वासरांना जीवनसत्व टॉनिक व खनिज मिश्रणे नियमितपणे देण्यात यावेत. अति थंड किंवा अति दमट असे किंवा तसेच अति पाऊस इत्यादी वातावरणातील बदलामुळे वासरांच्या शरीरावर ताण येऊन प्रतिकार शक्ती कमी होते. म्हणून नवजात वासरू किंवा त्यांची प्रतिकूल वातावरणात संरक्षण करण्यात यावे, म्हणजे त्यांना उबदार ठिकाणी वगैरे गोठा त्यांना ठेवण्यात यावे. वासरांना स्वच्छ कोरडा आणि उबदार हवेशीर निवारा दिल्यास यामध्ये नक्कीच फरक पडतो. पावसाळ्यात तसेच हिवाळ्याच्या दिवसात रात्रीच्या वेळी नवजात वासरांना कोरड्या व उबदार ठिकाणी ठेवण्यात यावे. तसेच थंडी असल्यास वासरांच्या शरीराचा भाग उबदार कपड्याने जे ब्लँकेट वगैरे असतात त्याच्यातून वासरांची थंडीपासून संरक्षण करण्यात यावे. गरम त्यांनी राहिलं असं बघावे. वासरांची बसण्याची जागा किंवा अंगावर टाकलेले कपडे कोरडी राहतील याची काळजी घेण्यात यावी. वासरांचा जन्म स्वच्छ कोरड्या व निर्जंतुक ठिकाणी व्हावा, म्हणजे जिथे वासरू जन्म घेणार आहे ते अस्वच्छ असू नये, तिथे कीटकनाशके नसावे याची काळजी घेणार, म्हणजे कोणता दुसरा रोग पसरणार नाही. नवजात वासरांची नाळ शरीरापासून 2 इंचावर 2% आयोडीन मध्ये बुडवलेल्या धाग्याने बांधून त्याच्या पुढे आणखी 1 इंच सोडून नवीन ब्लेडने नाळ कापून घ्यावी.
1: बरं,
0: तसेच वासरांना प्रौढ जनावरांपासून वेगळ्या ठेवण्यात यावे, जेणेकरून लंपी आजार होणारे संक्रमण जे आहे ते टाळता येते. तसेच वासरांना ओल्या जागेवर शेण लघवी पडलेल्या जागेवर अजिबात बांधू नये, जेणेकरून संसर्गाची शक्यता टाळता येईल. गोठ्यामध्ये पडणारे रोगी वासराची लाळ, नाकातील स्राव आणि व एकत्रित गोठ्याचे दैनंदिन निर्जंतुकीकरण करण्यात यावे. व निर्जंतुकीकरणासाठी 2% सोडियम हायपोक्लोराईड द्रावण किंवा 3% फिनाइल द्रावण गोठ्यात फवारावे. हे द्रावण पशूंच्या शरीरावर पडणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच फवारणीनंतर 1/2 तास वासरांना गोठ्यामध्ये जाऊ देऊ नये. वासरांमध्ये जंताचा प्रादुर्भाव असेल त्या काय करायचं आहे, त्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी होते जंताचा प्रादुर्भाव झाले तर. अशी वासरे लंपी स्किन डिसीज सारख्या संसर्गजन आजारांना लवकर बळी पडतात. म्हणून नवजात वासरांचे जन्मल्यानंतर 7व्या व तदनंतर 21व्या दिवसांनी जंत निर्मूलन करून घेण्यात यावे. त्यासाठी पायपरॅझिन 200-300 mg/kg वजन आणि पायरेंटेल पामोइड जे हे औषध तुम्हाला दिले जातील जंतनाशकासाठी, किंवा फेनबेंडाझोल पण वापरू शकतो आपण 5 ते 7.5 mg/kg वजन. तसेच 2 ते 6 महिने वयोगटातील वासरांमध्ये कुरणातील गवत खाल्ल्यानंतर त्यावरील खरपाड्यांमध्ये पट्टकृमीची लागण होते. या कालावधीत वासरामध्ये गोल कृमीचाही प्रभाव दिसून येतो. म्हणून अशा वयोगटातील वासरामध्ये या दोन्ही जंतांचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी उपयुक्त जंतनाशके देण्यात यावी म्हणजे फेनबंडाझोल.

0: आहे, प्राजिकोंटल आहे, पशुवैद्यकाकडून घेण्यात येते. 3 ते 4 आठवडे वयातील वासरांमध्ये माती साठण्याच्या सवयीमुळे कॉक्सिडिया हा एक आजार आहे जंतूंचा. रक्ताची हागवण लागल्यास कॉक्सिडिया प्रतिरोधक औषधे मिळतात. ती म्हणजे दररोज 1 वेळ 5 दिवस 5 ने किंवा त्या वजनाप्रमाणे 1 वेळ 3 दिवस असं देता येईल. बाह्य परजीवी नियंत्रण करणे खूप महत्वाचे आहे लंपी डिसीज मध्ये. तर लंपी स्किन डिसीज आजाराचा फैलाव हा प्रामुख्याने कीटकाद्वारे होतो. म्हणून त्यात प्रामुख्याने गोचिड, पिसवा किंवा रक्त शोषण करणाऱ्या माशा यांचा सहभाग जास्त प्रमाणात आढळून येतो. तर वासरांचा गोठा व परिसर स्वच्छ करून सर्व कचरा गोळा करून जाळून टाकण्यात यावा. गोठ्यांचा पृष्ठभाग जाळून घ्यावा आणि कीटकांची नपती होणार नाही याकडे लक्ष देण्यात यावे.
1: बरं.
0: वासरांच्या पिसवांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास गोठा स्वच्छ करून घ्यावा व 4% मिठाच्या द्रावणाने गोठ्याची फवारणी करावी. रक्त शोषणाऱ्या माशा व इतर कीटकांच्या उच्चाटनासाठी वनस्पतीजन्य कीटकनाशक द्रावणाने वासरांची व गोठ्याची फवारणी करून घ्यावी. यासाठी 1 लिटर पाण्यामध्ये 100 मिली निंबोळी तेल, 10 मिली करंज तेल, 10 मिली निलगिरी तेल व 2 ग्राम अंगाचा साबण यांचे मिश्रण बनवून गोठ्याच्या तसेच वासरांच्या अंगावर फवारणी करण्यात येते.
1: बरं.
0: गोठ्यांच्या परिसरातील नाल्या सतत वाहणाऱ्या असाव्यात. म्हणजे जिथे की
1: पाण्याची डबकी साचली
0: तर त्याच्यावरती कीटकांचा प्रादुर्भाव लवकर होतो.
1: बरोबर.
0: कोणत्याही परिस्थितीत पाणी साठून राहणार नाही याची काळजी घेण्यात यावी जेणेकरून कीटकांची उत्पत्ती रोखता येईल. जनावरांच्या गोठ्यातील शेणाची नियमितपणे विल्हेवाट लावावी. गोठ्यात शेण साचून ठेवण्यात येऊ नये. म्हणजे सकाळचं सकाळी करण्यात यावे, दुपारचं नियमितपणे त्याचं शेण उचल करण्यात.
1: बरं.
0: ज्या ठिकाणी जनावरांचे शेण साठवले जाते त्या जागेवर टाकलेले शेण हे पॉलिथिन शीटने आच्छादित करण्यात यावे.
1: अच्छा.
0: म्हणजे त्याच्यावरती माशां वगैरे बसून प्रादुर्भाव, जास्त माशांचा प्रादुर्भाव होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा रोग होऊ नये म्हणे लसीकरण करून घेणे खूप महत्वाचे आहे. लंपी आजाराचा प्रादुर्भाव वासरांमध्ये जास्त दिसून येतो तो कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.
1: बरं.
0: लसीकरणापूर्वी 1 आठवडा अगोदर जंत निर्मूलन करून घेतल्यास लसीकरणातून निर्माण होणारी प्रतिकार शक्ती चांगल्या प्रकारे तयार होते. गाभण गायींना लंपी प्रतिजात्मक लसीकरण न चुकता करावे जेणेकरून नवीन जन्मलेल्या वासरांना प्रतिकार शक्ती मिळते व हा रोग टाळला जाऊ शकतो.
1: बरोबर.
0: जी वासरे लंपी प्रतिबंधात्मक लसीकरण न केलेल्या गायींना किंवा लंपी आजाराची बाधा न झालेल्या गायींना जन्माला येतील अशा वासरांना जन्मल्यानंतर लवकरात लवकर लंपी प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेण्यात यावे. म्हणजे जर एखादा राहिलाच असेल तर वासरू झाल्यानंतर लगेचच ते आपण लसीकरण करून घ्यायचं आहे. म्हणजे हा आजार टाळण्यासाठी आपल्याला एकतर त्यांची काळजी घ्यायची आणि लसीकरण करून घ्यायचे. त्याच्यामुळे हा रोग आपल्याला थांबवता येण्यात शक्य होईल.
1: शेतकरी बंधूंनो, आज आपण लंपी आजार याविषयी डॉक्टर कीर्ती डोईजोडे यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतलीत. मॅडम, तुम्ही आज आलात आणि कार्यक्रमात लंपी या आजाराविषयी खूप छान मला माहिती सांगितलीत. तर कार्यक्रमातल्या सहभागाबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: मंडळी, आत्ताच आपण लंपीग्रस्त जनावरांची घ्यावयाची काळजी तसंच वासरांमध्ये लंपी आजार टाळण्यासाठी उपाययोजना याविषयी स्वप्निता शिंदे यांनी डॉक्टर कीर्ती डोईजोडे यांची घेतलेली मुलाखत ऐकली.

0: अपर्णा मयेकर यांनी गायलेलं हे गीत होतं वंदना विटणकर यांचं, संगीतकार विलास जोगळेकर.
1: भाऊ इकडे कसे काय बियाणं घ्यायला, यंदा तेल बियाणं लावायचंय. ऐकलंय की सोयाबीन भुईमुख सारख्या तेलबियांनी उत्पन्न चांगलं आहे.
2: प्रमाणित बियाणंच घेणार ना.
1: हे काय
2: प्रमाणित बियाणांची चांगल्या गुणवत्तेसाठी आणि अंकुरणासाठी चाचणी करण्यात येते.
1: बर,
2: पीक जास्त येण्यासाठी आणखीन तीन गोष्टी लक्षात ठेवा.
1: ते काय?
2: पेरणी अगोदर बियाणांवर बुरशीनाशक आणि जैविक खतांनी उपचार करणं, रासायनिक खत आणि सूक्ष्म पोषक तत्वांचा संतुलित वापर करणं, गरजेनुसार जिप्सम टाकणं आणि समन्वित कीटक व्यवस्थापन करणं.
1: हे काय फार कठीण दिसत नाही.
2: हो, आणखीन एक गोष्ट, आवश्यक असल्यासच कीटकनाशकाचा वापर करणं आणि जर पाऊस पडायला अवकाश असेल तर जलसिंचन जरूर करणं. अधिक माहितीसाठी 1551 वर निशुल्क फोन करा.
3: कृषी आणि ग्रामीण जीवनाचा हुंकार,
4: माझा आवार माझा शिवार,
3: शेती विषयक प्रश्नांचं यथायोग्य निरसन,
4: ज्येष्ठ कृषी तज्ञांचं अनमोल मार्गदर्शन.

0: कुक्कुट, रेशीम, मत्स्य आणि पशुपालन,
1: समृद्ध होईल शेतकऱ्यांचं जीवन,
0: तंत्रज्ञानाला जोड मनोरंजनाची,
1: वेळ काय बरं माझा आवर माझा शिवारची,
0: अस्मिता वाहिनीवर दररोज सायंकाळी 7:30 अवश्य ऐका
1: शिवार फुलवायचा कानमंत्र, अजिबात चुकवू नका।
2: माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत, सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत। हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल।
3: मंडळाचा आपला कार्यक्रम इथे संपतोय। उद्या सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2:00 कृषीवाणी। शेतमालाची भौगोलिक नावाने प्रसिद्धी याबद्दलची माहिती आपण ऐकणार आहोत। उद्या संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार मध्ये राज्यस्तरीय कृषी प्रसारण, पावसाळ्यात पशुधनाचं आरोग्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संजय मंडक माले यांची मुलाखत प्रसारित होईल। तेव्हा आता निरोप घेऊया माझा आवार माझं शिवार कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव।

0: माझा वार माझे शिवार हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: स्वच्छ भारत, सुंदर भारत, चला उभारू निरोगी भारत. साद ही आमची उद्याच साठी आरोग्यदायी घडवू भारत.

रात्रीचे 8:05 होत आहे. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी मुंबई. राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विवा टेक शिखर परिषदेत प्रतिपादन. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींशी केली चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि शैक्षणिक संस्थांच्या कॉकरेली सिमेंटचं मानांकन यादीत पहिल्या 200 आयआयटी मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते पॅरिसमध्ये विवा टेक शिखर परिषदेत मार्गदर्शन करत होते. जिथं पारंपरिक उपाय तोकडे ठरतात त्या समस्यांचं निराकरण नवोन्मेषामुळे होऊ शकतं असं ते म्हणाले. डिजिटल पेमेंट्स, आर्थिक समावेशकता, शिक्षण, आरोग्य निगा, कृषी अशा क्षेत्रांमध्ये भारतानं तंत्रज्ञानावर आधारित परिवर्तन कसं घडवून आणलं आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. तंत्रज्ञान हे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकालाही उपलब्ध असलं पाहिजे. त्यादृष्टीनं भारत कृत्रिम बुद्धिमत्तेकडे सर्वसमावेशक म्हणून पाहतो असं ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातल्या मुक्त व्यापार करारामुळे व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि तंत्रज्ञान आदान प्रदान या क्षेत्रांना फायदा होईल असं त्यांनी सांगितलं. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींशी उच्चस्तरीय बैठका घेतल्या. उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सागरी पायाभूत सुविधा आदी विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा झाली. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट होतं. मोदी यांनी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांची भेट घेतली. यावेळी हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर चर्चा झाली. सेंट गोबेनमुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. तर हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत एक महत्वाचं उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं बेझिन म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी मिस्ट्रल एआयचे सीईओ आर्थर मेंच यांच्यासोबतही बैठक घेतली. आपली कंपनी भारतीय भाषांवर काम करायला तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातली भागीदारी वाढवायला उत्सुक असल्याचं मेंच यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. सीएमए सीजीएमएचे कार्यकारी अधिकारी रोडॉल्फ

ते म्हणाले की भारत हा हरित नौवहन क्षेत्रात झपाट्यानं प्रगती करत आहे. सीएमए सीजीएम कंपनी भारतीय जहाज बांधणी कंपन्यांसोबत मिळून एलएनजीवर चालणारी 6 जहाजं बनवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अल्स्टॉमचे कार्यकारी अधिकारी मार्टिन सायन यांच्याशीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला गेला. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जूनला पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून जारी करतील. यावेळी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 18,880 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार असल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. त्याचा लाभ 2,18,00,000 महिला शेतकऱ्यांना होणार आहे. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान झालं. नाशिक मतदारसंघात 619 पैकी 618 मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. नांदेडमध्ये 452 पैकी 451, अमरावतीमध्ये 451 पैकी 427, धाराशिव, बीड, लातूर मतदारसंघात 988 पैकी 983, तर भंडारा गोंदियामध्ये सर्वच्या सर्व 457 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परभणी हिंगोली मतदारसंघात 466 पैकी 465, सांगली सातारा मतदारसंघात 895 पैकी 894, जळगाव 630 पैकी 616, सोलापूर 616 पैकी 614, तर छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात 637 पैकी 630 मतदारांनी मतदान केलं. नागपूर मतदारसंघात 98.44% मतदान झालं. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिल्लीत आढावा बैठक घेतली. पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सक्षमता यांचं परीक्षा प्रक्रियेतलं महत्व त्यांनी अधोरेखित केलं. केंद्राच्या आणि राज्यांच्या शिक्षण विभागातले वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे तसंच उच्च शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी मिळून बैठकीला 222 जण प्रत्यक्ष किंवा दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. यात नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे यांचा समावेश आहे. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयातून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी कॉकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. आयआयटी दिल्ली 118व्या तर आयआयटी मुंबई 134व्या क्रमांकावर आहे. आयआयटी मद्रास 170व्या क्रमांकावर आहे. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. लिलाव प्रक्रियेत उच्च प्रीमियममुळे अनेक खाणी व्यवहार्य ठरत नाहीत म्हणून राज्य खनिज महामंडळानं त्या चालवल्या तर खनिज उत्पादन वेगानं होऊ शकेल असं फडणवीस म्हणाले. रेड्डी यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली असल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे.
कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा मुंबईतला रोड शो हा इतिहासाची पुनरावृत्ती असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं मुंबईत आयोजित केलेल्या

0: वर्षाच्या वेळी ते बोलत होते. या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी उपस्थित होते. गॅसिफिकेशनचा मुंबईतला इतिहास यावेळी मुख्यमंत्र्यांनी उलगडला. विकसित भारतासाठी ऊर्जा क्षेत्र महत्वाचं असल्याचं ते म्हणाले.
1: विकसित भारत की ओर जाने का रास्ता ये आत्मनिर्भर भारत की ओर से जाता है और विकसित भारत बनाने के लिए सबसे महत्वपूर्ण कोई चीज होगी तो एनर्जी सिक्योरिटी है. एनर्जी के क्षेत्र में आत्मनिर्भरता तैयार करना यही विकसित भारत का सबसे बड़ा कार्य है.
0: चीनमध्ये मकाऊ इथं होत असलेल्या मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत भारताच्या अश्मिता चलिहा आणि अनमोल खरव यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अश्मितानं अमेरिकेच्या इशिका जयश्वाल हिचा 22-20 21-15 असा पराभव केला. अनमोल खरबची प्रतिस्पर्धी असलेली मलेशियाची गोह चीन वेई हिनं सामन्यातून निवृत्ती पत्करली तेव्हा अनमोलकडे 12-4 अशी आघाडी होती. चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत भारताच्या मीनाक्षी हुडाईनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या 51 किलो गटात पोलंडच्या नतालियावर तिनं 5-0 असा विजय मिळवला. उद्या होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये मीनाक्षी, स्नेहा, प्राची आणि निखिल या 4 मुष्टीयोद्ध्यांची गाठ आपापल्या प्रतिस्पर्ध्यांशी पडणार आहे. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 मधल्या ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. त्यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विवा टेक शिखर परिषदेत प्रतिपादन. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींबरोबर केली चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि शैक्षणिक संस्थांच्या कॉक्रेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 आयआयटी मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रात्रीचे 7:15 वाजले आहेत. लोकसंगीत सुरुवातीला सिद्धार्थ मुकुंद जाधव आणि सहकारी यांनी गायलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पोवाडा.

उत्तम गावंडे आणि सहकारी यांनी गायलेली गण गवळण आपण ऐकली आणि याबरोबरच लोकसंगीत कार्यक्रम आता संपला. 8:30 वाजलेत. भावधार.

कविवर्य बाबह बोरकर यांचं गीत आपण ऐकलं, वसंतराव आजगावकर यांनी गायलं होतं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. श्रोते हो, रात्रीचे 9:15 वाजतायत. आता 10 वाजेपर्यंत आपण आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण ऐकणार आहोत.

रात्रीचे 10 वाजले आहेत. आता नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उस्ताद असलम खान यांचं गायन. राग हेमंत. विलंबित ख्यालाची बंदी शेख तालात, जुगवा बीत गए. द्रुत ख्याल 3 तालात, मेरे हुनर में दे दे कमाल. त्यांना तबला 7, शंतनु किंजवडेकर. सारंगी 7, उस्ताद फारूक लतीफ आणि संवादिनी प्रकाश वगळ. राग हेमंत, कलाकार उस्ताद असलम खान.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद अस्लम खान यांचं गायन आपण ऐकलं, राग हेमंत. त्यांना तबला साथ शंतनू किंजवडेकर यांची, सारंगी साथ उस्ताद फारूख लतीफ यांची होती आणि संवादिनी साथ केली प्रकाश वगळ यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
2: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका.
3: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
2: अमृत कलश.
3: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
2: अंजली अनिल जक्कनवार
3: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
4: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
3: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
5: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य एक सायंकाळ हरवलेली भाग दुसरा. लेखक सुंदरकुमार भुरण. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत. ऐकूया तर नभोनाट्य.

0: नाट्य एक सायंकाळ हरवलेली।
1: हो आता हे वाच बघू आजी। वाचते हा, वाच की ग। कमल उठ आग बाय, माझ्या सोनुलीच नाव पण कमल हाय।
2: हो पण ही पुस्तकातली कमल नाही मी आजी।
1: असं का ते ग का?
2: कारण या पुस्तकातली कमल लई घाणेरडी है।
1: ती ग कशी?
2: अग तिला दात घास म्हणून सांगावं लागतं।
1: असं का?
2: आंघोळ कर म्हणून सांगावं लागतं। म्या नाही बाई अशी।
1: अग अग अग माझी ती छोनी ग। या पुस्तकातली कमल घाणेरडी हाय वय, आणि छोनी कधीच घाणेरडी राहत नाही ना व।
2: खरंच आहे ती मुळी, वाच मग कळेल तुला।
1: अच्छा का, बघूया तरी वाचून कशी घाणेरडी हाय ती पुस्तकातली कमी।
2: पुस्तकातली कमी नाही काय, पुस्तकातली कमल आणि मी कमी।
1: अच्छा का?
2: या आजी तू फार वेळ लावतीस अभ्यास करायला, चल वाच बघू। माणसानं अभ्यास कसा वेळच्या वेळी करावा।
1: असं का?
2: आता हसत बसू नकोस, चल वाच बघू।
1: खरच ग बाई, माझी छोनी मास्तरीन हाय। मास्तरीन ग मास्तरीन,
2: वाच नाहीतर छडी घेईन हातात।
1: खरच गो बाई, मास्तरीन मोठी कडक हाय म्हणायची। नको ग बाई, मास्तरीन आपल्याला मारणार, आम्हाला भ्या वाटत, अभ्यासाला लागलेलं बार।
2: मग काय, अभ्यास नाही केला की आमच्या बाई पण देतात आम्हाला कधी कधी छोड्या। मग मारू मारू मारू
1: ग बाया ना,
2: मारू छड्या।
1: बर बर मी आता वाचते। हा तर आपण कुठं आलो होतो?
2: या या इथून वाच।
1: ये
2: नाही ग बाई, कमल उठ पासून।
1: बर कमल उठ,
2: हा आता पुढे वाच।
1: वाचते ग बाई वाचते। अग अक्षर लावून लावून वाचावं लागतं। कळलं। दात घास,
2: बघितलंस ना कशी घाणेरडी आहे ती कमल, तिला दात घास म्हणून सांगावं लागतं।
1: हो ग छोने हो हो,
2: मला नाही असं सांगावं लागत दात घास म्हणून।
1: माझी ती गुणाची छोनी आहे।
2: या आजी आता पुस्तक राहू दे।
1: का ग?
2: आता ती पाटी घेऊन एक एक काढ।
1: असं म्हणते? चालत चालत। एकी एक, दुर्की तीन।
2: अग आजी चुकलीस की, दुर्की तीन नाही ग, दुर्की दोन।
1: अग बया बर परत परत, दुर्की दोन।
3: आता आग लावली मी पाटीला ती।
1: अग अग
3: आण ती पाटी इकडं।
1: अग पण
3: या घरात ही नाही तिथे चालणार नाहीत म्हणून हजार येळा सांगितले।
1: अग
3: आणि काय ग हे कार्टे, हा आपला अभ्यास करायचं सोडून असा फालतू येळ घालत आहेस? पुन्हा मला अशी दिसली तर तंग काढून
1: टाकेल।
3: आजी मोठी शिकवणारी आणि शिकणारी सुद्धा।
1: उतर
3: उठ उठ उठ उठ म्हणते ना, उठ आधी
4: तिथनं।
3: उठ आधी तिथनं बाजूला हो म्हणते ना, उठ उठ उठ म्हणते ना, उठ तिथून। आली मोठी, हो आली मोठी आजीची लाडकी। आवाज आवाज बंद कर, आवाज बंद कर। काय झालं ग? काय झालं, काय झालं रडायला? बंद बंद एकदम बंद, आवाज बंद कर।
1: अग कशा पायी मारलंस ग त्या पोरीला?
3: कशाला मारलंस? मेला कशाचा म्हणजे कशाचं ताळतंत्र ठेवलं नाही या घरातल्या माणसांनी? सगळी मेली ताळतंत्र सोडून बसली आहेत, लोक पोरांना शिकवायला धडपडतायत कारण त्यांना पुढे आयुष्य घालवायचंय, पण मेली इथं म्हाताड्यानं शिकायची हौस आली आहे। हा जळलं लक्षात?
1: नग नग ग पोरी, गप गप गप माझी सोनी, अग नग रडूस नग रडूस ग बाई, तू मला नग शिकवूस, नग शिकवूस मला, मला म्हातारीला नाही जायचं कुठे शिकून। वय नाही नाही, मी आता शिकणार नाही, नाव बी घेणार नाही शिकण्याचं। नाग मला शिकणं रामा र

0: सरस्वती, अगे सरस्वती, ये गं काशी, अगं वर्गाला येनास की? मास्तर माला विचारतात. का ग बया, मास्तर घरी चौकशीला येणार हाय ती.
1: त्यांना सांग सरस्वतीला याया जमणार नाही.
0: का ग, अग ती येणार हाय तू द्या.
1: अग अग सरस्वती मेली सांगते ना.
0: अग कुत्री भुकत असली तरी हत्तीनं पुढे जायचं असतं सरस्वते.
1: हिथं हत्तीला मुंगी भाऊन राहायची आली.
0: नाही ग बया, मुंगी भाऊन साखर खायला मिळती ना या युगात?
1: नाही, इथं मुंगी झाल्यामुळं पायदळी तुडवून घ्यायची येळ आली.
0: आता यात चूक कोणाची हाय बया? अग थोड जरी आपलं सासू पण आपल्या सुनेवर गाजीवलं असतस ना, तरी ही येळ आली नसती सरस्वती. ही तू अशी काली मुंडी घालून असतीस ना, म्हणून हाय हे समज. मी म्हणते काय ग, काय गरज हाय तुझ्या त्या मालीला तुला बोलायची आणि तू मालीला घाबरायची? अग सुनेला घाबरायचं आता कशा पै रडती अस ग, का म्हणून घाबरायचं ग तिला? कोण लागून गेली ग ती एवढी तुझी?
1: मास्तरांना सांग काशी, सरस्वतीला वर्गाला याया जमायचं नाही.
0: रड तू तशीच, या सांगायचं काम करीन, परउद्या मास्तर इकडे येणार आहे ती.
1: अग त्यांच्यामुळे तांटा होईल म्हणून सांग त्यांना.
0: अग मास्तर तुझी आठवण लई लई काढत्यात बघ. म्हणत्यात एक सरस्वती बाई सोडली तर वर्गात शिकायला हुशार अस कुणाच नाव घ्यायला नको, आणि तू ही तर रडत बसतीस वय ग. सरस्वती माझ ऐक.
1: काय ऐकायचं?
0: तू आपली यायला पुन्हा वर्गाला. अग आता महिन्याभराचा तर प्रश्न उरलाय.
1: म्हातारपण जळलं माणसाला नसावं ग काशी. अग हात पात चालताय तवर फटकन मरून जायाव.
0: पर ते जळलं मरण तरी आपल्या हातात हाय का? तो जबा बोलावणार तवा जायच.
1: माणसाच्या मनच्या सगळ्या गोष्टी पुऱ्या होत नसतील कधी, नाही ग काशे?
0: ते कस होणार बया माझे, ते कस होणार ग? नाही होणार.
1: नाही ना, मोरच्या जन्मात तरी पुऱ्या होत असतील का ग त्या?
0: आता कस सांगाव बया
1: काशी. उद्या का मी मेले गेले ना
0: तर? बस झालं, समजेस नि मारायचं आहे. लय आली बोल.
1: मी माझ बोलतीये.
0: काय बोलतीस? बोल बाया बोल.
1: अग उद्या जर का मी मेले ना तर एक गोष्ट माझ्या आगीत टाकायला विसरू नका म्हणून सांग बर.
0: वय अग समद्या गोष्टी तुझ्या आगीत टाकाय सांगते तुझ्या सरनात. काय म्हणजे काय बाकी ठेवाय सांगणार नाही. मरतीये आली मोठी मरणारी. आता मी मला पण सांगते की सरनाट टाकायला तुझ्या.
1: तुला हो कशाला? आणि
0: का ग बया, अग तुझी मैत्रीण नाही का म्या?
1: चल काहीतरीच मेलं तुझं आपलं.
0: का अग काहीतरीच कस, जेवढ्या म्हणून तुमच्या गोष्टी असतील तुझ्या तर तुझ्या बरोबर नको का द्यायला?
1: फक्त एकच गोष्ट माझ्या सारणात टाकायची. बोल
0: आता बोल की बया, काय टाकायचं सांग.
1: सांगती पण आता नाही, सांगेन तुला कवा तरी.
0: डोंबल तुझ. अग काय ते आता सांग की?
1: सांगेन ग बाई, सांगेन परत कवा तरी सांगेन.
0: आता नाही सांगायचीस?
1: अग सांगेन म्हटलं नव. चल उठ. अग कवाच सांजावलंय बघ, घरी जाईस तर अंधारून घे.
0: चल बाया चल, तू आपलं गुपित आपल्या जवळच ठेव. चल बाया, तुझ्यासारखी बाई आलम दुनियेत शोधून बी सापडायची नाही. चल मी जाते माझ्या घराला कोणासाठी.

0: जीव लावावा नाही काही करू नाही. सरनात घालायचं म्हणे मला, काय घालायचं हिला सरनात काय माहिती. देवा
1: जाते ग बाया सरस्वती.
0: मी अभिनी.

0: शंभो शंभो शंभो महादेव हर हर शंभो। मानू आई नहीं उठली अजून?
1: जा बघा।
0: जा बघा म्हणजे?
1: आओ मला सांगितलं का त्यांनी का झोपल्यात त्या? दिवस चांगला फटफटल्याशिवाय आज उठायचं नाही असं ठरवलं असेल त्यांनी, मी काय करणार? काय भरोसा या बाईचा, ठरवलं सुद्धा असेल।
0: आता तोंड बंद करशील का?
1: हा
0: ओ शंभो शंभो महादेवा। मालू
1: काय ते?
0: काय मालू? अग आई का झोपल्या बघून आल्यास अजून? जा बरा।
1: मला ऐकाय येते काय केवढं ओरडण्याची गरज नाहीये, कमी झोपलीये कशात फोडी आहे पण ओरडताय कशाला?
0: आता जाशील का?
1: बघा तुम्हीच,
0: मी अंघोळ करतो दिसत नाहीये का?
1: आता हद्द झाली बाई या माणसापुढं अगदी। एखाद दिवस माणूस 5 मिनिट आधी झोपलं म्हणून एवढी नको काळजी करायला। काय मेल काय काय माणसांचं लाट चालतात या घरात।
0: शंभो शंभो शंभो महादेवा शंभो हर हर महादेव हर हर महादेव।
1: आओ आओ आओ आओ।
0: काय झालं का एवढं ओढायला?
1: आओ आई बघा ना कशा करतात। आई आई बघा ना कशा करतात।
0: आई ए आई
1: आई
0: आई आई आई आई काय झालंय?
1: आई उठाना।
2: अरे हे सदा, अरे काय झालंय? काय रडता कशी तुम्ही काका?
0: गवडे काकू काका बघा ना आईला काय झालंय। गवडे काका तुम्ही डॉक्टर दोन डॉक्टर बोलो
3: सदा। माधव काय झालं?
1: आओ
2: लक्ष्मी तुम्ही सदा आणि माधव जरा धीर द्या, मी डॉक्टरांना बोलवला जातो।
3: अहो पण काय झालं?
2: सांगत बसायला वेळ नाहीये, सदाच्या आईला बरं वाटत नाही।
3: बरं वाटत नाही म्हणजे?
2: अहो तिला हक्का मारते पण ती होऊ देत नाही। थांबा मी जातोय डॉक्टरांना बोलवायला।
3: जा जा लवकर बोला ना।
4: मालूताई तुम्ही शांत व्हा बघू,
3: गडबड करू नका तुम्ही। सरस्वती बाई अहो सरस्वती बाई मला ओळखलं का उठताना? सरस्वती बाई बाई अगो बाई कमी जागी झाली, कमी ये बाळू नको ये जरा थांबता का तुम्ही? आरडाओरडा करू नका, मला शांत मला इथं मोर घाबरेला जरा शांत व्हा। कमी
5: काय झालं माझ्या आजीला?
3: काही झालं नाही कमीच्या आजीला, काही झालं नाही कमीच्या आजीला। बरं आमच्या आजीला काही झालेलं नाही। ओगी ओगी बा
5: आजी
2: चला चला वाद द्या डॉक्टर आले। या या या डॉक्टर या इकडे। सदा सदा जरा तू बाजूला हो, मालू तू पण बाजूला हो, आणि कमी रडतीय तिला बाजूला नाही बरं जरा मग
3: द्या कमी। चल बघू
0: आईला बघा काय झालंय, आता तर डोळे पण उघडत नाही हो।
1: डॉक्टर साहेब बघा ना काय झालंय आईंना।
6: जरा थांबा ना तुम्ही, तुम्ही जरा बाजूला व्हा मला तपासू द्या।
2: सदा मालू अरे अरे अरे जरा बाजूला व्हा, कृपा करून जरा बाजूला व्हा। चला चला डॉक्टर तपास जरा।
6: आय एम सॉरी
0: डॉक्टर।
1: गेली सोडून बाई एकदाची सुटली काशे काशे काशे काशे काशीशिवाय पान नाही हालायचं तिच। परमांच्या गोष्टी तिनं काशीला कधी आपणहून सांगितल्या नाहीत बघा। काशी जवा खोदून खोदून विचारणार तवा एखादी गोष्ट सांगणार बापडी, सारखी मनात कुडत असायची। सरस्वती सांग सांग अस सारख सारख माग लागणार तवा कुठं दहातली एक गोष्ट बोलणार। आत्ती सुद्धा कस आता नाही सांगन कवा तरी।

0: आता तुला रडू येत आहे ना, पण कधी कधी तू आई जवळ किती वाईट वागला असेल. सदा
1: चुकलो असेल मी काशात का, पण
2: व्यवहारात असल्या गोष्टींच बांध नाही राहतो. पण मग माणूस निघून गेल्यावर हात माझ मन मला खातय.
0: आता मन खातय तुझ माले. अग माणूस आज आहे उद्याचा त्याचा भरोसा नाही देता येत. घडीचा खेळ आहे बाबानो सगळा, पण या घडीभराच्या खेळात माणसं मायेच्या बंधनाने एकमेकाशी जोडलेली असतात. अरे कुठलं कुठलं जीव या इथं जन्माला येतात आणि इथल्या घडीभराच्या खेळात सामील होतात. कुणी आई होत, कुणी बाप होत, कुणी भाऊ होत, कुणी बहीण होत, अरे कुणी मुलगा होत, कुणी मुलगी होत, कुणी जीवा भावाची जोडीदारी नसती, कोणी जीवा भावाचा जोडीदार असतो या. पण शेवटाला घडीभराचा खेळ संपणारच असतोय र. अरे आपल्या वाट्याला आलेलं किनभराच जीण जगून प्रत्येक जीव जाणार असतोय बाबा. पुन्हा कंदी कंदी कुणी कुणाला भेटत नसत या. गेलीस की तुझी माय. म्हणून म्हणते सदा, अरे माणसानं या समध्या गोष्टींच भान ठेवायला हवं. अरे एकदा सोडून गेलेला माणूस पुन्हा कधीच नाही र भेटत. अरे अरे सरस्वतीनं कस दिस काढलं असतील. अरे तरणी होती र, तिच्या कुकवाचा धनी गेला तवा. केवढं त्या माऊलीच काळीस मोठ. अरे पोराच्या मायेपोटी बापडीनं माग लागलेलं असतानाही दुसरं घर नाही र केलं.
1: खरंय खरंय,
0: काय केलं.
1: माझी आई मनाला खरंच मोठी होती,
0: पण बिचारीची एक मनची गोष्ट नाही र पुरी झाली. नाही पुरी झाली र. अरे अरे सरस्वतीला म्हातारपणात शिकायचं होत, शिकायचं होत र बाबा.
1: आमचं चुकलं काशी अक्का, आम्ही विरोध नको करायला हवा होता.
0: अरे पर केलात केलात विरोध.
2: आम्ही नको तेवढं कठोर वागलोय, पटतय आम्हाला.
0: तुला आपल्या सासूच्या शिकण्याचा लई राग यायचा नाही मालूम.
2: वय पर चुकले म्हणते ना काशी अक्का.
0: अग नुसती चुकली नाहीस माले, अन सदा तू सुद्धा फार मोठ पाप केलं र तुम्ही दोघांनी.
1: हो मी पाप केलं काशी अक्का.
0: अरे अरे एवढ्या म्हातारपणी तिला कशासाठी शिकायचं होत तुम्ही दोघांनी ठाऊक नाही र. मला ठाऊक आहे, सरस्वतीनं सांगितलं होतं मला.
1: काय काय सांगितलं तुला आईने काशी अक्का?
0: अरे सांगितलं तर समजल का तुम्हासनी. दोघांनी मिळून लई लई वांगाळ पाप केलं आहेत बघा. परायस चित्त घेऊन बी फिटायचं नाही तुमचं पाप.
1: वय काशी अक्का आम्ही खरंच पापी आहोत.
0: अरे आता बोलून काय उपयोग आहे त्याचा. सासू खाट खालाच्या पेटीत सारखी कुडबुड करत असायची, त्याचा तुला राग यायचा नाही का ग माले. सासूची कडा कडा कडा कडा भांडायचीस तू यावर. न
2: चुकले हो माझ, मी माझी चूक कबूल करते. मी त्यानं उगाच बोलायची.
0: आता काय करताय चुका कबूल करून. सदा पोटानं आणती पेटी इकडं. ते पेटीत काय आहे माहिती आहे का तुम्हासनी?
2: ते पेटीत तांबड्या रंगाच्या फटक्यात काहीतरी बांधलेलं आहे. सारखं ते गाठोड त्या हातात घेऊन गोचारत असायची.
0: कधी ते फडकं तिनं सोडलेलं आणि त्या फडक्यात काय होत ते तुम्हाला बघायला मिळालं का?
2: नाही.
0: आता मी तुम्हाला विचारायचं नाहीच की त्यात काय आहे म्हणून.
2: काय आहे त्यात?
0: अरे त्यात पत्र आहे ती र, पत्र आहे ती.
2: पत्र? होय. कसली पत्र?
0: अरे तिच्या नवऱ्यानं तिला पाठवलेली पत्र आहे ती र बाबा. तो सदा तुझ्या बाबानी ती पत्र लिवली, तिला लिवली र. पण ती पत्र तिनं स्वतःच्या

0: पाने कधी वाचली नाहीत, तिला वाचताच आली नाहीत र. अरे आपल्या आयुष्याच्या सांजला तिला ती पत्र वाचायला मिळणार होती. त्या साक्षरता वर्गामुळे तिला वाचता आली असती किरण ती पत्र, आणि म्हणूनच तिला जायचं होत तिथ. पर तुम्हा दोघांच्या हट्टापाई तिला आपली शेवटची चेन्नई पुरी करता आली र. अरे आता कशाला रडतोय, आज घबरा, आता घबरा. अरे आता रडून काय उपयोग बाबा, शेवटी मरणार निची चेन्नई पुरी झाली.
1: आम्ही खरंच अपराधी आहोत का?
0: अरे मागाहून चूक लक्षात आली तरी तिचा काही उपयोग नाही सदा. आणती पेटी इकड, काढती काटे काल, उघडती त्या फडक्यातली पत्र बाहेर काढ बाबा. हे पत्र सरस्वतीनं आपल्या बरोबर सरनात टाकायला मला सांगितलं होत, पण मी पाप केलं बाबा. मला नाही झाला जीव. आता आता या पत्राच तुला काय करायचं ते तू कर बाबा. माझी सरस्वती तर गेली रे. वाच बाबा वाच, तू आपल्या डोळ्यांना आपल्या बाबाच पत्र वाच.
1: वाचतो मी माझ्या बाबांचं पत्र. प्रिय पत्नी सरस्वती, हिस
2: तुला लिहायला वाचायला येत नसलं आणि जरी तू दुसऱ्यांकडून पत्र लिहून घेऊन पाठवत असलीस तरी मला तुझे एक एक पत्र नव्हे त्यातील प्रत्येक अक्षर म्हणजे अमृताचा एक एक थेंब वाटतो. कारण ह्या पत्रातून मला प्रेमाची प्रचिती येत आहे, प्रेमाची ऊब अनुभवतो मी तुझ्या. अगं वेळे, तुझ्याच प्रेमाच्या आठवणीनं मी आज इतक्या दूरवर असूनही जिवंत आहे.
3: प्रयत्न केला तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. तुम्ही प्रयत्न केलात तर सरस्वतीबाईं सारखं तुम्ही नक्कीच वाचू शकाल. तेव्हा अभ्यास
4: करायचा,
3: लोक हसतील, उचेष्टा करतील लोक. आता या वयात तुम्ही शिकताय म्हणून त्यांना डरायचं
4: नाही.
3: उलट जे कोणी हसतील, उचेष्टा करतील त्यांना सरकारनं काढलेल्या या मोहिमेत सामील व्हायला सांगायचं. हा आता सरस्वतीबाई एकी एक म्हणतील, त्यांच्या मागणं तुम्ही म्हणायचं. काय सरस्वतीबाई म्हणताय ना?
0: एकी

मंडळी आत्ताच आपण ऐकत होतात नभोनाट्य एक सायंकाळ हरवलेली, भाग दुसरा, लेखक सुंदरकुमार भुरण, यातील कलाकार प्रगती रूपजी, वीणा जामकर, मधुरा नाडगौडा, अभय परळीकर, कृष्णराव ओंकार, अनुजा रानडे, हेमंत शिधोरे, आरती जाधव, रवींद्र तांबे, मंगला सावंत, आत्माराम दाजीलाड, कांचन प्रकाश संगीत आणि माया गुर्जर. निर्मिती सहाय्य श्री रमण देशमुख. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: ध्यानधारणा योग साधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो, दर दिवशी आपण काय करतो, त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
2: श्रोते, ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणार हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करू.
3: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं सरफिरोजी. प्रधानमंत्री नरेंद्र